नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। FM बँड 101 MHz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून। आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 14 भाद्रपद, शके 1948, 5 सप्टेंबर 2026, पहाटेचे 5:55 झाली आहेत। आजच्या कार्यक्रमानं आता आम्ही प्रारंभ करत आहोत। या प्रातःकालीन प्रसारण सभेत मी हर्षदीप शेलार सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करतो या मंगलसुरांच्या साथीनं।

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली ललत पंचम रागातील धून श्रोते हो आपण ऐकत आहात. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करू आणि त्यानंतर 6:05 निवंदनवर हा चिंतन भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 वाजता जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट।
4: रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
5: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी साडेंची महाराणी, लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
1: आणि सहप्रायोजक जोगळेकर हॉस्पिटल अँड IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
6: तेव्हा नक्की ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली
1: आणि सहप्रायोजक जोगळेकर हॉस्पिटल अँड IVF सेंटर शिरवळ।
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
6: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे।
6: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
7: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक।
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक
8: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे, मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
9: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: श्रोते हो, आता ऐकूया श्री रामचरितमानस आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: श्रोतेहो, सकाळचे 6:45 झाली आहेत. ऐकूया पुढील कार्यक्रम.
1: श्रोतेहो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
1: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
3: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
3: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33,
3: 9764125533.
4: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
5: या वर्षीचा श्री गजांत लक्ष्मी अंकी धारण करण्याचा एकमेव मुहूर्त दीपावली अमावस्या. त्वरा करा, आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंकी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये पुणे. फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातील 7वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे प्राचार्य मुकुंद कोंढवेकर यांनी. श्लोक गायन केलं आहे मीना फणसळकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेतल्या 7व्या अध्यायातला हा 7वा श्लोक. याचा अर्थ असा, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे धनंजया, माझ्याहून म्हणजे परमात्म्याहून तत्वतः वेगळं असं या ब्रह्मांडात दुसरं काहीच नाही. एका दोऱ्यात जसे मणी ओवावेत तसे हे सगळं जग म्हणजे जगातल्या सगळ्या चराचर वस्तू माझ्या ठाई ओवलेल्या आहेत. या श्लोकाचं मराठीमध्ये समश्लोकी रूपांतर करताना आचार्य विनोबा भावे गीताईमध्ये म्हणतात, दुसरे तत्व नाहीची काही माझ्या पलीकडे, ओविले सर्व माझ्यात जसे धाग्यामध्ये मणी. भगवंत सांगतात, या जगातल्या या सृष्टीमधल्या सगळ्या चराचर गोष्टी या अपराप्रकृती आणि पराप्रकृती यांच्या संयोगाने निर्माण झालेल्या आहेत. अपराप्रकृतीमुळे म्हणजे जडातून वस्तू तयार होते, तिला विशिष्ट आकार प्राप्त होतो, आणि पराप्रकृतीमुळे त्या वस्तूला चेतना प्राप्त होते. अशा प्रकारे अपराप्रकृती म्हणजे अचेतन प्रकृती आणि पराप्रकृती म्हणजे चेतन प्रकृती यांच्या संयोगाने

आणि लय यांचा नियंता परमात्मा आहे. परमात्म्यामुळेच उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही अवस्था या जगाला आणि सृष्टीतल्या प्रत्येक वस्तूला प्राप्त होतात. जीवसृष्टीतल्या स्वेदज, अंडज, उद्भिज आणि जारज या प्रकारच्या सर्व सजीवांना परमात्म्यामुळेच अपरा प्रकृती आणि परा प्रकृती यांच्या संयोगातून जीवन प्राप्त होतं. त्यामुळे सर्व जगाचा, साऱ्या सृष्टीचा आणि सृष्टीतल्या प्रत्येक चराचर गोष्टीचा निर्माता, धारण पोषण करता आणि त्यांचा लय करणारा परमात्माच आहे. या श्लोकाबद्दल जसं करंदीकर आपल्या गीतातत्व मंजरी या ग्रंथात लिहितात, परमात्म्याच्या आत्मतत्वातून या विश्वाची उभारणी झाली. हा सिद्धांत निराळ्या दृष्टांतानी म्हणजे उदाहरणांनी भगवंतांनी या श्लोकात सांगितलेला आहे. परमात्म्याच्या आत्मतत्वाखेरीज या विश्वात इतर काही तत्व नाहीच. हे अखिल जगत हे परमात्म स्वरूप आहे आणि परमात्म स्वरूपाखेरीज अन्य काहीही या जगात नाहीच. परमात्म स्वरूप आणि हे विश्व यांच्यामध्ये अभेदमूलक संबंध आहे. परमात्म्याच्या सूत्रानेच या जगताचं नियमन आणि संचालन होतं. माळेत ओवलेल्या मण्यांचं स्थान आणि त्या मण्यांची हालचाल ज्या सूत्रात म्हणजे ज्या दोऱ्यात ते मणी ओवलेले असतात त्या सूत्रामुळे, त्या दोऱ्यामुळे असतं. त्याचप्रमाणे या जगाचं नियंतृत्व परमात्म्याच्या इच्छाशक्तीच्या अधीन आहे. माळेमध्ये मणी दिसतात पण त्यांना एकत्र आणणारं, त्यांना विशिष्ट स्थान देणारं सूत्र म्हणजे दोरा दिसत नाही. त्याचप्रमाणे या जगातले सजीव एकत्र आलेले दिसतात पण त्यांना एकत्र आणणारा परमात्मा दिसत नाही आणि जाणवतही नाही. अपरा प्रकृती आणि परा प्रकृती यांचा निर्माता आणि नियंता परमात्मा आहे. त्यामुळे या जगात परमात्म्याखेरीज दुसरं काहीच नाही. या श्लोकाबद्दल पंडित श्रीपाद सातवळेकर आपल्या पुरुषार्थ बोधिनी या ग्रंथात लिहितात, सूत्रात म्हणजे दोऱ्यात मणी ओल्याप्रमाणे सूत्रात्म्यात हे संपूर्ण जग आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, तारामंडल, वृक्ष, वनस्पती, प्राणी इत्यादी जे जे या जगात वस्तुमात्र आहे ते मणिरूप आहे आणि त्यांना जोडणारं सूत्र आत्मा आहे. याप्रमाणे या मण्यांमुळे सूत्रात्म्यात जी माळ तयार होते तेच हे जगत होय. फुलांची माळ, मण्यांची माळ, मोत्यांची माळ अशा अनेक प्रकारच्या माळा असतात. माळा तयार करण्यासाठी सुताची, दोऱ्याची अत्यंत आवश्यकता असते. मण्यांचा संबंध सुतानी, दोऱ्यांनी बळकट होतो आणि मण्यांचा संबंध बळकट होण्यानेच माळ बळकट होते. हे संबंध सूत्र तुटल्यास माळ ही तुटते आणि मणी विखुरतात. ओवून तयार झालेली माळ सुंदर आणि मनमोहक दिसते. या जगदरूपी मण्यांच्या माळेत परमात्म्याचं सूत्र म्हणजे दोरा आहे आणि ही विश्वरूपिणी मनमोहिनी माळ तयार झालेली आहे. सुंदर माळ पाहिली की त्यातली फुलं, मणी, मोती दिसतात पण त्यांना मनमोहक रूपात एकत्र आणणारं सूत्र दोरा दिसत नाही. या श्लोकावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वर भावार्थ दीपिकेत म्हणतात, तयाची परी किरीटी या प्रकृती झाली ये सृष्टी, जई उपसंह ऋण कीजेलही तई मीची आहे. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती वोविले, तैसे म्या जग धरिले सबाह्याभ्यंतरी. माऊली सांगतात, भगवंत म्हणाले की हे अर्जुना, ज्यावेळी या स्थूलाच्या परिणामाला पावलेल्या पराप्रकृतीपासून झालेल्या सृष्टीचा उपसंहार होऊन शेवट मुक्काम होतो त्यावेळी पाहिलं असता मीच आहे. सोन्याचे मणी करून ते सोन्याच्या सुतात ओवावेत त्याप्रमाणे आत बाहेर मीच जग धरलेलं आहे. आपल्या व्यवहारात हेच दिसून येतं. दोन अनोळखी स्त्री पुरुष यांचा विवाह होऊन ते पती पत्नी म्हणून एकत्र येतात. त्यांना एकत्र आणणारं सूत्र परमात्माच आहे. त्या कुटुंबात पती पत्नी मुलं येतात. या सर्वांना कुटुंब म्हणून एकत्र आणणारं सूत्र हे परमात्माच आहे. आपण एखाद्या इमारतीत, सोसायटीत राहतो, तिथे इतरही अनेक लोक असतात, त्यातल्या काही लोकांशीच आपली जवळीक होते. या सगळ्यांना एकत्र आणणारं सूत्र ही परमात्माच आहे. शाळा कॉलेजमध्ये असताना वर्गातल्या काही विशिष्ट जणांशीच आपली मैत्री होते, त्यांना एकत्र आणणारं सूत्र परमात्माच आहे. आपण फ्लॅट विकत घेताना एखादा फ्लॅट निवडतो आणि तो विकत घेऊन तिथे राहायला जातो, तो फ्लॅट आणि आपण यांना जोडणारं सूत्र हे परमात्माच आहे.
आपलं संपूर्ण जीवन देखील या श्लोकात भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे सूत्रे मणिगणा इव असंच आहे हे दिसून येईल.

आजच्या संदर्भात हा श्लोक त्या चैतन्य शक्तीच्या अर्थात परमेश्वराच्या व्यापकतेचा सुवर्ण मंत्र आहे. आधुनिक जगात कुतूहलापोटी आपण विज्ञानाच्या सहाय्याने सजीवांच्या पेशींपर्यंत आणि पदार्थांच्या अणूंपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि एकीकडे हा विश्वाचा अफाट अथांग पसार आहे पादाक्रांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण जितकं या विश्वातलं गूढ उकळण्याचा प्रयत्न करू तितका आपला त्या अदृश्य अमूर्त शक्तीवरचा विश्वास दृढ होत जाईल. कारण भगवंतांनी या श्लोकात सांगितल्याप्रमाणे या विश्वातल्या प्रत्येक सजीव निर्जीव चेतन अचेतन स्थूल सूक्ष्म वस्तूंमधले बंध अनुशासन कार्य आणि कारण हे परमात्म तत्वच आहे. बंध निर्माण करणाराही तोच आहे आणि स्वातंत्र्य देणाराही तोच आहे.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातील 7वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं प्राचार्य मुकुंद कोंढवेकर यांनी. श्लोक गायन केलं होतं मीना फणसळकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल ऍड्रेसवर किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, संपर्क 866-91-67-67-2. श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
1: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.

0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. एक नजर वेळेवर, सकाळचे ठीक 7 वाजलेत.
1: की वेळ आहे जीएस चहाची.
2: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.
0: श्रोते हो, आता ऐकूया कार्यक्रम भूले बिसरे गीत आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
3: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

0: आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन आणि चारित्र्याची जडणघडण यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्वाची असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. ध्वनी प्रक्षेपकांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर परस्पर सहमतीतून मार्ग काढला जाईल, मुख्यमंत्र्यांची माहिती. राज्यात सर्वत्र कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी. आणि महिलांच्या टी ट्वेंटी आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत पाकिस्तान सामना. आता सविस्तर बातम्या. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन आणि चारित्र्याची जडणघडण यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्वाची असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. शिक्षकांनी आपलं ज्ञान अद्ययावत करावं, तंत्रज्ञानाचा वापर करून शिकवण्याच्या नाविन्यपूर्ण पद्धती स्वीकाराव्या, असं आवाहन त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशाद्वारे केलं आहे. दरम्यान शिक्षक दिनानिमित्त आज राष्ट्रपतींच्या हस्ते देशभरातल्या निवडक शिक्षकांचा गौरव केला जाणार आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातल्या केज इथल्या डॉक्टर कविता गित्ते, नाशिकमधल्या कुंदा बच्छाव, लातूरचे वैभव कुलकर्णी आणि साताऱ्याच्या सैनिकी शाळेतील शिवप्रसाद टिंगरे या राज्यातल्या चार शिक्षकांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. विविध सण उत्सवांच्या काळात ध्वनी प्रक्षेपकांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर उपाय शोधण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर त्यांनी आपली भूमिका मांडली. डीजेचा लोकांना त्रास होऊ नये यावर सहमती होत असून यावर लवकरच मार्ग काढला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
1: आजच पुणे सीपींशी चर्चा केली त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की बऱ्याच गोष्टींवर सगळ्यांचं एकमत झालेलं आहे, त्यातनं कसा मार्ग काढायचा. विशेषतः ज्या गोष्टींचा लोकांना त्रास होतो, डीजे मध्ये भूकंप आल्यासारखा जो काही आवाज असतो, अशा सगळ्या गोष्टी होऊ नयेत याच्या संदर्भात जवळपास सगळ्यांचं एकमत होत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेस पुण्यातही गणेश उत्सव आणि सगळेच उत्सव हे आपल्याला पारंपरिक पद्धतीने साजरे होताना दिसतील आणि विशेषतः लोकांच्या सहभागानेच डीजेचं जे काही स्तोम तयार झालेलं आहे ते कमी झालेलं आपल्याला दिसेल किंवा संपताना दिसेल.
0: पुणे हे जागतिक क्षमता केंद्रांचं म्हणजे जीसीसीचं प्रमुख केंद्र म्हणून विकसित होत असून पुण्यात सध्या 130 पेक्षा अधिक जीसीसी कार्यरत आहेत. येत्या एक वर्षात ही संख्या 800 पेक्षा अधिक होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात व्यक्त केला. वाकड इथं ग्लोबल बिझनेस सोल्युशन सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या केंद्रामुळे 1000 अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून अप्रत्यक्ष रोजगारालाही चालना मिळणार आहे. बजाज फिनसर्व्हच्या माध्यमातून पुण्यात उभारण्यात येणारं आधुनिक आणि शाश्वत सुविधांनी युक्त मुख्यालय पुणे शहराच्या विकासाला नवी दिशा देणारं ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी काल पुण्यात व्यक्त केला. या मुख्यालयाच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. पुण्याला देशातील आधुनिक आणि गतिशील शहर म्हणून विकसित करण्यासाठी शासनाकडून आवश्यक पायाभूत सुविधा वेगानं उभारण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, डेटा अनालिटिक्स यासारख्या नव्या क्षेत्रांमध्ये पुण्यातील तरुणांसाठी रोजगार आणि कौशल्य विकासाच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत, असं उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितलं. श्रावण वद्य अष्टमी अर्थात श्री कृष्ण जन्माष्टमीचा सण काल देशासह राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. विविध मंदिरांमध्ये काल मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. अनेक मंदिरांमध्ये तसंच जगभरातल्या इस्कॉन मंदिरांमध्येही फुलांची आकर्षक सजावट तसंच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आज राज्यात ठिकठिकाणी दहीहंडीचा थरार अनुभवायला मिळणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. प्रधानमंत्री सिल्वर कप स्पर्धेत रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन

0: बगाटे यांच्या रेड्स ऍप संकल्पनेला देशात तिसरा क्रमांक मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत बगाटे यांनी ही माहिती दिली. सध्या या ऍपचा वापर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलापुरता केला जात असला तरी राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरही या ऍपचा वापर प्रभावीपणे करता येईल असं बगाटे यांनी सांगितलं. ऐकूया याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: अज्ञात आणि बेवारस मृतदेहांची ओळख पटवणं हे गुन्ह्याची उकल होण्यासाठी अत्यंत आवश्यक मात्र खूपच आव्हानात्मक काम असतं. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्याची संकल्पना रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी मांडली. त्यातून रेड्स अर्थात रत्नागिरी ऍडव्हान्स डेटा इंटिग्रेटेड सिस्टीम हे ऍप्लिकेशन तयार करण्यात आलं. बेवारस मृतदेहांची माहिती त्यात एकत्रित संकलित केली जाते. संबंधित मृतदेहांची उपलब्ध छायाचित्र आणि इतर माहितीच्या आधारे AI तंत्रज्ञानाचा वापर करून चेहऱ्याची डिजिटल प्रतिकृती तयार केली जाते. चेहरा ओळखणं कठीण असलेल्या प्रकरणांमध्येही उपलब्ध माहितीच्या आधारे संभाव्य चेहरा तयार केला जातो. बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठी चेहऱ्याची 108 विविध रूपं तयार करून तांत्रिक पद्धतीने शोध घेतला जातो. या ऍपच्या माध्यमातून आतापर्यंत 21 मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आलं असून 11 बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणंही शक्य झालंय. या उपक्रमाची दखल आता राष्ट्रीय पातळीवर घेतली गेलीय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोनकर, रत्नागिरी.
0: नाशिकमध्ये आश्रमशाळा आणि आदिवासी वसतिगृहांमध्ये मूलभूत सुविधा मिळाव्यात, देणगीच्या नावाखाली होणारी आर्थिक लूट थांबवावी या आणि अशा मागण्यांसाठी गेल्या 13 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण काल रात्री मागं घेण्यात आलं. आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात राज्यव्यापी जनजागृती मोहीम राबवून मुंबईत महामोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान कळवण तालुक्यात विसरवाडी इथल्या आदिवासी आश्रमशाळेतल्या दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या सृष्टी सूर्यवंशी हिचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला. सेंट्रल किचनच्या निकृष्ट जेवणामुळे तिला त्रास झाल्याचा आरोप करत तिचे पालक आणि आदिवासी विद्यार्थी आंदोलकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात 8 तास ठिय्या आंदोलन केलं. ऑपरेशन चक्रच्या 6व्या आवृत्तीस अंतर्गत केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे CBI काल डिजिटल अरेस्टशी संबंधित 3 मोठ्या प्रकरणांमध्ये देशभरात धडक कारवाई केली. CBI 20 राज्यांमधल्या 89 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. या अंतर्गत डिजिटल अरेस्टच्या 3 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तिघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांनी एकंदर 42,36,00,000 रुपयांची फसवणूक केली आहे. नियमबाह्य पद्धतीनं रस्त्यावर धावणाऱ्या स्क्रॅप रिक्षा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका आहेत. अशा रिक्षांविरोधात 5 ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार वाहन परिवहन विभागाला दिले आहेत. या रिक्षांसंदर्भात मिळालेल्या तक्रारींविषयी त्यांनी काल परिवहन आयुक्त कार्यालयात बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. जालना इथं काल एकाच वेळी 5,348 जणांनी शाडू मातीपासून गणेश मूर्ती साकारण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, आद्विक क्लब यांच्या समन्वयातून हा पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला. या विक्रमाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सची मान्यता मिळाली आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं 29 ऑगस्ट रोजी झालेल्या अमृत 2 मॅरेथॉन स्पर्धेत विजेतेपद मिळवलेल्या रमाबाई रणवीर यांचा जिल्हा प्रशासनातर्फे काल सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रमाबाईंच्या मुलींच्या शिक्षणासाठी 50,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळवण्याच्या उद्देशानं रमाबाई अनवाणी धावल्या होत्या. क्रिकेट. महिलांच्या T20 आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज अ गटाच्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाची लढत पाकिस्तानच्या संघाशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर हा सामना होईल. भारतानं यापूर्वीचे 2 सामने जिंकून उपांत्य फेरीतलं आपलं स्थान पक्क केलं आहे. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन आणि चारित्र्याची जडणघडण यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्वाची असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. ध्वनी प्रक्षेपकांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर परस्पर सहमती

0: प्रकल्पातून मार्ग काढला जाईल, मुख्यमंत्र्यांची माहिती. राज्यात सर्वत्र कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी. आणि महिलांच्या टी ट्वेंटी आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत पाकिस्तान सामना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो ऐकूया भुले बिसरे गीते या कार्यक्रमाचं उत्तरार्ध आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून। हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। सकाळचे 7:30 झाली आहेत। ऐकूया देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून हा कार्यक्रम।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: मंडळी, गाण्यावरून ओळखलं का आज आपण कुठल्या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत ते? अगदी बरोबर, सगळ्यांच्या आवडीचा हा चित्रपट म्हणजे आनंद. मन्ना डे यांच्या स्वरातल्या या गाण्याला संगीत दिलं होतं सलील चौधरी यांनी आणि गीतकार होते योगेश. खरं तर या चित्रपटाच्या संगीतासाठी मुखर्जी यांनी लता मंगेशकर यांना विचारलं होतं, कारण त्यापूर्वी लता दिदी आनंद घन या टोपण नावानी मराठी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शक म्हणून काम करत होत्या. पण लता दिदींनी मात्र त्याला नम्रपणे नकार दिला आणि मी फक्त चित्रपटात पार्श्वगायन करेन असं सांगितलं. मग त्यानंतर ऋषिकेश मुखर्जी यांनी सलील चौधरी आणि योगेश या विस्मृतीत गेलेल्या गीतकाराला आणि संगीतकाराला पुन्हा एकदा संधी दिली आणि आनंद या चित्रपटानंतर त्यांच्या कारकिर्दीला पुनरुज्जीवन मिळाले. या चित्रपटाबद्दलच्या अजूनही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

0: मौत तू एक कविता है, मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको। डूबती नब्जों में जब दर्द को नींद आने लगे, जर्द सा चेहरा लिए चांद उफक तक पहुंचे, दिन अभी पानी में हो रात किनारे के करीब, ना अंधेरा ना उजाला हो ना अभी रात ना दिन, जिस्म जब खत्म हो और रूह को जब सांस आए, मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको।
1: मंडळी, 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या आनंद या चित्रपटातली ही कविता लिहिली होती गुलजार यांनी, तर आवाज होता अमिताभ बच्चन यांचा। बाबू मोशाय हा शब्द या चित्रपटातूनच फेमस झाला। बाबू मोशाय म्हणजे महान गृहस्थ। खर तर राज कपूर अनेकदा ऋषिकेश मुखर्जी यांना याच प्रेमाच्या नावाने हाक मारत, आणि म्हणूनच मुखर्जी यांना या चित्रपटात राज कपूर यांना घ्यायचं होतं। पण त्यावेळी राज कपूर नुकतेच मोठ्या आजारातून बरे झाले होते, आणि त्यांना पडद्यावर मृतावस्थेत बघणं ही कल्पना ऋषिकेश मुखर्जींना सहन होत नव्हती, म्हणून त्यांना न घेता राजेश खन्ना यांना या चित्रपटासाठी विचारलं गेलं, आणि राजेश खन्ना यांनी या संधीचं सोनं केलं। या चित्रपटात अभिनेते राजेश खन्ना यांच्याबरोबर सहाय्यक अभिनेता म्हणून अमिताभ बच्चन यांना जेव्हा विचारलं, तेव्हा अभिनेते मेहमूद यांनी अमिताभ यांना ही भूमिका स्वीकारण्यासाठी आग्रह केला। मेहमूद म्हणाले की अमिताभजी, तुम्ही फक्त खन्ना यांच्या अभिनयातून प्रेरणा घ्यायची आहे, बाकी सगळं आपोआप जुळून येईल। आणि झालंही तसंच। बघा, राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांनी फक्त दोनच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं, पहिला आनंद आणि दुसरा 1973 मध्ये प्रदर्शित झालेला नमक हराम। आनंद या चित्रपटाला 1971 सालचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी मिळाला, तर फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये ऋषिकेश मुखर्जी यांना सर्वोत्कृष्ट चित्रपट, राजेश खन्ना यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता, अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, तर गुलजार यांना सर्वोत्कृष्ट संवादासाठी पुरस्कार मिळाला। या चित्रपटातले संवाद आजही आपल्या मनात घर करून राहिलेत। चित्रपटांबद्दलच्या अशाच गमती जमती मी तुम्हाला सांगणारे देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात। आता ऐकूयात आनंद या चित्रपटातलं मुकेश यांनी स्वरबद्ध केलेलं, सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेलं, गीतकार योगेश यांचं हे अजरामर गीत।

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.

0: श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7:40 झाली आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम फिटनेस.
1: तुमच्या फिटनेस साठी फक्त विक्रम्स फिटनेस.
2: कोणतेही क्रॅश डाएट फॉलो न करता रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून वेट लॉस किंवा वेट गेन करा आणि फिट रहा.
1: कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसच्या विक्रम मेहेंदळे यांना,
2: प्रभात रोड लेन नंबर 5 आणि कर्वे रोड मृत्युंजय मंदिरासमोर.
1: संपर्क 90111 32 500
2: 9011 32 500.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस. थिंक फिट स्टे फिट.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: गुड मॉर्निंग श्रोते हो, विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. विक्रम्स फिटनेसचे हेल्थ कोच विक्रम मेहेंदळे आपल्या बरोबर आहेत. गुड मॉर्निंग विक्रम.
6: श्रोते नमस्कार.
5: आज जी केस बघणार आहोत ती 53 वर्षाच्या या काकांची आहे, जगदीश म्हणूयात आपण त्यांना. उंची त्यांची 173 सेंटीमीटर आणि वजन होतं 79 किलो. 2 वर्षांपूर्वी त्यांना डायबेटीस डिटेक्ट झाला होता आणि 2 गोळ्या सुरू होत्या त्यांना. आपल्याकडे ते जॉईन झाले कशासाठी, कारण अगदी 2 वर्षांपूर्वीच त्यांना डायबिटीस झाला होता आणि उंचीच्या मानाने वजन बघायला गेलं तर फार वाढलेलं वजन नव्हतं.
6: बरोबर आहे. जगदीश सरांची केस सांगतो, ऍक्च्युली व्यवस्थित तसे फिट, रोज एक्सरसाइज करणं, त्याच्यानंतर मोस्टली घरचंच खाणं, त्याच्यानंतर खाण्याच्या क्वांटिटीवरती व्यवस्थित कंट्रोल असणं, त्याच्यानंतर झोपेच्या एक बेसिक वेळा पाळणं, ह्या सगळ्या गोष्टी जगदीश सर करत होते. फक्त त्यांना 2 वर्षाआधी डायबिटीस चालू झाला आणि वजन सुद्धा त्यांचं तसं बघायला गेलं तर काही खूप जास्त नव्हतं. म्हणजे 173 सेंटीमीटर उंची करता 79 किलो वजन, म्हणजे 5-7 किलो जास्त होतं मान्य आहे, पण खूप काही असं वजन म्हणजे त्याच्याकरता अगदी जाऊन कुठेतरी कोणाचा तरी सल्ला घेऊन ते कमी करावं असं तर नव्हतं. आणि वय सुद्धा त्यांचं 53, आता ऍट द एज ऑफ 53 4-5 किलो जास्त असेल तर दॅट इज ओके. त्यांचा मेन इश्यू होता की हा चालू झालेला डायबिटीस त्यांना बघायचं होतं की आपण आपली लाईफस्टाईल मध्ये चेंज करून थोडंफार वजन कमी करण्याचा प्रयत्न करून आणि एक एक्सपर्ट ऍडवाइस घेऊन जर का आपण डाएट आणि एक्सरसाइज केलं तर आपला डायबिटीस कमी होऊ शकेल का, मेनली त्याच्यासाठी आले होते. आणि हे करता करता 2-4 किलो वजन कमी झालं तर ते त्यांना ऑफकोर्स हवंच होतं.
5: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 90111 32 500 9011 32 500 9011 32 500. विक्रम, मग आपल्याकडे आल्यानंतर रिझल्ट काय होता?
6: त्यांच्या बाकी सगळ्या गोष्टी तशा नॉर्मल व्यवस्थित होत्या जसं मी म्हटलं तसं, पण एक गोष्ट मला त्याच्यामध्ये लक्षात आली की सरांच्या शरीरात मस्क्युलेचर हे खूप कमी होतं, म्हणजे त्यांना मसल्स जास्त नव्हते. तर मी त्यांना जेव्हा विचारलं की तुम्ही काय पद्धतीचा एक्सरसाइज करता, तर तेव्हा ते म्हणले की मी फक्त स्ट्रेचेस करतो आणि चालायला जातो. स्ट्रेंथ ट्रेनिंग, जे मी नेहमी म्हणतो की एक्सरसाइजचे 3 कॉम्पोनंट्स असतात की कार्डिओ वॅस्क्युलर एक्सरसाइजेस, फ्लेक्सिबिलिटी एक्सरसाइजेस आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग. तर यातला जो स्ट्रेंथ ट्रेनिंग हा पार्ट आहे ज्याच्यामुळे आपले मसल्स हे बळकट राहतात, मसल लॉस होत नाही, तर ते एक्सरसाइजेस सर करतच नव्हते. मी त्यांना हे विचारलं की म्हटलं सर तुम्ही पोळी भाजी दुपारी जेवता तर पोळी बरोबर भाजी किती खाता, तर मला लक्षात आलं की ते पोळी खूप जास्त आणि भाजी खूप कमी खातायत. उगीच विनाकारण कार्बोहायड्रेट्स खूप जास्त प्रमाणामध्ये जात आहेत, त्या प्रमाणामध्ये भाजी फायबर्स आणि बाकीच्या गोष्टी जात नाहीयेत, ही दुसरी गोष्ट लक्षात आली. सगळ्या गोष्टी पटल्या आणि डिसिप्लिन माणूस ऑलरेडी असल्यामुळे काटेकोरपणे मी सगळे एक्सरसाइजेस दिलेले करायला लागले, वेळच्या वेळेस सांगितलेलं तेवढंच खायला लागले, भाजी खाण्यातली वाढवली, साखर बंद केली, या सगळ्या गोष्टी छान पद्धतीने त्यांनी फॉलो करायला चालू केल्या आणि त्याचा रिझल्ट सुद्धा अत्यंत उत्तम दिसतोच आहे. आता या त्यांच्या आता त्यांना आपल्याकडे जॉईन करून फक्त 3 महिने झाले, या 3 महिन्यात आज त्यांचं 7 किलोने वजन कमी झालंय. म्हणजे 79 जे पोचलं होतं वजन त्यात परत 72 आलेलं आहे, जे त्यांच्या उंचीनुसार अत्यंत उत्तम आहे. बॉडी फॅट पर्सेंटेज 3% कमी झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा रिसेंट HbA1c रिपोर्ट घेऊन जेव्हा ते डॉक्टरांकडे गेले होते, डॉक्टरांनी त्यांच्या HbA1c बघून काय झालं त्यांना, म्हणजे HbA1c युजली रिपोर्ट लोक 3-3 महिन्यांनी करत असतात, आपल्याकडे जॉईन करायच्या आधी केला होता आणि तो तसा व्यवस्थित कंट्रोलमध्ये होता. त्यामुळे काय झालं, या 3 महिन्याच्या आतच त्यांना हायपोग्लायसिमिक वाटायला लागलं सारखं दिवसात दुपारच्या गोळीनंतर, आणि त्यामुळे ते डॉक्टरांकडे गेले तर HbA1c खूपच नॉर्मल आणि इनफॅक्ट छान निघाली. आणि त्यामुळे डॉक्टरांनी त्यांची दुपारची आणि रात्रीची दोन्ही ज्या गोळ्या होत्या त्यांच्या गोळ्यांची पोटेन्सी अर्धी केलेली आहे डायरेक्ट.
5: वा. कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 90111 32 500 9011 32 500. पुन्हा भेटूयात विक्रम्स फिटनेस प्रस्तुत.

0: श्रोते हो, सकाळचे 7:45 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य डॉक्टर जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ.

0: बालमित्रांनो, आत्ताच आपण ऐकलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीतबद्ध केलं होतं वसंत देसाई यांनी. आणि याबरोबरच जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आमचं प्रसारण तुम्ही ऐकते रेडिओ सेटवरून, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून

0: जगभरात सर्वदूर सकाळचे ठीक 7:50 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम पुन्हा गाडगिळ आणि सन्स.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून

0: त्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
1: पुणे गाडगीळ आणि सन्स, पारंपरिक साज, आधुनिक अंदाज.
2: श्रोत्याहो, भारतीय स्त्रियांचा सर्वात आवडता दागिना म्हणजे मंगळसूत्र. अनेक महिला खास समारंभांसाठी जास्त सोन्याचं मोठं ठसठशीत मंगळसूत्र घालतात आणि रोजच्यासाठी कमी लांबीचं, कमी वजनाचं, सोन्याचं छोटंसं छानसं मंगळसूत्र परिधान करतात. त्यांची माहिती आपल्याला देण्यासाठी आज आपण पुणा गाडगिळ आणि सन्स या लोकप्रिय सराफी पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक यांना आमंत्रित केलं आहे. श्रोतेहो, मागल्या भागात आपण मोडक सरांकडनं ऐकलं की मंगळसूत्राचे विविध प्रकार आहेत, तर मोडक सर आम्हाला ह्या भागात आज सांगा की मंगळसूत्राचे विविध प्रकार कोणते किंवा प्रांतानुसार मंगळसूत्राचं डिझाईन आणि त्याचं मेकिंग बदलतं का?
3: मंगळसूत्र आता वेगवेगळ्या प्रकारात येतात. आता ते टिपिकल हे गेलं,
2: वाटीमणी
3: आणि काळे मणी हे प्रकार गेले. आता गोकाक मंगळसूत्र म्हणून एक येतं, ज्याच्यामध्ये थोडस ते बटबटीत, मी काल जे म्हटलं की थोडं बटबटीत दिसणार साखळी असते, त्याच्यानंतर त्याखाली गोलाकार वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रिंगच्या आकाराचे कॉम्पोनंट जोडलेले असतात, त्याच्याखाली परत साखळ्या असतात, मग मध्येच चार चार काळे मणी घातलेले असतात, आणि असं करून एका बाजूचा पदार, दुसऱ्या बाजूचा पदार आणि खाली वाटीमणी. त्या वाट्यामणी हे जनरली गोकाक मंगळसूत्रातल्या ज्या असतात त्या जरा मोठ्या आकाराच्या असतात, आणि त्या वाटीमणीच्या वाट्यांवरती सोन्याचा रवा फॅब्रिकेट करून व्यवस्थित त्याचं डिझाईन केलेलं असतं आणि त्याला खाली घुंगरांसारखं झालर सोडलेली असते. तर हे गोकाक मंगळसूत्र. आता मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी बदललेली असल्याने जनरली गोकाक मंगळसूत्र म्हटलं तर ते 40-50 ग्रॅम पर्यंत असतं, पण ते आता हलक्या वजनात उपलब्ध व्हायला लागली आहेत. ती 15-20 ग्रॅम पासून पण उपलब्ध होऊ शकतात. आता मोठी जी मंगळसूत्राचे प्रकार आहेत, जसं गोकाक आहे तसं आणखीनही प्रकार आहे, ते म्हणजे अँटिक प्रकारचं मंगळसूत्र, म्हणजे लुक अँटिक असतो आणि त्याच्यामध्ये फक्त काळ्या मणीच नाही वापरत, त्याच्यामध्ये कल्चर्ड मोती पण वापरले जातात, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे खडेही वापरले जातात, म्हणजे बाजूच्या ज्या पट्ट्या असतात सर म्हणतो आपण ज्याला मंगळसूत्राचे, ते रुंद असतात आणि त्याच्यामध्ये चार साखळ्या, मग एक रुंद पट्टी, परत चार साखळ्या, रुंद पट्टी, आणि मग त्या साखळ्यांमध्ये मोती किंवा काळे मणी ऑप्शनल, त्यानंतर ज्या पट्ट्या असतात त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या खड्यांची डिझाईन, रंगीत खड्यांची डिझाईन, असं करून ते केलं जातं. ते अँटिक मंगळसूत्राचा हा प्रकार आहे. आणि तिसरा आणखीन या जरा वजनदार मंगळसूत्रातला प्रकार म्हटलं तर आपण पट्टी मंगळसूत्र, पट्टी मंगळसूत्र म्हणून म्हणतो की जे एक थोडीशी स्टीफ पट्टी असते सर म्हणजे, आणि त्याच्यामध्ये त्या पट्टीला जाळी असते, त्या जाळीमध्ये काळे मणी बसवलेले असतात, त्या जाळीमध्ये वेगवेगळी डिझाईन केलेली असतात, ती जाळी कधी कधी फ्लेक्झिबल असते, कधी कधी स्टीफ असते, आणि 2-3 स्टीफ जाळ्या एकाला एकेकाला एक जोडून त्याला फ्लेक्झिबिलिटी आणली जाते. आणि ही जी मंगळसूत्र आहेत ती अँटिक मंगळसूत्र म्हणाल तर त्याला 18-20% मजुरी लागते, आणि पट्टीचं मंगळसूत्र जर तुम्ही विचार केला तर त्याला 14-16% मजुरी लागते. तर हे जी 3 मंगळसूत्र आपण बघितली, गोकाक असेल, अँटिक असेल आणि पट्टीचं असेल, याची वजन जर व्यवस्थित साईजची आणि ठसठशीत बनवायची असली तर 40-50 ग्रॅम पर्यंत बनतात.
2: ओके मोडक सर, भारतीय महिलांच्या अभिमानाचा असा सुवर्ण अलंकार म्हणजे मंगळसूत्र. त्याचं सौंदर्य, त्याचे विविध प्रकार, त्यांची डिझाईन्स आणि वजन, ही सगळी माहिती आपण आमच्या श्रोत्यांना दिलीत. आपले खूप खूप आभार.
3: धन्यवाद.
0: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुणा गाडगिळ आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
1: पुणा गाडगिळ आणि सन्स, पारंपरिक साज, आधुनिक अंदाज.
4: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुणा गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पुणा गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.

0: 9764125533. Convert your life into celebration.
1: सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांशी स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आम्ही तुमच्यासारख्या स्मार्ट गुंतवणूकदारांसाठी सुरू केल्यात या स्मार्ट गप्पा. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
3: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
2: सेबीने जे चार वेगवेगळे प्रोडक्ट आणले आहेत मार्केटमध्ये म्युच्युअल फंडच्या व्यतिरिक्त, त्याबद्दल आपण माहिती दिली. आजच्या भागामध्ये या चारही पर्यायांचं एक क्विक कम्पॅरिझन करायचं झालं तर करता येईल का? या
3: थोडक्यात असे बघा की आपण SIF, PMS, AIF आणि गिफ्ट सिटी ह्या चार प्रॉडक्ट बद्दल बोललो. तर आता ह्यातली किमान गुंतवणूक याचा असा जर विचार केला तर SIF 10 लाख रुपये, PMS 50 लाख रुपये, AIF 1 कोटी रुपये आणि गिफ्ट सिटी पर्यायानुसार आहे. उदाहरणार्थ गिफ्ट सिटीच्या माध्यमातून AIF मध्ये गेलो तर 1 लाख+ डॉलरची गुंतवणूक करायला लागते. आता ह्यातलं मालकीचं स्वरूप कसं असतं तर SIF म्युच्युअल फंडाप्रमाणे युनिट्स देतात, PMS थेट डिमॅट फॉर्मच्या खात्यात आपले शेअर्स टाकतात, AIF फंड मधील युनिट किंवा शेअर्स देतात आणि गिफ्ट सिटी USD डॉलर मधील मालमत्ता आपल्याला देते. व्यवहाराचं चलन काय तर SIF मध्ये इंडियन रुपीज, PMS मध्ये इंडियन रुपीज, AIF मध्ये इंडियन रुपीज आणि गिफ्ट सिटी मध्ये US डॉलर. गुंतवणुकीचं क्षेत्र काय काय असू शकतं म्हणजे SIF चा विचार करता इक्विटी, डेरिव्हेटिव्ह, लॉंग शॉर्ट. PMS चा विचार करता प्रामुख्याने लिस्टेड शेअर्स. AIF चा विचार करता प्रायव्हेट इक्विटी, स्टार्टअप, हेज फंड AIF मध्ये येऊ शकतात. गिफ्ट सिटी मध्ये ग्लोबल फंड, फॉरेन स्कॉट्स, USDFDs असं काहीही गिफ्ट सिटीत येऊ शकतं. टॅक्सचा सवलतीचा जर विचार केला तर SIF ला सामान्य टॅक्स, रेग्युलर टॅक्स लॉज आहेत. PMS चा विचार करता वैयक्तिक कॅपिटल गेन्स टॅक्स हा असू शकतो. AIF मध्ये श्रेणीनुसार म्हणजे पास थ्रू टॅक्स असू शकतो आणि गिफ्ट सिटी मध्ये विशेष कर सवलती किंवा ड्युअल टॅक्स ट्रीटीचा फायदा आपल्याला घेता येऊ शकतो. आता SIF 10 लाख रुपये, PMS 50 लाख रुपये, अल्टरनेट 1 कोटी रुपये, गिफ्ट सिटी USD डॉलर वर आधारित, यापैकी कुठलाही पर्याय आपल्याला निवडता येणं शक्य जेव्हा आपण अदर प्रॉडक्ट दॅन म्युच्युअल फंड असा विचार करतो. तर आता कोणी आणि कसे निवडायचे तर 10 लाख ते 50 लाख ज्याचं बजेट आहे त्यांनी SIF त्याच्यासाठी योग्य ठरेल. 50 लाखांपेक्षा जास्त थेट स्टॉक मध्ये पोर्टफोलिओ ज्याला हवाय त्याला PMS चा पर्याय उपलब्ध आहे. 1 कोटीपेक्षा जास्त ज्याला इन्व्हेस्टमेंट करता येणं शक्य आणि ज्याची हाय रिस्क घेण्याची कॅपॅसिटी आहे तो अनलिस्टेड शेअर्स किंवा स्टार्टअप मध्ये जाऊ शकतो आणि US डॉलर किंवा जागतिक स्तरावर ज्याला गुंतवणूक करायची आहे तो गिफ्ट सिटीचा विचार करू शकतो. हे चारही प्रॉडक्ट वेगवेगळ्या पद्धतीने आधारित आहेत. या चारही प्रॉडक्टचा बेनिफिट आपल्याला इन्व्हेस्टर म्हणून घेता येऊ शकतो पण आपली कॅपॅसिटी, आपली रिस्क टेकिंग अबिलिटी अँड ॲपेटाईट टू टेक द रिस्क आणि अल्टिमेटली आपले फायनान्शियल गोल्स या सगळ्यांची सांगड आपल्याला या इन्व्हेस्टमेंटमध्ये जोडायची आहे जेव्हा आपण अदर दॅन म्युच्युअल फंड प्रॉडक्टचा विचार करणार आहोत.
2: श्रोते हो, या गप्पांबरोबर आज वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूया क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांशी स्मार्ट गप्पा या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. पुन्हा

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. सकाळचे ठीक 8 वाजलेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
5: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: विविध भारती पुणे ठळक बातम्या. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे विचार करण्याला प्रोत्साहन द्यावं आणि त्यांच्यातलं कुतूहल जागृत करावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. शिक्षकांनी देशाला नव्या उंचीवर घेऊन जाण्याचं सामर्थ्य असलेली पिढी घडवावी अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी

0: शिक्षक दिनानिमित्त समाज माध्यमांवरून दिलेल्या संदेशात आज व्यक्त केली. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच 5 सप्टेंबर हा दिवस देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक दिनानिमित्त आज राष्ट्रपतींच्या हस्ते देशभरातल्या निवडक शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनं जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारांचं वितरण आज सकाळी उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार आहे. याच कार्यक्रमात अध्यक्ष चषक विजेते शिष्यवृत्ती परीक्षेतील राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थी यांचाही गौरव करण्यात येणार आहे. पुण्यात काल श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध मंदिरांमध्ये रात्री कृष्ण जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा झाला. शहरात आज दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती शहर परिसरात लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेशपेठेत महाराणा प्रताप सिंह रस्ता, कसबापेठेत गणेश रस्ता परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. तर पुणे मेट्रोच्या मंडई स्थानकामध्ये येण्या जाण्याच्या मार्गांमध्ये तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. लोकमान्य टिळक पुतळ्याजवळील गेट क्रमांक 3 फक्त प्रवेशासाठी तर शिवाजी रस्त्यावरील गेट क्रमांक 2 मधून केवळ बाहेर पडण्यासाठी वापरता येणार आहे. हा बदल आज रात्री 11 वाजेपर्यंत लागू राहील. पुणे आणि परिसरात आज दिवसभर हवामान ढगाळ राहील असा अंदाज असून पावसाच्या हलक्या सरी कोसळतील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दिवसाचं तापमान कमाल 30 अंश तर किमान 21 अंश सेल्सिअस राहील असं वेधशाळेनं म्हटलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 8:58
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉनिया इन्व्हेस्टमेंट. अकॉनिया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आमचं प्रसारण तुम्ही ऐकता रेडिओ सेटवरून, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरून जगभरात सर्वदूर प्रसारित करत आहोत कार्यक्रम.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी साड्यांची महाराणी. लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये. स्वामिनी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
5: श्रोते हो, आज भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन. हा दिवस संपूर्ण देशभरात आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया जगदीश खेबुडकर यांची रचना, उत्तरा केळकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात, संगीत राम कदम यांचं.

0: सुरक्षितता आणि समृद्धी लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
1: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 10% अधिक.
0: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी
1: सौभाग्य सुंदर
0: स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी.
2: नाडकर्णी काका, तुम्ही चक्क जॉगिंग करताय. अहो, 2 महिन्यांपूर्वी तर तुम्हाला संधिवात होता ना.
3: हो ग, माझे गुडघे त्यावेळी असे सुजले होते, चालणं तर सोड, माझे उठण्या बसण्याचेही वांदे होते.
2: मग
3: माझ्या शेजारील पटवर्धन वहिनींनी संधिवातासाठी डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घेतले. त्यांना तिथे उत्तम गुण आला. आता त्या रोज सकाळी नातीला स्कूटर वरून शाळेत सोडतात, म्हणून मग मी पण डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे गेलो. मलाही 100% गुण आला.
2: हो, तो तर दिसतोच आहे. माझ्या आईचे गुडघे पण खूप दुखतायत.
3: अगं मग आईला डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे घेऊन जा ना, गॅरंटेड बरी होईल. माझा अनुभव आहे, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत, तेही विना ऑपरेशन.
2: काका, उद्याच जर त्या आईला घेऊन डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे, त्यांचा नंबर देता का?
3: हा घे नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59. सकाळीच जा आणि हो, त्यांना सांग की नाडकर्णी काकांच्या रेफरन्सने आली आहे म्हणून, म्हणजे पुढच्या वेळी माझा नंबर लवकर लागेल.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, संपर्क 95 95 24 25 59.

0: विद्येची देवता आणि पुणेकरांचं लाडकं दैवत म्हणजे श्री गणराय.
1: दी विश्वेश्वर सहकारी बँकेतर्फे सर्व गणेश भक्तांना आनंददायी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
0: तुमच्या सर्व आर्थिक गरजांसाठी विश्वेश्वर बँक सदैव तुमच्या साथीला. अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
1: दी विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
0: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
1: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
0: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
1: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
0: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवड गाव चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
1: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक पुणे.
0: ग्राहकांची सोय आणि चिरंतन विश्वास हाच राजर्षी शाहू बँकेचा ध्यास.
1: अत्याधुनिक डिजिटल बँकिंग द्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक पुणे.
0: कराड सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच अत्याधुनिक बँकिंग सह आपल्या सेवेत. राजर्षी शाहू बँक मुख्य कार्यालय बाजीराव रोड पुणे.
2: अंकोर वाट विष्णुधाम कंबोडिया हेरिटेज यात्रा विश्वातील सर्वात मोठ्या मंदिराची एक अद्भुत अनुभूती.
3: 2 ते 10 डिसेंबर 2026 इतिहास संस्कृती वारसा मंदिर स्थापत्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम.
2: अंकोर थॉम बयॉन बांटी श्री सह 14 मंदिरे नॅशनल म्युझियम टोनले सॅप आणि विशेष आकर्षण अप्सरा नृत्य.
3: सोबत प्रख्यात लेखक व मंदिर स्थापत्य तज्ज्ञ प्राध्यापक क्षितिज पाटुकले. शाकाहारी भोजन 5-star हॉटेल्स. आतापर्यंत 1200 अधिक जणांची कंबोडिया भेट.
2: विमान प्रवास व्हिसा सर्व खर्चासह 15 सप्टेंबर पर्यंत विशेष पॅकेज 1,40,000 रुपये फक्त.
3: ऑनलाईन बुकिंग साठी इंडिया कंबोडिया अंकोर फाउंडेशन पुणे. संपर्कासाठी फोन 70662 50 362.
2: फोन पुन्हा एकदा 70662 50 362.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया गुरुनाथ शेणे यांचं गीत. संगीत मधुकर गोळवलकर यांचं आहे आणि स्वर आहे जयवंत कुलकर्णी यांचा.

0: स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी.
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भवनी स्वामी.
0: स्वामिनी बिझलँड बिल्डिंग, कुंठित रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.
2: देशपांडे आय हॉस्पिटल मध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांचे सर्व उपचार उपलब्ध.
3: देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42.
4: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणे गाडगीळ आणि सन्स मधूनच.
5: पुणे गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
6: संगीत चिकित्सक अर्थात म्युझिक थेरपिस्ट एक वैश्विक करिअर संधी. सर्वकाश चर्चासत्र आणि विचार मंथन बुधवार 9 सप्टेंबर गणेश सभागृह टिळक रोड पुणे संध्याकाळी 5 ते 8. मार्गदर्शक आहेत डॉक्टर विकास कशाळकर, स्वराधीश भरत बलवल्ली, डॉक्टर पूर्णिमा गौरी, डॉक्टर शुभम कुलकर्णी आणि प्राध्यापक क्षितिज पाटुकले. ॲलिओपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथीचे डॉक्टर्स, सायकोलॉजिस्ट, गायक, वादक, गंधर्व महाविद्यालय संगीतशास्त्राचे विद्यार्थी, योग शिक्षक, योग थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, हॉस्पिटल्स, क्लिनिक्स इत्यादी सर्वांसाठी उपयुक्त. नोंदणीसाठी भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम पुणे 860-530-2010. पुन्हा एकदा 860-530-2010.
7: जनसेवा फाउंडेशन पुणे द्वारा संचालित सौ कुमुदबेन मदनभाई सुरा स्कूल ऑफ नर्सिंग मध्ये फक्त महिलांसाठी 2 वर्षांचा ANM परिचारिका कोर्स.
8: शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण, वयोमर्यादा 17 ते 35 वर्ष.
7: ऍडमिशन्स जोरात सुरू.
8: गरजूंना मोफत शिक्षण, मोफत निवास आणि भोजनाची सोय, सरकार मान्य प्रमाणपत्र आणि नोकरीची हमी.
7: संपर्क डॉक्टर शोभा सुपेकर, जनसेवा फाउंडेशन, शास्त्री रोड पुणे. फोन 9422081497.
9: डॉक्टर, आज मुद्दाम तुमची उशिराची वेळ घेऊन आलोय, कारण विषयच तसा आहे.
10: निसंकोच बोला काका.
9: मी सध्या पुण्यात राहतो मुलाकडे. नातू सांभाळायची ड्युटी आमच्या दोघांवरच आहे आणि शनिवार रविवार शिवाय मुलगा असून मोकळे नसतात. हा, पुण्यात उत्तम डॉक्टर्स आणि दवाखाने तर आहेतच, पण मला इथं कोल्हापूरला तुमच्याकडेच उपचार घ्यायचे आहेत.
10: काही काळजी करू नका. आता दातांच्या उपचारांच्या बाबतीत CBCT आणि इतर डिजिटल बाबी खूपच प्रगत झाल्या आहेत की तुमचं बरंचसं काम शनिवार आणि रविवार मध्येच होऊन जाईल आणि तुम्हाला लागली तर पुण्यातही मदत मिळेल.
9: बरं झालं, आता पुढच्या ट्रीपला माझं आणि हिचं दोघांचंही काम सुरू करा.
11: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 96-04-09-9500.
12: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
13: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
12: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
13: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता.

0: नियम व अटी लागू।
1: श्री मन महा गणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
1: इष्ट देवताभ्यो नमः।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकले अण्णा जोशी यांची गीतरचना, निळकंठ अभ्यंकर यांचं संगीत होतं आणि सुधीर फडके यांचा स्वर होता. आपण ऐकत आहात लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत थोड्याच वेळात.

0: तथा आणि समृद्धी लोक समृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
1: सादर आहे लोकमान्यची लोक समृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
0: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
2: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
3: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
2: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
3: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
2: दुर्वांकूर डायनिंग हॉल हत्ती गणपती चौक टिळक रोड पुणे.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: लोकमान्य।
1: श्रोते हो, आताच आपण ऐकलं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं अशोकजी परांजपे यांचं गीत। आणि याबरोबरच आम्ही हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।
2: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी सायड्यांची महाराणी, लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनीमध्ये, स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून। हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। सकाळचे 8:30 झाली आहेत, ऐकूया कार्यक्रम।
4: कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
5: आणि सहप्रायोजक जोबळेकर हॉस्पिटल अँड IVF सेंटर, शिरवळ।
6: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स्ड डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता।

0: उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय।
1: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.10%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू।
0: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: रुई युनिव्हर्सल तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: देशपांडे आय हॉस्पिटल मध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत डोळ्यांचे सर्व उपचार उपलब्ध.
2: देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 99 29 30 41 42.
3: गुडविल म्हणजे टिकाऊ बनियन्स, उत्तम भक्कम गुडविल बनियन्स.
0: गुडविल दुकान, लकडीपूल विठ्ठल मंदिरासमोर, पुणे.
3: अटी लागू.
4: मी करता एक चांगली इंजिनियर झालीये. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
5: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
6: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
7: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन चे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087 8087 97.
0: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मय धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्हीएफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20.
1: 7823 84 11 20.
8: दीदी, आपण बाप्पा तर बसवला, आता नैवेद्याला काय आणायचं?
9: बाप्पाला मोदक आवडतात ना, म्हणून मोदक आणू.
8: पण आपले पैसे तर डेकोरेशन मध्ये संपून गेले, आता मोदक आणायचे कसे?
9: हे काय, यातून
8: आपल्या पिगी बँक मधून?
9: हो, तुझे आणि माझे सगळे पैसे मी या पिगी बँक मध्येच ठेवलेत.
8: मग नुसता मोदक नको,
10: चॉकलेट मोदक आणू. गणपती बाप्पा मोरया.
0: छोट्या छोट्या सेव्हिंग्स मधून सुद्धा मिळतो मोठा आनंद, म्हणून तर सेव्ह करा, इन्व्हेस्ट करा आणि सेलिब्रेट करा. सौजन्य क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट युअर लाईफ इंटू सेलिब्रेशन. संपर्क 97 64 12 55 33. 9764125533.
11: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
12: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
13: श्रोतेहो कार्यक्रमात सर्वांचं मनापासून स्वागत. आधुनिक वाल्मिकी गीत रामायणकार ग दि माडगुळकर यांनी अनेक गाणी, कथा, कविता, पटकथा लिहिल्यात. त्यांनी जवळपास 2000 गाणी लिहिली आहेत. त्यातल्या अनेक गीतरचना वेगवेगळ्या छंद, वृत्त आणि भरतमुनींनी नाट्यशास्त्र ग्रंथात वर्णन केलेल्या रसांचा आस्वाद देणारे आहेत. श्रोतेहो, गदिमांनी ज्याप्रमाणे रामायणाला घरोघरी गीतांच्या रूपात पोहोचवलं, तसंच श्रीकृष्ण

कृष्णाच्या लीलाही तितक्याच माधुर्यानं तितक्याच भक्तिभावानं मराठी मनात रुजवल्या. आज आपण गदिमंच लेखणीतून साकारलेल्या काही निवडक गीतगोपालमधील गीतरचनांचा आस्वाद घेऊया.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदी मांजली.
1: प्रत्येकाला घ्यायचं असतं मनासारखं घर, प्रत्येकाला हवा असतो किफायतशीर व्याजदर.
2: कॉस्मॉस होम लोन व्याजदर 7.80% पुढे,
1: रुपये 3 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध, कमीत कमी प्रोसेसिंग फी, मुदत 20 वर्ष.
2: अटी लागू. टोल फ्री नंबर 1800-233-0234.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरांगुट आणि देहू.
0: संपर्क 9919301442, 8929304142.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.

0: अनेकदा काही तज्ज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणे गाडगीळ आणि सन्स मधूनच.
1: पुणे गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत. कुंटे चौक लक्ष्मी रोड सह
2: अंकोर वाट विष्णुधाम कंबोडिया हेरिटेज यात्रा विश्वातील सर्वात मोठ्या मंदिराची एक अद्भुत अनुभूती.
3: 2 ते 10 डिसेंबर 2026 इतिहास संस्कृती वारसा मंदिर स्थापत्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम.
2: अंकोर थॉम बयॉन बांटी श्री सह 14 मंदिरे नॅशनल म्युझियम टोनले सॅप आणि विशेष आकर्षण अप्सरा नृत्य.
3: सोबत प्रख्यात लेखक व मंदिर स्थापत्य तज्ज्ञ प्राध्यापक क्षितिज पाटुकले. शाकाहारी भोजन 5-star hotels आतापर्यंत 1200+ जणांची कंबोडिया भेट.
2: विमान प्रवास व्हिसा सर्व खर्चासह 15 सप्टेंबर पर्यंत विशेष पॅकेज 1,40,000 रुपये फक्त.
3: ऑनलाइन बुकिंग साठी इंडिया कंबोडिया अंकोर फाउंडेशन पुणे. संपर्कासाठी फोन 70662-50-362.
2: फोन पुन्हा एकदा 70662-50-362.
4: नाडकर्णी काका, तुम्ही चक्क जॉगिंग करताय. अहो 2 महिन्यांपूर्वी तर तुम्हाला संधिवत होता ना.
5: हो ग, माझे गुडघे त्यावेळी असे सुजले होते. चालणं तर सोड, माझे उठण्या बसण्याचे वांदे होते.
4: मग
5: माझ्या शेजारील पटवर्धन वहिनींनी संधिवातासाठी डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घेतले. त्यांना तिथे उत्तम गुण आला. आता त्या रोज सकाळी नातीला स्कूटर वरून शाळेत सोडतात. म्हणून मग मी पण डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे गेलो. मलाही 100% गुण आला.
4: हो तो तर दिसतोच. माझ्या आईचे गुडघे पण खूप दुखताय तो.
5: अगं मग आईला डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे घेऊन जा ना, गॅरंटेड बरी होईल. माझा अनुभव आहे. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत, तेही विना ऑपरेशन.
4: काका उद्याच जर त्या आईला घेऊन डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे, त्यांचा नंबर देता का?
5: हा घे नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59. सकाळीच जा आणि हो त्यांना सांग की नाडकर्णी काकांच्या रेफरन्सने आली आहे म्हणून, म्हणजे पुढच्या वेळी माझा नंबर लवकर लागेल.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95-95-24-25-59.
6: श्रोते हो, गदिमांची प्रतिभा इतकी अफाट होती की गीतरामायणानंतर त्यांचं मन ओढ घेतं ते श्रीकृष्णाच्या बाललीलांकडे, राधेच्या प्रेमाकडं, गोकुळातल्या त्या मुग्ध वातावरणाकडं. गीतगोपालविषयी महादेव शास्त्री जोशी यांनी असं वर्णन केलंय, गीतरामायण म्हणजे आदर्शाचं उत्तुंग पुतळा म्हणता येईल, तर गीतगोपाल म्हणजे त्याभोवती बहरलेलं कुंजवन. तिथे प्रणाम करायचा तर इथे विहार करायचा. गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे तर गीतगोपालची वाणी झंकारलेली आहे.

0: श्रोते हो, एकाच काव्यकृतीला तीन वेगवेगळ्या प्रतिभावंत संगीतकारांनी स्वरसाज चढवावा हे गीत गोपालच्या शब्द सौंदर्याचं आणि भावसमृद्धीचं द्योतकच नाही का? प्रत्येक संगीतकारांनी त्याच शब्दातून वेगळा सूर, वेगळा रंग शोधला आणि तरीही मूळ काव्याचा गाभा तसाच राहिला. हीच तर गदिमांच्या शब्दांची ताकद. कार्यक्रमातली यानंतरची गीतं आपण ऐकणार आहोत एका छोट्याशा व्यावसायिक विरामानंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: तुमच्या आवडीची कोणतीही कार घ्या, कॉस्मॉस कार लोन आहेच.
3: कार लोन रुपये 3 कोटींपर्यंत उपलब्ध, व्याजदर 8%, मुदत 7 वर्षांपर्यंत, अटी लागू.
2: सफर सुखाची सोबत कॉस्मॉस कार लोनची.
3: आज जवळच्या शाखेशी संपर्क साधा. कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: गुडविल म्हणजे टिकाऊ बनियन्स, उत्तम भक्कम गुडविल बनियन्स.
0: गुडविल दुकान, लकडी पूल विठ्ठल मंदिरासमोर, पुणे.
1: अटी लागू.
0: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लायनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78-23-84-11-20.
2: 7823-84-1120.
3: दीदी, आपण बाप्पा तर बसवला, आता नैवेद्याला काय आणायचं?
4: बाप्पाला मोदक आवडतात ना, म्हणून मोदक आणू.
3: पण आपले पैसे तर डेकोरेशन मध्ये संपून गेले, आता मोदक आणायचे कसे?
4: हे काय, यातून
3: आपल्या पिगी बँक मधून?
4: हो, तुझे आणि माझे सगळे पैसे मी या पिगी बँक मध्येच ठेवलेत.
3: मग नुसता मोदक नको,
5: चॉकलेट मोदक आणू. गणपती बाप्पा मोरया.
0: छोट्या छोट्या सेव्हिंग्स मधून सुद्धा मिळतो मोठा आनंद, म्हणून तर सेव्ह करा, इन्व्हेस्ट करा आणि सेलिब्रेट करा. सौजन्य क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्व्हर्ट युअर लाईफ इंटू सेलिब्रेशन. संपर्क 97-64-12-55-33. 9764125533.
6: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

श्रोते हो, गीत गोपालचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची भाषा. त्यातील प्रत्येक गीत हे एकाच वेळी भक्तिरसानं ओतप्रोत आणि तितकंच काव्यगुणांनी समृद्ध वाटतं. साधी सोपी भाषा वापरूनही गदिमा असं शब्दचित्र उभारू शकतात की श्रोता स्वतःच गोकुळात यमुनेच्या तीरावर उभा की काय असा अनुभव सगळ्यांना होतो.

0: श्रोतेहो, याबरोबरच आम्ही हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.
1: कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: ठळक बात. श्रोतेहो, सकाळचे 8:58 झाली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.

0: एसपी रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: विविध भारती पुणे ठळक बातम्या. भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या संधींचं आर्थिक परिणामांमध्ये रुपांतर करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज आहे. भारत युरोपियन युनियन आर्थिक भागीदारीच्या यशात महाराष्ट्र प्रमुख भागीदार ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. भारत बेल्जियम उच्चस्तरीय संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री काल मुंबईत बोलत होते. बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट वेव्हर, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र आणि बेल्जियम यांच्यातील आर्थिक भागीदारी अधिक व्यापक करण्यासाठी मुंबई अँटवर्प आर्थिक भागीदारी विकसित करण्याची संकल्पनाही त्यांनी यावेळी मांडली. पुण्यात गणेशोत्सवात आयोजित होणाऱ्या पुणे फेस्टिवलचं उद्घाटन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते 18 सप्टेंबरला होणार आहे. यंदा महोत्सवाचं 38वं वर्ष असून महोत्सवात सुफी संगीत, केरळ महोत्सव यांसारख्या कार्यक्रमांचं आयोजन होणार आहे. महोत्सवातील सर्व कार्यक्रम विनामूल्य पाहता येणार आहेत. केंद्र सरकारच्या स्कूल बॅग पॉलिसी 2020ची राज्यातील सर्व शाळांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयानं दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन शारीरिक वजनाच्या 10% अधिक नसेल याची काटेकोर दक्षता शाळांनी घ्यावी असे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्धी केलेल्या पत्रकात नमूद केलं आहे. महावितरणच्या स्मार्ट मीटर बाबतची अचूक आणि अधिकृत माहिती वीज ग्राहकांना मिळावी म्हणून सांगलीत काल स्मार्ट मीटर संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात स्मार्ट मीटरची तांत्रिक माहिती आणि कार्यपद्धती याची प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. स्मार्ट मीटरचे फायदे, कायदेशीर बाबी या माध्यमातून येणाऱ्या वीज ग्राहकांच्या शंकांचं समाधान या कार्यक्रमात करण्यात आलं. श्रीकृष्ण जन्माचा उत्सव म्हणजे गोकुळाष्टमी काल शहरातल्या मंदिरांमध्ये तसंच घरगुती स्वरूपात उत्साहात साजरा करण्यात आला. उपनगरांमधल्या काही भागात दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. आजही शहराच्या मध्यभागात दहीहंडी साजरी होणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 9:58.
3: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
4: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. सकाळचे 9:01 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
5: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
4: श्रोते हो कार्यक्रमात

मी हर्षदीप शेलार सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मराठी साहित्य विश्वातील एक नावाजलेल्या लेखिका, कवयित्री तसंच यवतमाळ इथं झालेल्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवणाऱ्या कवयित्री लेखिका डॉ अरुणा ढेरे मराठी साहित्यात विशेष दमदारपणे आणि प्रगल्भ चिंतन करून विविध वाङ्मयात निर्मिती करणाऱ्या साहित्यिकांमध्ये डॉ अरुणा ढेरे यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. त्यांनी साहित्याच्या अनेक शाखांमध्ये प्रवेश करून वेगवेगळ्या पद्धतीचं लेखन समर्थपणे केलंय. त्यांचं एक वैशिष्ट्य असं की एका बाजूला त्या काव्यात्मक चिंतनशील भूमिकेत रमतात तर दुसऱ्या बाजूला जीवनाचा वेगवेगळ्या अंकांनी शोध घेणाऱ्या लेखिकेच्या रूपात आपल्या समोर येतात आणि या दोन्ही गोष्टींचा दुर्मिळ संगम त्यांच्यात आपल्याला आढळतो. संशोधन, अध्ययन, कवित्व, सृजनशीलता आणि समीक्षक दृष्टी या सर्व गोष्टी एकत्रितपणे त्यांच्या ठाईन आणतात. या सर्व गोष्टींचा समतोल साधणाऱ्या डॉ अरुणा ढेरे यांच्याविषयी आज आपण या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत.

0: श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर.

0: फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72।
1: देशपांडे आय हॉस्पिटल मध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांचे सर्व उपचार उपलब्ध।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू। संपर्क 89-29-30-41-42।
3: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
4: अगं शिल्पा येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
4: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
3: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
3: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
6: शब्द, भाषा, कवित्व, जीवनाचं भान यासारख्या विषयांचं आणि त्यातील परस्पर संबंधांचं चिंतन डॉक्टर अरुणा ढेरे करतात। त्यांनी संशोधन वृत्तीनं नव्या आणि जुन्या परंपरांचा सतत वेध घेतलाय। अनेक शास्त्रांची जाण असलेल्या, सामाजिक भान ठेवणाऱ्या, स्त्रीच्या वर्तमान अस्तित्वाचा अर्थ लावणाऱ्या त्यांच्यासारख्या लेखिका कवयित्री या आपल्या समाजात अभावानेच आढळतात। त्यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1957 प्रसिद्ध संशोधक डॉक्टर राज चिन ढेरे हे त्यांचे वडील आणि अनेक विद्याशाखांचे गाढे अभ्यासक। पारंपरिक जीवन, अभिजात संस्कृती या साऱ्यांचा अंश आधुनिकतेला जोडणाऱ्या लेखिका म्हणून त्यांच्याकडे आपल्याला पाहावं लागेल। त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करून स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबऱ्यांचा आदिबंधात्मक अभ्यास या विषयावर PhD संपादित केली। श्रोतेहो कार्यक्रमात आपण यानंतर ऐकणार आहोत त्यांच्या मुलाखतीचा एक अंश।
7: म्हणतात असा हा प्रवास खूप मोठा आहे हे खरं आहे, म्हणजे समजू लागण्याच्या वयामध्येच खरं म्हणजे आपल्या लेखनाला सुरुवात होते। आपण अगदी 7व्या 8व्या वर्षापासून काहीतरी जुळवत असलो तरी ते शब्दांशी खेळणं असतं। तसं मी लिहित खूपच लवकर आले, म्हणजे खेळत आले, पण ते खेळणंच होतं। जेव्हा तुम्हाला कळतं की तुमचा अनुभव काय म्हणतो, तुम्हाला काय स्वतःला सांगावं असं वाटतं आणि सांगण्यासारखं काहीतरी तुमच्याजवळ जेव्हा असतं, तेव्हा त्या माध्यमाशी तुमचं खरं नातं तयार होतं आणि तुम्ही लिहायला लागता। तोपर्यंत मी आत्ता म्हटलं तसा तो खेळ असतो, पण आज मला असं जाणवतं की तसा खेळ असणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे। म्हणजे शब्दांच्या, भाषेच्या, साहित्याच्या प्रेमात पडावं लागतं आणि तसं पडल्यानंतरच तुम्ही त्या माध्यमाच्या जवळ जाऊ शकता। त्याच्या मर्यादा आणि त्याच्या सामर्थ्य दोन्ही तुमच्या लक्षात हळूहळू येत जातं आणि त्याचं तुमचं एक स्वतःचं व्यक्तिगत नातं तयार होतं की ज्याच्या मधून तुम्ही स्वतःला व्यक्त करणं हे तुम्हाला आवडीचं आणि गरजेचंही पुढे होत जात।
6: कविता, कथा, ललित लेखन, संशोधन, आस्वाद समीक्षा, लोकसाहित्य, सामाजिक इतिहास, कुमार लेखन आणि अनेक संपादनं, असे विविध साहित्य प्रकार त्यांनी लिलया हाताळलेत। वृत्त आणि छंदोबद्ध रचना यावर डॉक्टर अरुणा ढेरे यांची पकड उत्तम आहे। आशय आणि अभिव्यक्तींच्या संदर्भामध्ये जुन्या नव्या परंपरांचा समर्पक उपयोग त्यांनी आपल्या काव्यामध्ये करून घेतलाय। त्यांनी काव्यसंग्रहामध्ये प्रभावीपणे स्त्रीचित्रण केलंय। महिलांच्या वेगवेगळ्या समस्यांचा शोध त्यांनी वेगवेगळ्या पातळ्यांवरून घेतलाय। आपल्या कविता कशा असाव्या हे सांगताना त्या म्हणतात, एखाद्या कवितेतून जाईनही मी कदाचित, एखाद्या कवितेतून जाईनही मी कदाचित तिच्यावरून दूरपर्यंत अगदी सृष्टीच्या गाभ्याशी। इथल्या संबंधांचे आणि हेव्या दाव्याचे विषारीपण मागे ठेवून पोहोचेनही शुद्ध आपुलकीच्या उगमाशी, पोहोचेनही शुद्ध आपुलकीच्या उगमाशी। आपल्या कवितेनं हेवेदावे सोडून सृष्टीच्या गाभ्याशी पोहोचावं असं या कवित्रीला नेहमीच वाटतं।

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0-670-29-100।

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरांगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 30 41 42, 8929304142.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता

0: नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पेरंगुट आणि देहू.
1: संगीत चिकित्सक अर्थात म्युझिक थेरपिस्ट एक वैश्विक करिअर संधी. सर्वकाष चर्चासत्र आणि विचार मंथन बुधवार 9 सप्टेंबर गणेश सभागृह टिळक रोड पुणे संध्याकाळी 5 ते 8. मार्गदर्शक आहेत डॉक्टर विकास कशाळकर, स्वराधीश भरत बलवल्ली, डॉक्टर पूर्णिमा गौरी, डॉक्टर शुभम कुलकर्णी आणि प्राध्यापक क्षितिज पाटुकले. ॲलिओपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथीचे डॉक्टर्स, सायकोलॉजिस्ट, गायक, वादक, गंधर्व महाविद्यालय संगीतशास्त्राचे विद्यार्थी, योग शिक्षक, योग थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, हॉस्पिटल्स, क्लिनिक्स इत्यादी सर्वांसाठी उपयुक्त. नोंदणीसाठी भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम पुणे 860-530-2010. पुन्हा एकदा 860-530-2010.
2: डॉक्टर, आज मुद्दाम तुमची उशिराची वेळ घेऊन आलोय, कारण विषयच तसा आहे.
3: निसंकोच बोला काका.
2: मी सध्या पुण्यात राहतो, मुलाकडे नातू सांभाळायची ड्युटी आमच्या दोघांवरच आहे आणि शनिवार रविवार शिवाय मुलगा असून मोकळे नसतात. हा, पुण्यात उत्तम डॉक्टर्स आणि दवाखाने तर आहेतच, पण मला इथं कोल्हापूरला तुमच्याकडेच उपचार घ्यायचे आहेत.
3: काही काळजी करू नका, आता दातांच्या उपचारांच्या बाबतीत CBCT आणि इतर डिजिटल बाबी खूपच प्रगत झाल्या आहेत की तुमचं बरंचसं काम शनिवार आणि रविवार मध्येच होऊन जाईल आणि तुम्हाला लागली तर पुण्यातही मदत मिळेल.
2: बरं झालं, आता पुढच्या ट्रीपला माझं आणि हिचं दोघांचंही काम सुरू करा.
4: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 96-4-09-95-00.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
6: युरोलॉजी मध्ये 40 वर्षाहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
7: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
6: संपर्क 02-0-670-29-100.
8: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
9: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी साड्यांची महाराणी. लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये. स्वामिनी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
10: कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर अरुणा ढेरे या स्त्री चित्रण करत असताना कोणत्याही भडक भावना, वरवरचे अनुभव आपल्याला त्यांच्या काव्यातून मांडताना दिसत नाहीत, तर आलेले अनुभव, त्यातलं वास्तव त्या नेमक्या शब्दांमध्ये मांडतात. त्यामुळे साहजिकच आपण विचार करण्यास प्रवृत्त होतो. स्त्री ही आदिशक्ती आहे, ती भूमीशी एकरूप आहे, सर्जनाचं केंद्र आहे, नवनिर्मितीची शक्ती स्त्रीकडं आहे, हे विचार त्यांच्या कवितांमधून वेळोवेळी प्रकट झालेत. त्यांच्या मंत्राक्षर या कविता संग्रहात त्या म्हणतात, बाह्य रूप असे तसे त्यांची आसक्ती गळते, तेव्हा कुठे आत्मबलाने परब्रह्म पेलवते. एवढे सारे होत जाईल, एवढे सारे होत जाईल, तर एक दिवस असा येईल आपला ठाव न सोडताही सुभद्रा होता येईल, आपला ठाव न सोडताही सुभद्रा होता येईल.

प्रारंभ, यक्षरात्र, मंत्राक्षर आदि कविता संग्रह मैत्रेयी, उर्वशी, महाद्वार या कादंबऱ्या कृष्णकिनारा मन केले ग्वाही उंच वाढल्या गवताखाली हे कथासंग्रह लावण्ययात्रा रूपोत्सव माणूस आणि माती हे ललित लेखसंग्रह तसंच किशोर आणि कुमारांसाठी सुंदर जग हे तीन चरित्रे इत्यादी साहित्य संपदा त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या एकूणच कवयित्री म्हणून प्रवासासाठी आणि त्यांच्या कार्यासाठी कवी नाधो महानोर पारितोषिक आणि चैत्रबन पारितोषिक त्यांना मिळालेलं आहे. भावभावना, मानसिक आंदोलन यांचं प्रभावी चित्रण त्यांच्या कवितांमध्ये आपल्याला

0: श्रोते हो, डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या लेखणीला सादर नमन करून त्यांना त्यांच्या भावी आयुष्याच्या साठी शुभेच्छा देऊन मी हर्षदीप शेलार आता आपली रजा घेतो. धन्यवाद.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आमचं प्रसारण तुम्ही ऐकत्या रेडिओ सेटवरून तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरून जगभरात सर्वदूर. सकाळचे 9:30 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम.
2: पुणा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: कार्यक्रमाची सुरुवात करूया गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेल्या संशय कल्लोळ या नाटकामधल्या नांदीनं.

पुणे आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73 502 77 77 9.

0: साहेब।
1: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका।
2: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं।
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72।
2: देशपांडे आय हॉस्पिटल मध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांचे सर्व उपचार उपलब्ध।
3: देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू। संपर्क 89-29-30-41-42।
4: प्रेक्षकांनो खबरदार, जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा।
5: RBI सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या।
6: मी करते एक चांगली इंजिनियर झालीय, माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय।
7: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही।
8: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय।
9: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल। तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा काढून टाकला जातो। पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन चे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे। फोन

0: 7780877।
1: कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत जय जय गौरी शंकर या नाटकासाठी वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं पद। पदरचना विद्याधर गोखले यांची आणि स्वर आहे प्रसाद सावकार यांचा।

0: पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: कधी असरे कधी गळे कधी पाणी डोळे.
2: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
3: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
4: रोज सकाळी 11-12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक

0: आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी। श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: श्रोते हो, आताच आपण वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं पद ऐकलं. पदरचना होते विद्याधर गोखले यांची आणि स्वर होता भालचंद्र पेंढारकर यांचा. कार्यक्रमातलं यानंतरचं पद थोड्याच वेळात.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
3: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
2: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
4: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
4: दररोज

रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक सांदे.

श्रोतेहो, आत्ताच आपण कट्यार काळजात घुसली या नाटकातलं पद ऐकलं. पदरचना होती पुरुषोत्तम दारव्हेकर यांची आणि स्वर होता प्रसाद सावकर यांचा. आणि कार्यक्रमात शेवटी ऐकूया धाडीला राम तिने का वनी या नाटकातलं पद, स्वर आणि संगीत पंडित जितेंद्र अभिषेके यांचा, पदरचना राजा बढे यांची.

0: श्रोते हो, आणि या नाट्यपदाबरोबरच आम्ही हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9:58 झाली आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. केंद्र सरकारच्या राजभाषा विभागामार्फत येत्या 14 आणि 15 सप्टेंबर रोजी 6वं अखिल भारतीय राजभाषा संमेलन वाशी इथं होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी संबंधित प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांची काल विशेष बैठक घेतली. या कार्यक्रमाकरता देशभरातून मोठ्या संख्येनं शासकीय सार्वजनिक उपक्रम आणि बँकांमधील अधिकारी कर्मचारी सहभागी होणार आहेत. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे. नेपाळमध्ये आलेल्या पुरातील मृतांची संख्या 1282 पोहोचली आहे. 5000 अधिक जण अद्यापही बेपत्ता आहेत. आपत्कालीन पथकांनी आतापर्यंत 12,000 जास्त जणांना वाचवलं आहे. दरम्यान नेपाळच्या त्रिशुली इथल्या जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात गेले 10 दिवस अडकलेल्या 2 जणांची सुटका करण्यात यश आलं आहे. आश्रमशाळा आणि आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, मध्यवर्ती स्वयंपाकघराचा निर्णय रद्द करावा, डोनेशनच्या नावाखाली विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवावी, तसंच आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत नाशिक इथं 13 दिवसांपासून सुरू असलेलं बेमुदत उपोषण काल अखेर मागे घेण्यात आलं. मात्र उपोषण मागे घेतलं असलं तरी मागण्यांवर ठाम राहून धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार विद्यार्थी आंदोलन कृती समितीनं व्यक्त केला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील बालकांच्या पोषण आणि संगोपनासाठी 45 समुदायाधारित पाळणाघरं सुरू करण्यात येणार आहेत. या उपक्रमातील पहिल्या पाळणाघराचं उद्घाटन काल एटापल्ली तालुक्यातील पैमा इथं जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्हा प्रशासन, महिला आणि बालविकास विभाग आणि टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्यानं हा उपक्रम राबवण्यात येत आहे. पाळणाघरांमध्ये 3 वर्षाखालील बालकांना पोषक आहार, आरोग्य, स्वच्छता, सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
4: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
6: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे 10:01 झालेत. वेळ झाली आहे काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकण्याची. सुरुवातीला प्रो लाईफ क्लिनिक.
7: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. ऑल इंडिया रेडिओ आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. धन्यवाद.
8: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रोलाइफ क्लिनिक.
9: नमस्कार श्रोते हो, प्रोलाइफ क्लिनिक प्रस्तुत होमिओपॅथीवर बोलू काही या कार्यक्रमात मी प्रियांका गोगटे
10: आणि मी दीपक रेगे
9: तुमचं मनापासून स्वागत करतोय. श्रोते हो, डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाइफ क्लिनिक मधून होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतलेले अनेक पेशंट्स चे चांगले अनुभव आपल्याला ऐकायला मिळतात. आज आपण ऐकणार आहोत इनफर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व या विषयासंबंधी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतलेल्या काही जोडप्यांचे अनुभव.
10: प्रियांका, आपल्याला पहिलं पत्र आलंय ते मिस्टर अँड मिसेस साळवेकर यांच्याकडून. मिस्टर साळवेकर 43 वर्षांचे आणि मिसेस साळवेकर 40 वर्षांचे आहेत. त्यांचं लग्न उशिरा झालं आणि 7 वर्ष इनफर्टिलिटी अशी त्यांची केस होती. प्रोलाइफ क्लिनिक मध्ये कुठल्याही सर्जरी किंवा केमिकल औषधांशिवाय त्यांना गर्भधारणा झाली, त्यामुळे त्या खुश आहेत. त्यांनी गर्भधारणा होत नसलेल्या जोडप्यांना असा मेसेज सांगितलाय.

0: वय, उशिरा लग्न या गोष्टींनी पॅनिक न होता प्रोलाइफ क्लिनिक मध्ये या, इथे यावर सोल्युशन आहे. धन्यवाद मिस्टर अँड मिसेस साळवेकर.
1: दीपक, पुढचं पत्र आपल्याला आलेलं आहे मिस्टर अँड मिसेस अडसूळ यांचं.
0: अच्छा.
1: मिस्टर 32 वर्षांचे आहेत आणि मिसेस अडसूळ 30 वर्षांचे आहेत. लग्नानंतर 4 वर्ष इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाचा त्यांना त्रास होत होता आणि मागच्या 2 वर्षात त्यांची 3 अबॉर्शन्स झाली.
0: बापरे.
1: लॅप्रोस्कोपी करून पण काही उपयोग झाला नाही. गायनेकॉलॉजिस्टनी त्यांना टेस्ट ट्यूब बेबी सुचवलं पण त्यांनी डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाइफ क्लिनिकची ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं आणि त्यांना त्यात यश आलं. आता त्या 8 महिन्यांच्या प्रेग्नंट आहेत आणि लवकरच त्यांना बाळ होईल. आता त्यांनी असं सांगितलंय की मिसकॅरेजेस होत असले तरी खचून जाऊ नका, प्रोलाइफ क्लिनिकची मदत घ्या. श्रोतेहो, वंध्यत्व म्हणजेच इनफर्टिलिटी या गंभीर आजाराबद्दल तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्यांपैकी कोणालाही माहिती करून घ्यायची असेल तर जरूर संपर्क करा 95 95 95 59 58 28 95 95 95 59 58 28 9595955928. तसंच डॉक्टर विकास कराळे यांच्या युट्यूब चॅनलला पण तुम्ही व्हिजिट करू शकता.
0: प्रियंका, पुढचं पत्र आपल्याला आलंय मिस्टर अँड मिसेस देवकर यांचं. त्यांच्या लग्नाला 8 वर्ष झाली. त्यांचा प्रॉब्लेम असा होता की बीज चांगलं नव्हतं पण त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा त्यावेळी चांगली नव्हती. तरीही त्यांनी लॅप्रोस्कोपी IUI केलं तरी फायदा झाला नाही. पण त्यांनी प्रोलाइफ क्लिनिक मध्ये ट्रीटमेंट घेतली डॉक्टर विकास कराळे यांच्याकडे. आर्थिक गोष्टीत सुद्धा डॉक्टर विकास कराळेंनी त्यांची अडचण समजून घेतल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानलेले आहेत. धन्यवाद देवकर.
1: दीपक, पुढचं पत्र आपल्याला आलंय मिस्टर अँड मिसेस मोरे यांचं.
0: बर.
1: मिस्टर मोऱ्यांचं वय 30 आणि मिसेस मोऱ्यांचं वय 28 वर्ष आहे. लो एंडोमेट्रियम असा त्यांना त्रास होत होता. सगळे उपाय झाले पण काहीही फरक पडला नाही त्यांना. मग मिस्टर अँड मिसेस मोऱ्यांना टेस्ट ट्यूब बेबी सुचवलं गेलं पण त्यांनी तो ऑप्शन न निवडता डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाइफ क्लिनिकची ट्रीटमेंट घेतली आणि 4 महिन्यात त्यांना गर्भधारणा झाली. मिस्टर अँड मिसेस मोरे, तुमचं अभिनंदन.
0: पुढचं पत्र आपल्याला पाठवलं येते मिस्टर अँड मिसेस जाधव यांनी. मिस्टर जाधव 38 वर्षांचे तर मिसेस जाधव 37 वर्षांचे आहेत. त्यांनी 3 वेळा IVF सायकल केली. तिन्ही वेळा ही सायकल फेलच झाली आणि या सगळ्यामुळे आर्थिक, मानसिक, शारीरिक नुकसान पण झालं त्यांचं. त्यानंतर ते डॉक्टर विकास कराळेंच्या प्रोलाइफ क्लिनिक मध्ये आले आणि त्यांना 11 महिन्यात गुण आला. त्यामुळे मिस्टर अँड मिसेस जाधवांचं सगळ्यांना सांगणं की हिम्मत सोडू नका, प्रोलाइफ क्लिनिक मध्ये जा, ट्रीटमेंट घ्या आणि यशस्वी व्हा.
1: वा. पुढचं पत्र आपल्याला आलंय मिस्टर अँड मिसेस नडियाल यांचं.
0: अच्छा.
1: मिस्टर 34 आणि मिसेस 30 वर्षांचे आहेत. त्यांच्या इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाचं कारण होतं की त्यांच्या ट्यूब्स ब्लॉक झालेल्या होत्या. मग डॉक्टरांनी त्यांना IVF सुचवलं होतं पण आर्थिक अडचण त्यांची असल्यामुळे त्यांनी प्रोलाइफ क्लिनिक मध्ये जायचं ठरवलं आणि 6 महिन्यात त्यांना गुण आला. आणि ते असं सांगतात की संपूर्ण हार मानण्याच्या आधी डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाइफ क्लिनिक मध्ये जाऊन होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्या, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
0: प्रियंका, पुढचं पत्र आपल्याला आलं येते मिस्टर अँड मिसेस पांढरे यांच्याकडून. त्यांचं वय दोघांचंही 35 वर्ष आहे. मिसेस पांढरेंना PCOD त्रास होता म्हणून त्यांची गर्भधारणा होत नव्हती. दोघेही 6 वर्ष प्रयत्न करत होते, पदरात फक्त त्यांच्या अपयशच येत होतं. मग त्यांनी डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाइफ क्लिनिक मध्ये ट्रीटमेंट घेतली 3-8 महिने आणि त्याचा त्यांना उपयोगही झालेला दिसतोय.
1: वा. श्रोतेहो, वंध्यत्व म्हणजेच इनफर्टिलिटी या गंभीर आजाराबद्दल तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्यांपैकी कोणालाही माहिती करून घ्यायची असेल तर जरूर संपर्क करा 95 95 95 59 58 28 95 95 95 59 58 28 9595955928. तसंच डॉक्टर विकास कराळे यांच्या युट्यूब चॅनलला पण तुम्ही व्हिजिट करू शकता.
0: नमस्कार. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते प्रोलाइफ क्लिनिक.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक बेडेकर मसालेवाले. लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले.
3: श्रोतेहो नमस्कार. बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बेडेकर मसालेवाल्यांचे संचालक अजित बेडेकर सर आहेत आपल्यासोबत. अजित सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: सर, आता भाद्रपदाचे वेद आहेत आणि भाद्रपदात सगळ्यात महत्वाचं आकर्षण म्हणजे गणपती उत्सव. या गणपतीचं सगळ्यात आवडतं खाद्य म्हणजे मोदक. बनवायला खूप सोपे पण साधायला अतिशय अवघड अशी ही कला आहे उकडीचे मोदक बनवणे. तर याबद्दल सांगा, काय उत्पादन आहे आपल्याकडे?
4: गणपती म्हटलं की उकडीच्या मुदकांच्या शिवाय कोणाचं पान हलत नाही, अगदी गणपती बाप्पांचं सुद्धा हलत नाही. आणि तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे की उकडीचे मोदक बनवणं ही एक कला आहे, हे सगळ्यांना जमतच असं नाही. सारण बनवायचं

0: म्हणजे सुद्धा खूप काम आहेत. नारळ खरवडायचा, चांगल्या गुळाचं पाक बनवून त्याचं घट्ट सर असं सारण बनवायचं, उकड काढण्यासाठी जो आपल्याला तांदूळ लागतो तो सुद्धा चांगला सुगंधी असला पाहिजे, चिकट असला पाहिजे, आणखीन तो धुवून त्याची तांदूळ पिठी करावी लागते. तर ते शेवटी सुबक आकाराचा मोदक हा वळायला लागतो, हा सर्वांना जमतोच असं नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर का बघाल तर आपल्या घरामध्ये चार पाच जणी जर का जमले असतील तर त्यातल्या एकीचे मोदक हे देखणे होतात. तर हे सर्व जे अडचणी असतात आणि सर्वात म्हणजे त्याला लागणारा वेळ, हल्दीच्या दिवशी सगळेजण आपापल्या कामात व्यग्र असल्यामुळे त्यांना मोदक बनवायला तेवढा मोकळा वेळ पण मिळत नाही, आणि म्हणून आम्ही हे एक विशेष उत्पादन बाजारात आणायचं ठरवलं. आता बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक हे मुंबईत सर्वत्र आणि पुण्यातही महत्वाच्या दुकानांमध्ये उपलब्ध आहेत, आणि त्यातून तुम्हाला लागले तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता.
1: अच्छा, फ्रोझन उकडीचे मोदक कसे खायचे याबद्दल तुमच्याकडून ऐकायचंय, पण त्याआधी श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादने आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह इतर 15 मसाले, तसंच लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, शिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाईन ऑर्डर साठी संपर्क 99877 98 747, 99877 98 747, 9987978747. आमची वेबसाईट www.vpbedekar.com. अजित सर, तुम्ही सांगत होतात फ्रोझन उकडीचे मोदक, तर हे कसं वापरायचं?
0: आपण जसं घरामध्ये उकडीचे मोदक बनवतो अगदी त्याच पद्धतीने आमच्या कारखान्यामध्ये उकडीचे मोदक बनतात. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे सारण बनतं, उकड बनते, आणखीन आता आमची क्वांटिटी खूप वाढलेली असल्यामुळे आम्ही पूर्णपणे मशीनने मोदक बनवतो. तयार झालेले मोदक जसे आपण वाफवतो त्याचप्रमाणे हे मोदक वाफवले जातात, आणि त्याच्यानंतर ब्लास्ट फ्रीझिंगचं तंत्रज्ञान वापरून हे फ्रीज केले जातात. तिथपासून तुमच्या घरात येईपर्यंत हे -18 डिग्री सेंटीग्रेड या टेम्परेचरमध्ये आम्ही त्याची वाहतूक करतो. आता तुम्ही हे फ्रोझन उकडीचे मोदक स्वतःच्या घरी आणल्यावरती शक्यतो ते स्वतःच्या फ्रीजमध्ये, फ्रीझरमध्ये जिथे बर्फ असतो तिकडे ठेवून द्यावेत, आणि ज्या वेळेला आपल्याला वापरायचे असतील, ज्या जेवणाला आपल्याला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवायचा असेल त्यावेळेला जस्ट थोडा वेळ आधी, अगदी एक तास आधी ते मोदक बाहेर काढावेत. आणखीन आपण जसे ताजे मोदक हे वाफेवरती शिजवतो त्याप्रमाणे 10 मिनिटं हे मोदक शिजवावेत, म्हणजे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक तयार होतात. आणखीन सांगायला नको पण साजूक तुपाबरोबर हे सर्व्ह करावे,
1: उत्तम लागतात. खरे श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादने आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, सेंडे मसाला यासह इतर 15 मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, शिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाइन ऑर्डर साठी संपर्क 99877 98 747, 99877 98 747, 9987978747. आमची वेबसाईट www.vpbedekar.com. अजित बेडेकर सरांसोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक बेडेकर मसालेवाले, लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: दीदी, आपण बाप्पा तर बसवला, आता नैवेद्याला काय आणायचं?
4: बाप्पाला मोदक आवडतात ना, म्हणून मोदक आणू.
3: पण आपले पैसे तर डेकोरेशन मध्ये संपून गेले, आता मोदक आणायचे कसे?
4: हे काय, यातून
3: आपल्या पिगी बँक मधून?
4: हो, तुझे आणि माझे सगळे पैसे मी या पिगी बँक मध्येच ठेवलेत.
3: मग नुसता मोदक नको,
5: चॉकलेट मोदक आणू. गणपती बाप्पा मोरया.
6: छोट्या छोट्या सेव्हिंग्स मधून सुद्धा मिळतो मोठा आनंद, म्हणून तर सेव्ह करा, इन्व्हेस्ट करा आणि सेलिब्रेट करा. सौजन्य क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट युअर लाईफ इंटू सेलिब्रेशन. संपर्क 97-64-12-55-33 9764122553.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंड

0: फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमात क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर गप्पा मारत असतात. आजही ते आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशीच बोलूयात. नमस्कार सर.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. गुड मॉर्निंग.
0: आपण म्युच्युअल फंड या विषयावरती आतापर्यंत बऱ्याच वेळा बोललो आहोत आणि त्याबद्दलच्या अनेक गोष्टी या कार्यक्रमाद्वारे आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आज एका नवीन विषयावरती तुमच्याशी बोलायचं आहे, ते म्हणजे सेबीने म्युच्युअल फंड व्यतिरिक्त काही प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये आणलेले आहेत. ते प्रॉडक्ट्स कोणकोणते आहेत, कोणासाठी आहेत, त्याची काय उपयोगिता आहे याबद्दल आज आम्हाला सांगा.
1: येस मॅडम, 100% आपण याची ओळख करून घेतलीच पाहिजे आपण, कारण इन्व्हेस्टर्सला वेगवेगळे पर्याय, गुंतवणूक कशी करावी, कुठल्या माध्यमातून करावी, काय प्लॅटफॉर्म असले पाहिजे, म्युच्युअल फंडचे फायदे, त्यानंतर लिक्विडिटी कशी आहे, या विषयावर बऱ्याचदा भरपूर गप्पा मारलेल्या आहेत. आता सेबीने नवनवीन प्रकार बाजारात आणण्याचा घाट घातलाय जणू. आता यातला पहिला जो प्रकार आहे, विच इज स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड, म्हणजे प्रकार किंवा प्रॉडक्ट वेगवेगळे आहेतच, पण आपण एक एक प्रॉडक्ट समजून घेऊयात. म्हणजे SIF नावाचं प्रॉडक्ट आणलेलं आहे, PMS पूर्वीपासून आहेच, त्याच्यानंतर अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड असे प्रॉडक्ट, म्हणजे ज्याला AIF असं संबोधलं जातं, ते प्रॉडक्ट आणले आहेत, किंवा गिफ्ट सिटी नावाचं प्रॉडक्ट आणलंय. तर त्यातला हा जो प्रकार आहे SIF, तर हा सेबीद्वारे भारतीय भांडवल बाजारात सुरू झालेला एक महत्वपूर्ण गुंतवणुकीचा प्रकार आहे.
0: ओके.
1: तर SIFची प्राथमिक ओळख, म्हणजे याचं जर इंट्रोडक्शन करायचं झालं तर काय सांगता येईल बरं इथे, तर म्युच्युअल फंड आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस यातली मोकळी जागा, ही गॅप भरून काढण्याचं काम हे SIF करतात. कशा पद्धतीने? तर ह्यात किमान गुंतवणुकीची मर्यादा ही 10 लाखांची आहे. जसं की म्युच्युअल फंडात आपण कायमच बोलत आलेलो आहोत की 500 रुपयांपासून आपल्याला SIP सुरू करता येते, तर PMS मध्ये कमीत कमी 50 लाख रुपये आपल्याला टाकायला लागतात, ती अट आहे. तर ह्या दोघांचा सुवर्ण मध्य म्हणून SIF, ज्याची इन्व्हेस्टमेंटचा मिनिमम इन्व्हेस्टमेंट कॉस्ट ही 10 लाख रुपयांची आहे. रेग्युलेशनचा जर आपण विचार केला तर सेबीद्वारे याचा पूर्ण कंट्रोल याच्यावर केला जातो, याचं नियंत्रण हे सेबीद्वारे केलं जातं, ज्याच्यामुळे 100% पारदर्शकता, म्हणजे ज्याला आपण ट्रान्सपरन्सी असं म्हणूयात, किंवा सुरक्षिततेची नियमावली सेबीने आपल्याला घालून दिलेली आहे जेव्हा SIFचा विचार होतो. यातली मुख्य वैशिष्ट्य किंवा याची रणनीती कशी आपल्याला आखता येईल, तर पारंपरिक म्युच्युअल फंडांपेक्षा SIP मध्ये फंड मॅनेजर्सना अधिक लवचिकता असते, फ्लेक्झिबिलिटी मिळते. म्हणजे काय? तर इथे लॉंग शॉर्ट इक्विटी अशा प्रकारे चांगल्या शेअर्स मध्ये खरेदी, म्हणजे लॉंग करून, किंवा घसरणारे शेअर्स मध्ये शॉर्ट पोझिशन घेऊन दोन्ही बाजारातून परतावा मिळवण्याचा प्रयत्न हा तो फंड मॅनेजर करू शकतो, जे कदाचित म्युच्युअल फंडच्या बाबतीत शक्य होणार नाहीये. डेरिव्हेटिव्हचा वापर हा फंड मॅनेजर करू शकतो, म्हणजे फ्युचर्स ऑप्शन्स द्वारे पोर्टफोलिओचं हेजिंग फंड मॅनेजर करू शकतो. सेक्टर रोटेशन किंवा डायनॅमिकली इन्व्हेस्टमेंटचा वापर तो मार्केटच्या सायकलनुसार, जसं जसं मार्केट वेगानं वर सरकतंय किंवा मार्केटचं वेगवेगळ्या सेक्टर्सचं सायकल बदलतंय, त्या पद्धतीने पोर्टफोलिओमध्ये फास्ट चेंजेस, फास्ट रोटेशन करणं SIF मध्ये फंड मॅनेजरला शक्य होतं. आता ह्याच्याच बरोबर आपल्या पोर्टफोलिओमध्ये SIFचं काय इम्पॉर्टन्स आहे हेही आपल्याला तितकंच समजून घेणं गरजेचं आहे.
0: श्रोते हो, म्युच्युअल फंड किंवा म्युच्युअल फंड बरोबरचे सेबीचे इतर प्रॉडक्ट्स याबद्दलची अधिक माहिती तुम्हाला हवी असेल, तुमची गुंतवणूक योग्य दिशेने होते आहे का नाही हे जाणून घ्यायचं आहे, तर तुम्ही सुद्धा संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764-12-55-33. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवर देखील ऐकू शकता. वाणी सर, आपण बोलत होतो SIF या प्रॉडक्ट बद्दल, काय सांगाल तुम्ही?
1: यातलं पोर्टफोलिओतलं महत्व आपण समजून घेत होतो मॅडम. तर ऍक्च्युली पोर्टफोलिओमध्ये SIF असणं हे कसं महत्वाचं आहे, तर सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा त्याच्यात येतो की अल्फा जनरेशन. पारंपरिक म्युच्युअल फंडच्या नियमांमुळे मिळणाऱ्या मर्यादित परताव्यापेक्षा जास्त आउट परफॉर्मन्स परतावा मिळवण्यासाठी SIF आक्रमक रणनीती वापरतं. म्हणजे काय? तर अल्फा जनरेशन फंड मॅनेजरला करता येणं सहज शक्य आहे, कारण त्याला तो फ्रीडम इथे अवेलेबल आहे. डाऊनसाइड प्रोटेक्शन, म्हणजे शेअर बाजारात मोठी घसरण झाली किंवा क्रॅश झाला, बियर मार्केट जेव्हा जेव्हा आहे तेव्हा तेव्हा SIF मधील शॉर्ट पोझिशनमुळे पोर्टफोलिओचं नुकसान हे मर्यादित ठेवण्यात SIF आपल्याला मदत करणार आहे. पोर्टफोलिओचं डायव्हर्सिफिकेशन, म्हणजे केवळ नेहमीच्या लार्ज कॅप मिड कॅप शेअर्समध्ये पैसे अडकवता, डेरिव्हेटिव्ह किंवा मल्टी ऍसेट रणनीतीद्वारे पोर्टफोलिओ आपल्याला अधिक मजबूत करता येईल.

0: येतो. पीएमएस पेक्षा कमी प्रवेश मर्यादा म्हणजे लोअर एंट्री बॅरियर दॅन पीएमएस. ज्या गुंतवणूकदारांकडे 50 लाख नाहीत, कारण पीएमएसची ती मिनिमम एंट्री फी आहे किंवा मिनिमम तेवढे पैसे गुंतवायला लागतात, पण 10 लाख ते 50 लाखांपर्यंत जर भांडवल अव्हेलेबल आहे त्यांना पीएमएस पेक्षा एसआयएफ हे प्रॉडक्ट योग्य सुटेबल असू शकतं.
1: अच्छा.
0: रिस्क ऍडजस्टेड रिटर्न पारंपरिक फंडांपेक्षा जास्त जोखीम जरी असली तरी योग्य हेजिंगमुळे जोखीम नियंत्रित ठेवून चांगला परतावा मिळवता येणं सहज शक्य आहे जेव्हा एसआयएफचा विचार होतो. आता एसआयएफ ची जोखीम आणि हे कोणासाठी योग्य आहे असा जर आपण विचार केला तर डेरिव्हेटिव्हचा वापर असल्याने किंवा बाजारातील शॉर्ट पोझिशनमुळे यात मध्यम ते उच्च जोखीम असू शकते. त्याचप्रकारे योग्य गुंतवणूकदार ज्यांचं वय, आर्थिक उद्दिष्टे आणि त्याचा किमान कालावधी हा 6-7 वर्षांचा कमीत कमी असेल तर त्यांनी एसआयएफकडे बघायला हरकत नाही, या इन्व्हेस्टमेंटचा विचार करायला हरकत नाही. सो भांडवल वाढवणे ज्याला आपण कॅपिटल ग्रोथ, बाजारातील घसरणीपेक्षा जेव्हा घसरण होते त्यापासून जर आपल्याला संरक्षण, डाऊन साईड प्रोटेक्शन असं आम्ही टेक्निकल वर्ड्समध्ये ह्याला म्हणतो, तर हे जर टाळायचं घ्यायचं असेल किंवा हे टाळायचं असेल तर आपल्याला एसआयएफ जास्त मदतीचा पर्याय ठरू शकतं. किंवा रिस्क टॉलरन्स आपला मध्यम आहे की उच्च आहे हे आपण समजून घेऊन जर जोखीम आपल्याला घ्यायची असेल तर एसआयएफचा आपण विचार करू शकतो.
1: ओके.
0: आणि ज्याचा परत सांगतो की ज्याचं होरायझन गुंतवणुकीचा इन्व्हेस्टमेंटचा होरायझन हा मिनिमम 6-7 वर्षांचा आहे किंवा त्याहून अधिक आहे त्याने एसआयएफचा पर्याय निवडायला हरकत नाही. अर्थातच म्युच्युअल फंडचं महत्व अबाधित आहेत, पण त्याचबरोबर हे एक ऍडिशनल प्रॉडक्ट इन्व्हेस्टमेंटला एक वेगळी दिशा देऊ शकतं आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये काही पर्सेंटेज अल्फा ऍड करू शकतो, म्हणून एसआयएफचा पर्याय निवडायला हरकत नाही, बट योग्य गुंतवणूक सल्लागाराच्या माध्यमातून.
1: खूप छान माहिती आजच्या कार्यक्रमातून श्रोते हो आपण जाणून घेतली, आणि म्हणूनच एसआयपी, एसडब्ल्यूपी, एकरकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हाच कार्यक्रम तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोतेहो. पुन्हा भेटूयात. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
2: दीदी आपण बाप्पा तर बसवला, आता नैवेद्याला काय आणायचं?
3: बाप्पाला मोदक आवडतात ना, म्हणून मोदक आणू.
2: पण आपले पैसे तर डेकोरेशन मध्ये संपून गेले, आता मोदक आणायचे कसे?
3: हे काय, यातून
2: आपल्या पिगी बँक मधून.
3: हो, तुझे आणि माझे सगळे पैसे मी या पिगी बँक मध्येच ठेवलेत.
2: मग नुसता मोदक नको,
4: चॉकलेट मोदक आणू. गणपती बाप्पा मोरया.
5: छोट्या छोट्या सेव्हिंग्स मधून सुद्धा मिळतो मोठा आनंद, म्हणून तर सेव्ह करा, इन्व्हेस्ट करा आणि सेलिब्रेट करा. सौजन्य क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट युअर लाईफ इंटू सेलिब्रेशन. संपर्क 97-64-12-55-33, 9764125533.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
7: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
8: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, शिवनेरी नर्सिंग होम हडपसर पुणे प्रस्तुत गोष्ट एका डिलिव्हरीची अर्थात गर्भरेशमी प्रवासाची या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमात आपल्या बरोबर गप्पा मारणार आहेत शिवनेरी नर्सिंग होमचे गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर वैभव दांगट सर. सरांचा या क्षेत्रातला जवळपास 20 वर्षांपेक्षा अधिक असा अनुभव आहे आणि अत्यंत सराईतपणे लोकांना मार्गदर्शन करून प्रेग्नन्सीतल्या सगळ्या गोष्टी समजावून सांगून ही प्रेग्नन्सी आईसाठी, बाळासाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी सुखकर कशी होईल याच्याकडे त्यांचा कल असतो. याच विषयावरती आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहोत. नमस्कार वैभव सर.
9: नमस्कार.
10: आपल्या कार्यक्रमाचं जे नाव आहे तेच इतकं सुंदर आहे, गोष्ट एका डिलिव्हरीची अर्थात गर्भरेशमी प्रवासाची. खरंच हा प्रवास सुखकर व्हावा असं

0: प्रत्येक दाम्पत्याला प्रत्येक कुटुंबाला वाटत असतं. पण आजकालच्या काळामध्ये आपण बघतो की प्रेग्नन्सी राहण्यामध्ये सुद्धा खूप अडचणी असतात आणि ती प्रेग्नन्सी राहिल्यानंतर ती कॅरी करण्यात तर सगळ्यात जास्त अडचणी असतात. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल आजच्या या सगळ्या जोडप्यांना जे या प्रेग्नन्सीच्या उंबरठ्यावरती आहेत?
1: सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेग्नन्सी हा कुठला आजार नाहीये, ही एक नैसर्गिक गोष्ट आहे आणि त्याच्याकडे त्यामुळे एक नैसर्गिक गोष्टीसारखंच पाहिलं गेलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, मला तर असं वाटतं ना की प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील ही एक ॲडव्हेंचर जर्नी असते. कुठल्याही पुरुषाच्या नशिबाला हे जमत नाही किंवा मिळत नाही आणि ही ॲडव्हेंचर जर्नी तिला एकटीला करायची असते. 9 महिन्याची ही हा मोठा प्रवास असतो. मला तर कधी कधी ना सिंधाबादच्या सफरीचीच आठवण येते की ती स्त्री आमच्यासारख्या डॉक्टर जे त्या नौकेचे कदाचित कप्तान असतील त्यांना साथीला घेऊन हा सगळा 9 महिन्यातला समुद्रामधला प्रवास जो काही छोट्या मोठ्या वादळांनी संकटांनी भरलेला असतो तो पार करून ती पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचते. आणि इतकं काही ह्या सगळ्यामध्ये अनुभवायचं असतं ना की मला असं वाटतं की हा अनुभव प्रत्येक स्त्रीने खूप मजेने स्वतःहून घेतला पाहिजे. आणि त्याचबरोबर जे काही डॉक्टरांचं आमचं मार्गदर्शन आहे ते त्याला मिळेलच त्यावेळेला. पण खरंच चुकवू नये असा हा प्रवास आणि अशी ही गोष्ट प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात असते.
0: श्रोते हो, आम्ही नेहमी म्हणतो प्रेग्नन्सीकडे एक आनंददायी प्रवास आणि सोहळा म्हणून बघा. या संपूर्ण प्रवासात आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. शिवनेरी नर्सिंग होम, हडपसर, पुणे. संपर्क 72-76-1-89-75 72-76-1-89-75 7276018975. डॉक्टर दांगट सर, जसं तुम्ही आता म्हणालात की हा प्रवास तिला करायचा असतो आणि या प्रवासामध्ये तिचा तर पुनर्जन्म होतोच होतो एक आई म्हणून, पण त्याचबरोबर एका नव्या जीवाला सुद्धा ती या जगात घेऊन येते. तो इतका आनंदाचा क्षण असतो तिच्यासाठी सुद्धा आणि संपूर्ण कुटुंबासाठी सुद्धा. तर हा जो काही नवा जीव आपल्या गर्भामध्ये आहे ती वाढवतीये, याच संदर्भातल्या प्रवासाबद्दलच्या गोष्टी आपण या कार्यक्रमातनं करणार आहोत. काय सांगाल तुम्ही या सगळ्या काळामध्ये, म्हणजे प्रसूती पूर्व काळामध्ये स्त्रीने स्वतःची बाळाची काळजी कशी घेतली पाहिजे? जे काही महिने असतात किंवा आता आपण आठवड्यांमध्ये या गोष्टी बोलतो, तर या आठवड्यांनुसार तिची दिनचर्या कशी असली पाहिजे?
1: आता ह्या सगळ्या काळाला आम्ही ANC म्हणजे अँटीनेटल केअर असं अलोपॅथीमध्ये म्हणतो.
0: बर,
1: सामान्य माणूस ज्याला 9 महिने 9 दिवस म्हणतो ते आमच्या भाषेमध्ये 40 आठवडे असतात. आणि हे 40 आठवडे आम्ही 3 भागामध्ये डिव्हाइड करतो. फर्स्ट ट्रायमेस्टर जे 12 आठवड्यापर्यंत असतं, सेकंड ट्रायमेस्टर जे 13 आठवड्यापासून 28व्या आठवड्यापर्यंत असतं आणि थर्ड ट्रायमेस्टर जे 29व्या आठवड्यापासून डिलिव्हरी होईपर्यंत असतं.
0: अच्छा,
1: आता सुरुवात कशी होते आमच्याकडे येण्याची ना की एखाद्या पेशंटची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते आणि मग ती थोडी धाकधूक मनात घेऊन आमच्या क्लिनिकमध्ये येते आणि इथून ह्या सगळ्या गोष्टीला सुरुवात होते.
0: अच्छा, जेव्हा एखादी ही आनंदाची गोष्ट घेऊन तुमच्याकडे येतात त्यावेळेला पहिली तुम्ही दिलेली सूचना किंवा पहिली रिॲक्शन डॉक्टरांची काय असते?
1: आता जेव्हा ही पेशंट बाहेर बसलेली असते ना, तिच्या आजूबाजूला 7व्या महिन्याची 9व्या महिन्याची 3रा महिन्याच्या पेशंट असतातच, त्या सगळ्या वातावरणानं ती बऱ्यापैकी अँक्शियस झालेली असते. आणि मग जेव्हा ती माझ्या समोर येते ना, तेव्हा मी तिला सांगतो, बेटा हे सगळं नैसर्गिक आहे. जे बाकीच्याबरोबर बाहेर बसलेल्या स्त्रियांबरोबर होते ते सगळं तुझ्याबरोबर होणार आहे, त्यामुळे बिलकुल घाबरू नकोस, आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहे. आणि मग तिची हिस्ट्री घेतली जाते, तिची जनरल एक्झामिनेशन केली जाते आणि प्रत्येक वेळेला वजन आणि बीपी ह्या दोन गोष्टी न चुकता घेतल्या जातात.
0: अच्छा,
1: आता टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजे प्रेग्नन्सी चांगली आहेच की नाही हे आपल्याला नाही सांगता येत ना. त्यामुळे जोवर तिची सोनोग्राफी करून तिच्या बाळाच्या हार्टबीट्स आहेत हे तिला कळत नाही ना, तोवर ती सुटकेचा निश्वास नाही टाकत.
0: ओके, या सगळ्या गोष्टी अशाच चालू ठेवूयात. पण त्याआधी श्रोते हो, आम्ही नेहमी म्हणतो प्रेग्नन्सीकडे एक आनंददायी प्रवास आणि सोहळा म्हणून बघा. या संपूर्ण प्रवासात आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. शिवनेरी नर्सिंग होम, हडपसर, पुणे. संपर्क 72-76-1-89-75 7276018975. डॉक्टर दांगट सर, जसं तुम्ही आता म्हणालात की जेव्हा पहिली सोनोग्राफी केली जाते आणि हार्टबीट्स बाळाचे ऐकले जातात आणि ते नॉर्मल आहेत असं म्हटल्यानंतर डॉक्टरांचा, आईचा आणि संपूर्ण कुटुंबाचा जीव भांड्यात पडतो. तर इथून कशी सुरुवात होते या प्रवासाला आणि मग काय काय गोष्टी फॉलो करणं गरजेचं असतं?
1: आता इथून पुढे छोट्या मोठ्या कंप्लेंट्सला सुरुवात होते. जसं आपण जहाजातनं प्रवास सुरुवात केला की तो जो काही खवळलेला समुद्र असतो त्याच्यामुळे आपल्याला उलटी मळमळ

0: आणि बऱ्याच चलबिचल सुरू होते आपले. तशीच ह्या पेशंटच्याही तब्येतीच्या छोट्या मोठ्या कुरबुरी सुरू होतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॉर्निंग सिकनेस, ज्याला आपण उलटी मळमळ होणे असं म्हणतो. मग त्याचबरोबर डोकं दुखतं, खायची इच्छा होत नाही, वॉशरूमला सरखारखं जायला लागतं, आणि दुपारी झोपायची इच्छा होते पण मग सासू म्हणते नको झोपू, झोपलेलं चांगलं नसतं. मग ती विचारते मला येऊन की खरंच झोपायचं नसतं का डॉक्टर. अंग गरम राहायला लागतं, तिला वाटायला लागतं की आपण आपल्याला ताप तर आला नाहीये ना, आणि प्रचंड विकनेस होतो काही पेशंटला. पण काही काही सुदैवी पेशंट असे असतात ना की ज्यांना थोडाही त्रास होत नाहीत आणि ते छान एन्जॉय करतात हे सगळं. महत्वाचं म्हणजे यात मेडिसिन्स असतात काही. आता मी जसं म्हटलं की ही नैसर्गिक गोष्ट आहे, जास्त मेडिसिन्स लागत नाही, पण फोलिक ऍसिड सप्लिमेंट आपण सगळ्यांनाच देतो. अगदीच एखाद्या पेशंटला काही छोटं मोठं स्पॉटिंग ब्लीडिंग झालं तरच काही बाकीचे औषध लागतात. आता सगळ्यात मोठा प्रश्न येतो मॉर्निंग सिकनेसचा, की ज्याला ह्या सगळ्या पहिलेटकरीन पेशंट ज्या असतात, ज्याला मी प्रायमरी ग्रॅव्हिडा म्हणतो, त्या खूप घाबरतात. कारण उलटी मळमळ ह्या गोष्टी प्रचंड त्रासदायक असतात त्यांच्यासाठी. त्यात जर त्या जॉब करत असतील ना तर मग त्यांना ह्या दोन्ही गोष्टी सांभाळणं खरंच अवघड होऊन जातं.
1: नक्कीच.
0: मग अशा वेळेला घरगुती उपायानेच बऱ्याचदा गोष्टी थांबतात. जर घरी सासू किंवा आई असेल तर ती घरगुती उपचार सांगतेच तिला. पण मी म्हणेल की अशा जोडप्यांसाठी किंवा अशा पेशंटसाठी ना पहाटे 6 वाजता उठायचं, उठल्या अर्ध्या मिनिटाच्या आत कोरडा टोस्ट, बिस्किट, खारी किंवा बटर असं काहीतरी खायचं आणि लगेच झोपायचं. म्हणजे मेंदूला समजूनच द्यायचं नाही की आता आपण जागे झालोय, कारण हे सगळा त्रास तुम्ही जेव्हा जागे होता तेव्हा सुरू होतो.
1: बर.
0: मग तासाभराने उठून मग तुम्ही तुमचं नेहमीचं ब्रश करणं वगैरे अशा गोष्टी केल्या ना तरी बराच त्रास कमी होऊन जातो.
1: अच्छा, इतकी सोपी गोष्ट आहे खरं तर ही. यामध्ये जसं तुम्ही म्हणालात की उलटी मळमळ या गोष्टी सुरू होतात आणि मग त्यांची जी पहिली वेळ आहे प्रेग्नन्सीची त्या मुली खूप घाबरलेल्या असतात. हे स्वाभाविक आहे, कारण अशी भीती असते की उलटी होतीये ही भीती नाही तर मग त्याच्यामुळे पोट आवळल्यासारखं जात आहे आणि त्याचं प्रेशर बाळावरती येणार आहे का, आणि या सगळ्या गोष्टी कुठेतरी बॅक ऑफ द माइंड सुरू असतात, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: खरं तर एखाद्या पेशंटला उलटी होत असेल ना तर सगळ्यात जास्त आनंद ना आम्हा डॉक्टरांना होतो.
1: बरं.
0: कारण पेशंटला उलटी होती हेच इनडायरेक्टली सांगतं की हे बाळ चांगलं वाढतंय आतमध्ये.
1: अच्छा.
0: उलट एखाद्या पेशंटला बिलकुलच उलटी होत नसेल तर आम्हाला थोडस शंका यायला लागते की का बरं असं होतंय. कधी कधी हे नॅचरली असू शकतं, त्यामुळे उलटी होणं हे बाळ चांगलं वाढतंय याचं एक नक्कीच लक्षण समजलं जातं.
1: बरं.
0: आणि काहींना खूपच त्रास झाला तर आम्ही मेडिसिन्स देतोच मग त्यांना. मग त्या थोड्या जेवणाआधी काही काळ मेडिसिन्स खाल्ले तरी त्रास कमी होतो.
1: Okay.
0: थोडक्यात यांनी ना चोरून चोरून खायचं असतं. म्हणजे एक घास खायचा मग आपलं काम करायचं, मग परत जायचं परत दुसरा घास खायचं आपलं काम करायचं, असं दिवसभर थोडं थोडं चरत राहिलं तरी तुम्ही आपल्या मेंदूला नक्की गंडवू शकता.
1: अच्छा, ओके. श्रोते हो, आम्ही नेहमी म्हणतो प्रेग्नन्सीकडे एक आनंददायी प्रवास आणि सोहळा म्हणून बघा. या संपूर्ण प्रवासात आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. शिवनेरी नर्सिंग होम, हडपसर, पुणे. संपर्क 72-76-01-75, 72-76-01-75, 7276018975. पुन्हा भेटूयात शिवनेरी नर्सिंग होम, हडपसर, पुणे प्रस्तुत गोष्ट एका डिलिव्हरीची, अर्थात गर्भरेशमी प्रवासाची. या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर वैभव दांगट सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM वरून. हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 10:31 होत आहेत. आता आनंद घेऊयात मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत माझा पती करोडपती या चित्रपटातलं, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. शांताराम नांदगावकर यांच्या गीताला संगीत आहे अरुण पौडवाल यांचं.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात माधुरी करमरकर यांना श्रीरंग गोडबोले यांच्या गीतासाठी, अजय अतुल आणि समीर यांचं संगीत, चित्रपट दे धक्का

कार्यक्रमातलं हे गीत दे धक्का या चित्रपटातलं होतं. माधुरी करमरकर यांच्या स्वरात श्रीरंग गोडबोले यांच्या या गीताला संगीतबद्ध केलं होतं अजित अतुल आणि समीर यांनी. याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 10:40 झालेली आहेत. आता ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम, यामध्ये सुरुवातीला बापूज सर्व्हिसेस.

0: क्लीन।
1: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूस सर्व्हिसेस हायजीन। संपर्क 98 22 19 13 20 9822 19 1320।
0: बापूस सर्व्हिसेस हायजीन।
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। विविध विषयांवरती या कार्यक्रमात आपण उहापोह करत असतो। आज आपल्या सोबत आहेत बापूस सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम। आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत। स्मृती मॅडम नमस्कार।
4: नमस्कार।
3: मी म्हटलं तसं वेगवेगळ्या विषयांमधले तज्ञ आम्ही इथं बोलवतो आणि या मनमोकळ्या गप्पा आपण मारत असतो। आता तुमचा जो विषय आहे की पाणी साठवण्याची जागा स्वच्छ असणं का महत्वाचं आहे याबद्दल तुम्ही नेहमी सांगत असता,
4: बरोबर?
3: त्या दृष्टीने मला तुम्हाला विचारायचंय, ही नियोजनबद्ध स्वच्छता म्हणजे नेमकं काय हे सांगा ना।
4: आता पाणी हे जे तुम्हाला माहिती आहे की पाणी हे जीवन आहे आणि ही जीवन आवश्यक वस्तू असल्यामुळे ती एक्झॉस्टेबल पण आहे, म्हणजे त्याचा वापर जो आहे तो कमीत कमी आणि नीट झाला पाहिजे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आपण बघतो की उन्हाळ्यात आपल्याला किती त्रास होतो पाणी नसतं आणि काही ठिकाणी त्या पाणी विकत आणून आपल्याला घ्यावं लागतं। सो पाणी हे जीवन आहे आणि त्याची कमतरता आता हळूहळू आपल्याला जशी जशी जाणवायला लागली आहे तसं तसं ते वाया न घालवता सुद्धा स्वच्छ करणाऱ्या काही संस्था आहेत यांना तुम्ही अप्रोच करू शकता, यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता आणि नियोजनबद्ध

0: व्यवस्थित स्वच्छता करणं म्हणजे काय, म्हणजे नेमकं तुम्ही काय करता, असं जर कोणी प्रश्न विचारला तर आपण त्यांना असं सांगू शकतो की त्या ज्या संस्था आहेत त्या तुम्हाला आदल्या दिवशी फोन करून सांगतात की तुम्ही तुमचं जे टाकीचं पाणी आहे ते वर चढवू नका, तो कॉक बंद करून ठेवा, मग तुम्हाला लागेल तेवढंच पाणी चढवा. याच्याने काय होतात, दोन गोष्टी होतात. दुसऱ्या दिवशी पाण्याच्या टाकीची जी लेवल असते ती कमी होते, पाण्याची लेवल कमी होते वरच्या टाकीची, आणि जेव्हा माणसं त्या संस्थेची तिथे येतात तेव्हा ती वरची टाकी आधी करायला घेतात, कारण पाण्याचा तेवढा वापर झालेला असतो. आणि मग काय करतात, खालच्या टाकीतलं पाणी ते वर चढवतात. परत ते सगळं पाणी चढवतात असं नाही, थोडं पाणी चढवतात. याच्याने दोन गोष्टी होतात, एक म्हणजे पाणी वाया जात नाही आणि दुसरं म्हणजे तुम्हाला पाणी वापरायला लगेच मिळतं.
1: अच्छा, मग आता हे करत असताना सुद्धा बऱ्याचदा याच्या बाबतीत शंका येऊ शकतात की हे कसं करणार, किंवा आम्ही पाणी वापरायचं काय, तर हा तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर करा.
0: सांगते, आता बऱ्याच वेळेला काय होतं, टाकी जी असते ती बऱ्याच वर्ष स्वच्छ केलेली नसते, तेव्हा त्याच्यामध्ये गाळ असतो, त्याच्यामध्ये घाण असते, त्याच्यामध्ये शेवाळ असतो, त्याच्यामध्ये झाडाची मुळं असतात, आणि आपण कल्पना करू शकत नाही अशा गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आणि जेव्हा ती व्यक्ती त्या संस्थेची जेव्हा त्या टाकीमध्ये उतरते तेव्हाच त्यांच्या लक्षात येतं की त्याच्यात नेमकं काय आहे, काय प्रॉब्लेम्स आहेत. काही वेळेला पाईप गंजलेल्या असतात, माहीत नसतं, आता तो गंज त्याच्यात उतरतो की त्याच्यामध्ये ड्रेनेजचं सीपेज असू शकतं, वॉटर प्रूफिंगला आलेल्या असतात टाक्या, अशा अनेक असंख्य गोष्टी आणि प्रॉब्लेम्स असतात जे आपल्याला वरून दिसत नाहीत पण आत उतरल्यानंतर आपल्याला लक्षात येतो. काही टाक्या अशाही असतात की ज्यांना झाकणं नसतात, ज्याची झाकणं खराब झालेली असतात, क्रॅक झालेली असतात. पार्किंग मध्ये टाक्यांचे आउटलेट्स असतात, त्याच्यामुळे ज्या गाड्या धुतल्या जातात त्याचं पेट्रोल डिझेल जे काय असेल तेही पाण्यामध्ये उतरतं काही वेळेला, तो तेल तवंग सगळं. आता ते त्या संस्था जेव्हा तिथे ते केमिकल वापरतात तेव्हा ते अल्गे बॅक्टेरिया सगळं तिथून निघून जातं त्यांच्या त्या केमिकलमुळे टाकी स्वच्छ होते. तर नियोजनबद्ध टाकी म्हणजे हेच की पाणी न वाया घालवता स्वच्छ करणे, असे केमिकल्स जे तुम्हाला हानिकारक नाही
1: आहेत हा महत्वाचा मुद्दा आहे. अच्छा, या सगळ्याबद्दल तुमच्याकडून अजून ऐकायचं आहे, पण त्याआधी श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, वॉटर प्रूफिंग तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व प्रकारच्या सर्व्हिसेस साठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर 98221 91320 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. ब्रेक नंतर मनमोकळ्या गप्पाच्या या भागात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय बापूत सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम यांच्यासोबत. स्मृती मॅडम, असं तुम्ही आता जे सांगितलं की नियोजनबद्ध स्वच्छता म्हणजे नेमकं काय, तर कसं म्हणजे ती पाण्याची टाकी कशी स्वच्छ केली जाते, किंवा ज्या सर्व्हिसेस देणारे संस्था आहेत त्या केमिकलचा वापर करत असतील तर त्याच्याबद्दल काही शंका असतात ग्राहकांना. शेड्युलिंग खूप महत्वाचं असतं या सगळ्यात, याबद्दल तुमचं काय मत आहे?
0: कसं असतं, पाणी म्हणलं की ते आपल्याला एक सवय असते की नळाला 24 तास पाणी असणं गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: आणि जेव्हा स्वच्छतेची वेळ येते तेव्हा असा काही काळ येतो की आपल्याला पाणी ते मिळणार नाही, मग स्टोरेज आपल्याला ते करावं लागतं, मग आपल्याला ती सवय नसते. पण मला असं म्हणायचं आहे की काही संस्था ज्या आहेत, ज्या प्रोफेशनल आहेत, त्यांना जर तुम्ही अप्रोच केलं तर त्या तुम्हाला याच्यापासनं तुम्हाला हा त्रास होणार नाही. त्यांना माहित आहे त्यांचं काम, त्यांनी कसं करायला हवं, तुम्हाला पाण्याची गरज किती आहे आणि ते कसं मॅनेज करायचं, नेमकं त्याचं स्केड्यूल काय असायला पाहिजे हे त्यांना माहित असतं. त्यामुळे त्यांनी काळजी करू नये की आपल्याकडे पाणी नाहीसं होईल का, पाण्याचं पाणी कमी दाबाने आलं तर मग त्याची लेवल मॅच झाली नाही तर मग कधी कधी पाणी येत नाही नळाला, तर तसं होणार नाही याची ते काळजी घेतात. आणि तुम्ही जे म्हणालात की केमिकल वगैरे जे आपण वापरतो, मला असं सांगायचं आहे की तुम्ही जर टाकी नियमित स्वच्छ केली आणि तुम्ही जर करत असाल तर उत्तम आहे. याचं कारण असं की पाण्याच्या टाकीमध्ये आपण टॉयलेट बाथरूममध्ये जसं केमिकल वापरतो तसं आपण वापरू शकत नाही. उदाहरणार्थ ब्लीच टाकतो आपण, हार्पिक वापरतो, किंवा अशा अनेक गोष्टी आपण वापरतो ज्याने आपण टॉयलेट्स क्लीन करतो, पण तीच गोष्ट आपल्या टाकीच्या बाबतीत आपण नाही करू शकत ना, कारण ते पाणी आपण आपल्या वेगवेगळ्या कामासाठी वापरतो. उदाहरणार्थ आंघोळीसाठी वापरतो, भांडी घासायला वापरतो, कपडे धुवायला, धुणं, पाणी प्यायला, फिल्टर होऊन येतं. ती टाकी एकमेव असं ठिकाण असतं जिथून ते पाणी येतं, तर मग ते आपण समजा तसं स्वच्छ करायला लागलो तर त्याचा काहीच आपल्याला उपयोग नाही, अर्थात त्याचा आपल्याला त्याचं म्हणजे हानी होऊ शकते, त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो. सो ह्या ज्या प्रोफेशनल संस्था आहेत त्यांना माहित असतं की कोणतं केमिकल वापरायचं,

0: मग ते हर्बल असतं, काही वेळेला ते केमिकल फ्री असतं,
1: हां
0: आणि ते वापरल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि तेच महत्त्वाचं आहे.
1: बरोबर.
0: सो तुम्ही अशाच संस्था अप्रोच करा ज्या ह्या कामामध्ये पारंगत आहेत, ज्यांना त्यांचं काम व्यवस्थित कळतं, ज्या स्टँडर्ड आहेत, ज्या स्टँडर्डाइज्ड आहेत, तर त्या तुम्ही अप्रोच करा. तुमचं काय असेल ते बुकिंग आधी ॲडव्हान्समध्ये घ्या, म्हणजे तुम्ही व्यवस्थित तुमची टाकी स्वच्छ करून घेऊ शकता.
1: घेऊ शकता. अजून एक जाता जाता मला या विषयात प्रश्न असा विचारायचा आहे की ही जी स्वच्छता आपल्याला करायची, ह्याची फ्रिक्वेन्सी कशी ठरते?
0: आता तुम्ही बघता की आपल्याकडे जसे ऋतू आहेत, वेगवेगळे ऋतू आहेत, आणि पावसाळा आहे, हिवाळा आहे, उन्हाळा आहे, प्रत्येक ऋतूमध्ये होणारे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. उन्हाळ्याचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात, पावसाळ्याचे प्रॉब्लेम वेगळे असतात. पावसाळा तर संपतच नाही, सुरू झाला तरी आजकाल आपण बघतो. तर तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही टाकी दर 4 महिन्यांनी समजा स्वच्छ करून घेतली, म्हणजे वर्षातनं 3 वेळा समजा तुम्ही टाकी स्वच्छ केली, तर ते आरोग्यासाठी अत्यंत चांगलं, तुम्हाला कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी येणार नाही.
1: नक्कीच. खूप छान संवाद आजही तुम्ही साधलात मनमोकळ्या गप्पामध्ये. वेळ झाली इथेच थांबण्याची. मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात आपल्या सोबत होत्या बापूज सर्व्हिसेस हायजीनच्या सौ स्मृती पोद्दार मॅडम. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात अशाच पद्धतीनं वेगळ्या गप्पा मारायला. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, वॉटर प्रूफिंग तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व प्रकारच्या सर्व्हिसेससाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320. 9822191320. आमची वेबसाईट www.bapudservices.com.
2: लता कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
2: काय?
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत, किती गांड झाल्या असतील टाक्या.
2: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडतायत. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
3: अहो इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूज सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा, लई खात्रीशीर माणसं आहेत. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
2: बापूज सर्व्हिसेस हायजीन का? बरोबर, बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
3: घासते ओ घासते.
4: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98221913 20 98221913 20.
5: चलो निकले क्या?
6: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
5: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
6: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक, पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
7: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
8: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
9: नमस्ते.
8: आपण हल्ली बघतो की प्रत्येक घरामध्ये डायनिंग टेबल हे असतंच असतं, आणि आता सध्या तर डायनिंग टेबलची इतकी व्हरायटी आपल्याला बघायला मिळते, आणि कसं ओळखावं की याची क्वालिटी चांगली आहे का नाही?
9: कसं आहे की डायनिंग टेबल सुरुवातीला फार लोक प्रिफर करत नव्हते, पण आता नवीन याच्यामध्ये काय होतं की मार्केटमध्ये गेलं किंवा तुम्ही कोणाच्याही घरी गेला की डायनिंग टेबल दिसला की मग आपल्याला पण वाटतं की आपल्या पण घरी असावा. आणि मार्केटमध्ये तुम्ही शोरूमला जर गेला तर त्याच्यामध्ये व्हरायटी भरपूर अवेलेबल आहे. म्हणजे डायनिंग टेबल एवढी व्हरायटी कशातच अवेलेबल तुम्हाला मिळणार नाही. मग ती एवढी अवेलेबल व्हरायटी बघितल्यानंतर साहजिकच कस्टमरचं एक मानसिक असं हे होतं की मला माझ्या घरी पाहिजे. मग त्याच्यात येणारे ऑप्शन्स भरपूर आहेत. मग तुम्ही मेटलमध्ये ऑप्शन्स आहेत, वुडनमध्ये ऑप्शन्स आहेत, मार्बल मध्ये आहेत, आणि तुम्ही प्रॉपर सॉलिड वुड मध्ये पण घेऊ शकता. तुमचं सिलेक्शन तुमच्या घराची थीम कशी आहे त्याच्यावरती डिपेंड राहत.
10: अच्छा.
9: याच्यात कसं होतं की डायनिंग टेबल हा शक्यतो घरी कार्पेंटरकडनं बनवला जात नाही, त्याला तुमचं रेडीमेडशिवाय ऑप्शन नाही.
10: बरोबर.
9: आणि त्यात फार काय कस्टमाइज नसतं. स्टँडर्ड साईज काय की 4 सीटर, 6 सीटर, 8 सीटर, 10 सीटर ह्या स्टँडर्ड साईज ठरलेल्या आहेत, आणि त्याच साईज मध्ये ते अवेलेबल असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की आता याच्यात बऱ्यापैकी सुरुवातीला ज्यावेळेस इम्पोर्ट चालू झालं त्यास बाहेरून मटेरियल सुरुवात झाली. काय होतं की मार्केट आपलं मॅच्युअर व्हायला थोडा टाइम घेतं, आणि ज्या त्रुटी आहेत, जे प्रॉब्लेम आहेत, ते सॉर्ट आउट व्हायला पण टाइम जातो. पण आता मार्केटची कंडिशन अशी आहे की बऱ्यापैकी सॉर्ट आउट झालेलं आहे. जे ठेवतात डायनिंग टेबल ते स्वतः तकलादू वस्तू ठेवत नाही. त्याचं रिझन आहे की आपण ज्यावेळेस डायनिंग टेबल देतो कस्टमरला त्याचा प्रॉब्लेम येतो तर कस्टमर फोन करून विचारतो.

0: असं झालं आणि त्याला काय करता येईल. मग हे कंप्लेंट रेशो कमी करण्याच्या हिशोबाने देतानाच मटेरियल चांगलं दिलं जातं.
1: आणि म्हणूनच श्रोते हो, डायनिंग टेबलची भरपूर व्हरायटी प्लॅनेट फर्निचरमध्ये उपलब्ध आहे आपल्या घरासाठी.

0: तुम्ही म्हणालात की भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे, अगदी 4 सीटर पासून 10 सीटर पर्यंत. याचबरोबर बऱ्याच डिझाईन्स सुद्धा आपल्याकडे उपलब्ध असतात, मग त्या चेअर्स मध्ये सुद्धा आपल्याला मिळतात, म्हणजे हाफ बॅक चेअर्स असतील, फुल बॅक चेअर्स असतील. तर या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने डायनिंग टेबलचं सिलेक्शन केलं गेलं पाहिजे?
1: बेसिकली काय की याचं सिलेक्शन तुमच्या जागेनुसार राहणार आहे. तुमच्या जागेनुसार, तुमच्या थीमनुसार. तुमची थीम जर बोल्ड आहे तर तिथं तुम्हाला मोठ्या चेअर चालतील. तुमची थीम जर अशी स्लिम मध्ये आहे, स्लीक मध्ये आहे, तर तुम्हाला नाजूक चेअर चालतील. दिसायला नाजूक, वापरायला नाजूक नाही, दिसायला नाजूक चेअर तुम्हाला तिथे चालून जातील.
2: बरोबर.
1: आणि तुमचा यूज कसा आहे, जर तुमच्याकडे रफ यूज आहे तर तुम्ही गो फॉर द वुडन चेअर्स. आणि जर तुमचा यूज व्यवस्थित आहे तर त्याला तुम्ही सीटला फॅब्रिक घेऊ शकता. आणि टॉपचा ऑप्शन पण तसाच आहे की टॉपला तुमचा वापर कसा आहे. आता नॉर्मली मार्बल टॉप लोक प्रिफर करतात, तो ट्रेंड आहे मार्बल टॉपचा. काही लोकांना ग्लास टॉप पण आवडतो, फक्त ग्लासला काय होतं की स्क्रॅचेस पडतात, मार्बलचे स्क्रॅचेस दिसत नाही. आणि थर्ड ऑप्शन येतो तो तुमचा विनियर टॉप. विनियर टॉप किंवा वुडन टॉप, त्याला पण तोच आहे की तुम्हाला थोडासा मेंटेनन्स आहे, 4-5 वर्षांतर परत पॉलिश करावा लागतो.
2: बरोबर.
1: पण घेताना थोडस काय की 5-7 वर्षाचा विचार करून घ्या.
0: अगदी खरंय. आणि म्हणूनच श्रोते हो, या सण समारंभाला तुम्हाला सुद्धा जर का डायनिंग टेबलची खरेदी करायची असेल तर जरूर व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचरला. उत्कृष्ट क्वालिटीसाठी आणि फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर, सावंत व्हेंचर्स सांगली कोल्हापूर रोड सांगली आणि हंडेवाडी चौक पुणे इथे सुद्धा. संपर्क 9156-77-70-03, 9156-77-03, 9156-77-7003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्ते.
3: श्रोतेहो, काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलेत. हे कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आले. सकाळचे 10:55 आणि 8 सेकंद झालेत.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू।
1: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे, गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: आता ऐका आमच्या कार्यक्रमाविषयी।
5: नमस्कार, बरं का? नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण। आज शनिवार, तेव्हा 11:30 ते 11:30 या वेळात फोन इन लो बसावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल। प्रसारण रविवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून आणि मंगळवारी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर। रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल जरूर फोन करा। आज 11:30 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लो बसावा।
4: श्रोते हो, आपण जोडले गेला आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। सकाळचे

0: 10:58 झाली आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. आपल्या समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचं फार मोठं योगदान असतं. शिक्षक दिन हा या योगदानाचं स्मरण करण्याचा दिवस आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनाच्या निमित्तानं शिक्षकांप्रतीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं सन्मानित शिक्षकांशी त्यांनी यानिमित्त संवादही साधला. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचं ओझं कमी करून शिक्षण प्रक्रिया अधिक आनंददायी, सुलभ आणि कृतीप्रधान करण्यासाठी केंद्र शासनाच्या स्कूल बॅग पॉलिसी 2020 सर्व प्रकारच्या शाळांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयानं दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन त्यांच्या शारीरिक वजनाच्या साधारणत 10% जास्त होणार नाही याची काटेकोर दक्षता शाळांनी घ्यावी असं प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे कळवलं आहे. पुणे शहर आणि परिसरातील ऑटो रिक्षांच्या मीटर तपासणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयानं 3 ठिकाणी विशेष केंद्र उपलब्ध करून दिली आहेत. रिक्षा चालकांनी त्यांच्या सोयीनुसार या केंद्रांवर जाऊन मीटरची तपासणी करून घ्यावी असं आवाहन आरटीओ प्रशासनानं केलं आहे. अलंकार पोलीस ठाण्यासमोर कर्वेनगर इऑन आयटी पार्क जवळ खळाडी तसंच दिवे चाचणी मैदान इथं मीटर तपासणीची सुविधा उपलब्ध आहे. मीटरमध्ये नवीन भाडेदर अद्ययावत होईपर्यंत चालक आणि प्रशासनाच्या सोयीसाठी आरटीओ कडून तात्पुरतं टॅरिफ कार्ड उपलब्ध करून देण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची प्रभावी तयारी करता यावी यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टीकडून एकरकमी 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. या आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवार विहित मुदतीत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं अर्ज सादर करू शकतात. या योजनेसाठी उमेदवाराची वयोमर्यादा कमाल 35 निश्चित करण्यात आली आहे अशी माहिती बार्टीच्या कार्यालयाकडून कळवण्यात आली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
0: हे आहे पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 11:30 झाली आहेत. प्रसारण सभेत आता प्रसारित करत आहोत चंदूकाका सराफ मधुमालती.
2: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: मंडळी, श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला आज साजऱ्या होत असलेल्या दही हंडीच्या देखील आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांना, रसिक श्रोत्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आजचा कार्यक्रम आपल्या गोविंदाच्या गीतांवर आधारित. मंडळी, गोविंद आला रे यात जयघोषानं वातावरण अगदी थोड्याच वेळात दुमदुम नाणाय आणि उंचच उंच थर रचत एकमेकांच्या खांद्यावर विश्वास ठेवत आकाशाला गवसणी घालण्यासाठी सज्ज होत आहेत आपले गोविंदा. आजचा दिवस दही हंडीचा, श्रीकृष्णाच्या बाललीलांची आठवण करून देणारा, मैत्री, धाडस, एकजूट आणि आनंदाचा उत्सव साजरा करणारा. चला तर आपणही रंगून जाऊयात या बालगीतांमध्ये आणि श्रीकृष्णाच्या बाललीलांमध्ये.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवड गाव चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी मग चला पुना गाडगी आणि सन्सच्या मंगळसूत्र सवाद. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट. सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
4: पुना गाडगीळ आणि सन्स पारंपरिक साज आधुनिक अंदाज. पुना गाडगीळ आणि सन्स यांच्या पुणे जिल्ह्यात 11 प्रशस्त शोरूम्स कुंटे चौक सिग्नल जवळ लक्ष्मी रोड पुणे सह.
5: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक पुणे.
1: ग्राहकांची सोय आणि चिरंतन विश्वास हाच राजर्षी शाहू बँकेचा ध्यास.
5: अत्याधुनिक डिजिटल बँकिंग द्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक पुणे.
1: कराड सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच अत्याधुनिक बँकिंग सह आपल्या सेवेत. राजर्षी शाहू बँक मुख्य कार्यालय बाजीराव रोड पुणे.
6: डॉक्टर आज मुद्दाम तुमची उशिराची वेळ घेऊन आलोय कारण विषयच तसा आहे.
7: निसंकोच बोला काका.
6: मी सध्या पुण्यात राहतो मुलाकडे. नातू सांभाळायची ड्युटी आमच्या दोघांवरच आहे आणि शनिवार रविवार शिवाय मुलगा असून मोकळे नसतात. हा पुण्यात उत्तम डॉक्टर्स आणि दवाखाने तर आहेतच पण मला इथं कोल्हापूरला तुमच्याकडे

0: उपचार घ्यायचे आहेत.
1: काही काळजी करू नका, आता दातांच्या उपचारांच्या बाबतीत CBCT आणि इतर डिजिटल बाबी खूपच प्रगत झाल्या आहेत की तुमचं बरंचसं काम शनिवार आणि रविवार मध्येच होऊन जाईल आणि तुम्हाला लागली तर पुण्यातही मदत मिळेल.
0: बरं झालं, आता पुढच्या ट्रीपला माझं आणि हिचं दोघांचंही काम सुरू करा.
2: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 96040995000.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: मंडळी, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत आहोत दही हंडीच्या पार्श्वभूमीवरची हिंदी चित्रपट गीत. मंडळी, कृष्णाच्या या लीला आपल्याला काही बऱ्याच गोष्टी शिकवून जातात बरं का. त्यातलेच एक म्हणजे माठ हा एकट्यानं नाही फोडता येत, त्यासाठी लागतात मित्र, विश्वास आणि एकजूट, त्याबरोबरच थोडंसं धाडस. आणि म्हणूनच दही हंडी म्हणजे फक्त उत्सव नाही तर ती आहे एकत्र येण्याची ताकद

0: परंपरेची ही मॉडर्न सुवारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: मी करता एक चांगली इंजिनियर झालीये. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदनारहित आणि वाजवी दरात चष्मा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
5: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
6: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
5: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
6: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
5: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
7: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
8: भारत का गम एक्सपर्ट.
7: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
9: श्रोतेहो, चंदूकाका सराफ मधुमालती हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम सुरू आहे पुणे विविध भारती 101 FM वरून. कार्यक्रमातली यानंतरची गीतं एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
10: नाडकर्णी काका, तुम्ही चक्क जॉगिंग करताय. अहो 2 महिन्यांपूर्वी तर तुम्हाला संधिवात होता ना.
11: हो ग, माझे गुडघे त्यावेळी असे सुजले होते. चालणं तर सोड, माझे उठण्या बसण्याचे वांदे होते.
10: मग
11: माझ्या शेजारील पटवर्धन वहिनींनी संधिवातासाठी डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घेतले. त्यांना तिथे उत्तम गुण आला. आता त्या रोज सकाळी नातीला स्कूटर वरून शाळेत सोडतात, म्हणून मग मी पण डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे गेलो. मलाही 100% गुण आला.
10: हो तो तर दिसतोच. माझ्या आईचे गुडघे पण खूप दुखताय तो.
11: अगं मग आईला डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे घेऊन जा ना, गॅरंटेड बरी होईल. माझा अनुभव आहे. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत, तेही विना ऑपरेशन.
10: काका उद्याच जर त्या आईला घेऊन डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे, त्यांचा नंबर देता का?
11: हा घे नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59. सकाळीच जा आणि हो त्यांना सांग की नाडकर्णी काकांच्या रेफरन्सने आली आहे म्हणून, म्हणजे पुढच्या वेळी माझा नंबर लवकर लागेल.
12: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
13: गणपतये नमो नमः.
14: विद्येची देवता आणि पुणेकरांचं लाडकं दैवत म्हणजे श्री गणराय.
15: दि विश्वेश्वर सहकारी बँकेतर्फे सर्व गणेश भक्तांना आनंददायी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
14: तुमच्या सर्व आर्थिक गरजांसाठी विश्वेश्वर बँक सदैव तुमच्या साथीला. अर्थ सार्थ करणारी मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक
15: दि विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे.
16: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
17: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी साडेंची महाराणी. लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये.

0: स्वामिनी, बिजी लैंड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
1: अंकोर वाट विष्णुधाम कंबोडिया हेरिटेज यात्रा विश्वातील सर्वात मोठ्या मंदिराची एक अद्भुत अनुभूती।
2: 2 ते 10 डिसेंबर 2026 इतिहास, संस्कृती, वारसा, मंदिर स्थापत्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम।
1: अंकोर थॉम, बयॉन, बांटी श्री सह 14 मंदिरे, नॅशनल म्युझियम, टोनले सॅप आणि विशेष आकर्षण अप्सरा नृत्य।
2: सोबत प्रख्यात लेखक व मंदिर स्थापत्य तज्ञ प्राध्यापक क्षितिज पाटुकले, शाकाहारी भोजन, 5-स्टार हॉटेल्स, आतापर्यंत 1200 अधिक जणांची कंबोडिया भेट।
1: विमान प्रवास, व्हिसा, सर्व खर्चासह 15 सप्टेंबर पर्यंत विशेष पॅकेज 1,40,000 रुपये फक्त।
2: ऑनलाईन बुकिंग साठी इंडिया कंबोडिया अंकोर फाउंडेशन पुणे, संपर्कासाठी फोन 70662-50-362।
1: फोन पुन्हा एकदा 70662-50-362।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मन्ना डे यांच्या स्वरातलं नरेंद्र शर्मा यांचं गीत, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत।

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: पुना गाडगे आणि सन्स, पारंपरिक साज आधुनिक अंदाज. पुना गाडगे आणि सन्स यांच्या पुणे जिल्ह्यात 11 प्रशस्त शोरूम्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड पुणे सह.
3: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
4: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
3: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
6: आणि सहप्रायोजक जोगळेकर हॉस्पिटल अँड IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
5: तेव्हा नक्की ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली
6: आणि सहप्रायोजक जोगळेकर हॉस्पिटल अँड IVF सेंटर शिरवळ.
7: मंडळी, दहीहंडी म्हणलं की आपल्याला सर्वात आधी आठवतो तो कृष्ण. पण या उत्सवामागं एक मोठी सांस्कृतिक भावना आहे, ती म्हणजे सामूहिक आनंदाची भावना, एकत्र येण्याची भावना, आपल्या शेजारच्याला ओळखण्याची भावना, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याची भावना. पूर्वी गावागावात सण म्हणजे संपूर्ण गावाचा उत्सव. घरातली व्यक्तीच नव्हे तर शेजारी, मित्र, नातेवाईक, अगदी सगळेजण एकत्र. आजच्या काळात आपलं जीवन खूप वेगवान झालंय, मोबाईलवर शेकडो मित्र आहेत, पण शेजारी कोण राहतो हे बऱ्याच वेळेला माहीत देखील नसतं. पण दहीहंडी आली की मात्र सगळेजण उत्साहानं बाहेर येतात, पारंपरिक वाद्य ऐकायला येतात, गोविंदाची मिरवणूक दिसते, लहान मुलं महिला या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात अगदी उत्साहानं, आणि काही क्षणांसाठी का होईना संपूर्ण समाज एकत्र येतो.

0: परंपरेची ही मॉडर्न सुवारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून।
1: गुडविल म्हणजे टिकाऊ बनियन्स, उत्तम भक्कम गुडविल बनियन्स।
2: गुडविल दुकान, लकडीपूल विठ्ठल मंदिरासमोर, पुणे।
1: अटी लागू।
3: संगीत चिकित्सक अर्थात म्युझिक थेरपिस्ट एक वैश्विक करिअर संधी। सर्वकाश चर्चासत्र आणि विचार मंथन बुधवार 9 सप्टेंबर गणेश सभागृह टिळक रोड पुणे संध्याकाळी 5 ते 8। मार्गदर्शक आहेत डॉक्टर विकास कशाळकर, स्वराधीश भरत बलवल्ली, डॉक्टर पूर्णिमा गौरी, डॉक्टर शुभम कुलकर्णी आणि प्राध्यापक क्षितिज पाटुकले। ॲलिओपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथीचे डॉक्टर्स, सायकोलॉजिस्ट, गायक, वादक, गंधर्व महाविद्यालय संगीतशास्त्राचे विद्यार्थी, योग शिक्षक, योग थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, हॉस्पिटल्स, क्लिनिक्स इत्यादी सर्वांसाठी उपयुक्त। नोंदणीसाठी भीष्म स्कूल ऑफ इंडियन सिस्टीम पुणे 860-530-2010। पुन्हा एकदा 860-530-2010।
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची।
5: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
7: मंडळी चंदूकाका सराफ मधुमालती या कार्यक्रम

कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकत आहोत दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर काही कृष्ण गीत. मंडळी, एक गोष्ट लक्षात घ्या, हंडी फोडणारा गोविंद आपल्याला दिसतो पण त्याला वर पोचवणारे शेकडो हात दिसत नाहीत. याच हातांमध्ये दडलेली आहे मैत्रीची ताकद. दहीहंडीचा थर म्हणजे जणू जीवनच. कधी आपण वर असतो तर कधी खाली, कधी आपल्याला दुसऱ्याचा आधार लागतो आणि कधी दुसऱ्याला आपला. म्हणूनच यश म्हणजे फक्त स्वतः वर जाणं नाही, यश म्हणजे आपल्या सोबतच्या माणसालाही सोबत घेऊन वर जाणं.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: जनसेवा फाउंडेशन पुणे द्वारा संचालित सौ कुमुदबेन मदनभाई सुरा स्कूल ऑफ नर्सिंग मध्ये फक्त महिलांसाठी 2 वर्षांचा ANM परिचारिका कोर्स.
2: शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण, वयोमर्यादा 17 ते 35 वर्ष.
1: ऍडमिशन जोरात सुरू.
2: गरजूंना मोफत शिक्षण, मोफत निवास आणि भोजनाची सोय, सरकार मान्य प्रमाणपत्र आणि नोकरीची हमी.
1: संपर्क डॉक्टर शोभा सुपेकर, जनसेवा फाउंडेशन, शास्त्री रोड, पुणे. फोन 9422081497.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
5: मंडळी, आजच्या दहीहंडीचा उत्सव हा केवळ पुरुषांचा नाही राहिलेला बरं का. महिलांची गोविंदा पथकंही तितक्याच जोशानं मैदानामध्ये उतरताना दिसतात. जिद्द, आत्मविश्वास, शिस्त आणि टीमवर्क. कृष्णाच्या कथेत राधा जशी महत्वाची, तसंच आजच्या दहीहंडीच्या उत्सवात महिलांचाही सहभाग तितकाच महत्वाचा. आजची ही मुलगी म्हणते, मला संधी द्या, मीही थर चढेन. आणि जेव्हा ती हंडीपर्यंत पोहोचते तेव्हा फक्त हंडी नाही फुटत, तर अनेक जुन्या समजुतीही फुटतात.

0: यंदा मंगळसूत्र घ्यायचं आहे, पण खास ऑफर हवी, मग चला पुना गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
1: पुना गाडगे आणि सन्स, पारंपरिक साज आधुनिक अंदाज. पुना गाडगे आणि सन्स यांच्या पुणे जिल्ह्यात 11 प्रशस्त शोरूम्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड पुणे सह.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
4: राधाकृष्ण, हमारे भारत में हर प्रेमी को श्री कृष्ण और प्रेमिका को राधा जी के रूप में देखा जाता है.

0: श्रोतेहो, आपण ऐकता आहात चंदू काका सराफ मधुमालती हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून.
1: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोतेहो, आज साजऱ्या होत असलेल्या दहीहंडीच्या निमित्तानं एवढंच सांगावंसं वाटतं. जल्लोष करा, नक्की करा, पण एक गोष्ट विसरू नका, ती म्हणजे सुरक्षितता. दहीहंडीमध्ये उत्साह जितका महत्वाचा आहे तितकीच प्रत्येक गोविंदाची सुरक्षितताही तेवढीच महत्वाची आहे. प्रशिक्षित पथक, योग्य नियोजन, सुरक्षा साधनं, आयोजकांची काळजी, प्रशासनाच्या सूचनांचं पालन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकमेकांची काळजी. कारण हंडी पुन्हा बांधता येते, बक्षीस पुन्हा जिंकता येतं, पण माणसाचं आयुष्य अमूल्य आहे. म्हणून जल्लोष करा, पण सुरक्षितपणानं.

मंडळी कृष्णाच्या बासरीसारखा आपल्या आयुष्यात आनंदाचा सूर असू दे, गोविंदांच्या थरासारखी आपल्या नात्यांमध्ये एकजूट असू दे, आणि दहीहंडी फुटताना होणाऱ्या जल्लोषासारखा आपल्या प्रत्येक यशाचा आनंद सगळ्यांसोबत वाटता येऊ दे. याबरोबरच मी विकास जोशी आजच्या कार्यक्रमातून आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
1: 11:58 झालेली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
2: विविध भारती पुणे ठळक बातम्या. देशभरात आज साजऱ्या होणाऱ्या शिक्षक दिनाच्या निमित्तानं पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनं जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम आज पुण्यात उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षा राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात येणार आहे. कृष्ण जन्माष्टमीनिमित्त आज राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह दिसून येत आहे. ठिकठिकाणच्या कृष्ण मंदिरांमध्ये काल रात्री 12 धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीनं कृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. श्री साईबाबा

0: संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीनं आयोजित केलेल्या गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरात कीर्तन सेवेच्या माध्यमातून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला गती देण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 4,000 रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत आज उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत उद्यानाच्या हद्दीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला असून सुमारे 25,000 रहिवाशांचे पुनर्वसन प्रस्तावित आहे. यामध्ये 2,000 स्थानिक आदिवासींचा समावेश असून त्यांचे मात्र उद्यानाच्या हद्दीतच पुनर्वसन करण्यात येणार आहे. महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया करंडक स्पर्धेत आज अ गटाच्या शेवटच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान संघाची लढत होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर हा सामना होईल. भारतानं यापूर्वीचे दोन्ही सामने जिंकून उपांत्य फेरीत आपलं स्थान पक्क केलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: श्रोतेहो, आपण जोडले गेले आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. वेळ लक्षात घ्या, दुपारचे ठीक 12:12 झालेली आहेत.
2: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी, जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
1: श्रोतेहो, हे आहे पुणे विविध भारती 101 FM प्रसारण सभेत. यानंतर वेळ झालेली आहे आमच्या महिला श्रोत्यांच्या कार्यक्रमाची, अर्थातच वनिता मंडळची.

0: वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये सर्व मैत्रिणींचं आणि श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत स्त्री आरोग्याची 52 हा कार्यक्रम. मार्गदर्शक तज्ज्ञ डॉक्टर वैजयंती पटवर्धन, तसंच केतकर वहिनी या कादंबरी अभिवाचनाचा भाग 3. याशिवाय रुचा थत्ते हिनी सादर केलेल्या स्वरचित कविता देखील आपण ऐकणार आहोत. तेव्हा कार्यक्रमाची सुरुवात करूया स्त्री आरोग्याची 52. मार्गदर्शक तज्ज्ञ डॉक्टर वैजयंती पटवर्धन.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे.
2: सादर आहे जनता बँकेची वैयक्तिक 4-चाकी वाहन कर्ज योजना आणि इलेक्ट्रिक 2-चाकी वाहन कर्ज योजना. त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे. नियम व अटी लागू.
3: नमस्कार श्रोते हो, मी आहे तुमच्या आरोग्याची तज्ज्ञ मैत्रीण डॉक्टर वैजयंती पटवर्धन. आपण नेहमी म्हणतो की हसणं हे आरोग्यासाठी उत्तम औषध आहे, पण विचार करा, जोरात हसल्यावर, खोकल्यावर किंवा शिंकल्यावर, नाहीतर एखादी जड पिशवी उचलताना लघवीचे थेंब नकळत गळू लागले तर मग मात्र हसू पळून जातं आणि त्याची जागा भीती किंवा लाजेनी घेतली जाते. विशेषतः बाळणपणानंतर, वयाच्या 40 नंतर अशी ही समस्या जास्त प्रमाणामध्ये दिसते. पण दुर्दैव असं आहे की 90% महिला कधीही त्यासाठी डॉक्टरी सल्ला घेत नाहीत. स्ट्रेस, युरिनरी इनकॉन्टिनन्स याबद्दलचं शरीरशास्त्र

0: आणि त्याची नेमकी काय लक्षणं असतात ही आता सांगते. आपल्या ओटीपोटाच्या तळाशी स्नायूंची एक मजबूत जाळी किंवा हॅमॉक, म्हणजे तो असा टांगलेला झोपाळा असतो बघा तसे असतं, त्याला आपण पेल्विक फ्लोअर असं म्हणतो. या पेल्विक फ्लोअरचे स्नायू हे गर्भाशय, मूत्राशय म्हणजे युरिनरी ब्लॅडर आणि आतडी यांना आपापल्या जागेवरती घट्ट धरून ठेवतात. ज्या वेळेला स्वाभाविक बाळंतपण म्हणजे व्हजायनल डिलिव्हरी होते त्यावेळेला गर्भावस्थेतला भार किंवा वाढतं वय मेनोपॉज अशा हॉर्मोन बदलाच्या कंडिशन ज्यामध्ये इस्ट्रोजन संप्रेरकाची कमतरता होते त्यावेळेला हे पेल्विक फ्लोअरचे जे स्नायू असतात ना ते सैल पडतात. आणि मग परिणाम काय होतो तर स्ट्रेस इनकॉन्टिनन्स म्हणजे खोकणं, हसणं, धावणं, पायऱ्या चढणं, यावेळेला मूत्राशयावर दाब येऊन आणि थोडीशी लघवी गळते. अर्ज इनकॉन्टिनन्स किंवा ज्या वेळेला लघवीची भावना खूप तीव्र होते, शौचालयात पोचेपर्यंत ताबा राहत नाही आणि नकळत लघवी होऊन जाते. आणि तिसरा जो या कंडिशनचा भाग आहे तो म्हणजे पेल्विक ऑर्गन प्रोलॅप्स, ज्याला अंग बाहेर येणं असं म्हटलं जातं, ज्यामध्ये ओटीपोटात वजन किंवा काहीतरी घसरल्यासारखा गोळा जाणवत राहतो, म्हणजे चक्क गर्भाशयाची पिशवी कमी अधिक प्रमाणामध्ये ही शरीराच्या बाहेरच येते. डॉक्टरांकडे जाणं टाळलं सुद्धा जातं, ते म्हणजे असं की हा त्रास जर मी सांगितला तर एखादं मोठं ऑपरेशन करावं लागेल. मैत्रिणीनो घाबरू नका, असं अजिबातच नाही. यासाठी काही व्यायाम, काही प्रकारची फिजिओथेरपी आणि क्वचित प्रसंगी शस्त्रक्रिया असे वेगवेगळे उपाय असू शकतात आपल्या त्रासाच्या प्रकाराप्रमाणे. किगेल व्यायाम ज्याला म्हटलं जातं, किगेल एक्सरसाइजेस, पेल्विक स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपचार आहे. तर जर दिवसभरामध्ये 3 ते 4 वेळा 10-10 सेकंद आपण ओटीपोट आणि हे स्नायू आवळून धरणं आणि सोडणं या क्रियेला म्हणतात किगेल एक्सरसाइजेस. हे तुम्ही स्वयंपाक करताना, टीव्ही पाहताना किंवा प्रवासात सुद्धा, तुमचं काम करताना सुद्धा आपल्या आपण करू शकता, जे शेजारी बसलेल्या माणसाला कळणारही नाहीये. अर्थातच नियमितपणे तर करायलाच हवं, पण त्याचबरोबर मुख्य म्हणजे बाळंतपणामधला आलेला जो शिथिलपणा असतो तो पूर्ववत ते स्नायू येण्यासाठी सुद्धा हा व्यायाम अतिशय महत्वाचा असतो. यानंतर दुसऱ्या प्रकारचे उपचार म्हणजे पेल्विक फ्लोअर फिजिओथेरपी. यामध्ये फिजिओथेरपिस्टकडनं म्हणजे त्यातले जे तज्ज्ञ असतात त्यांच्याकडनं बायोफीडबॅकच्या मदतीने योग्य ती स्नायूंची ओळख करून घेऊन आणि मग हा सराव पण दिला जातो, ज्याने आपले स्नायूंमधला टोन वाढतो आणि परिणामी आपल्याला होणारा त्रास कमी होतो. जीवनशैलीतले बदल आहेत ते डॉक्टरी सल्ल्यांनी आपण अवश्य घ्यायला पाहिजेत. पाण्याचं प्रमाण वाढवायला हवं ज्यामुळे मूत्राशयाची जळजळ कमी होते आणि आपलं जोर लावणं त्यामुळे थांबू शकतं. स्नायू खूपच शिथिल झाले असतील, आपलं अंग बाहेर येत असेल, तर अशा वेळेला काही प्रकारच्या आधुनिक शस्त्रक्रिया ज्या TVT, स्लिंग किंवा टेप यासारख्या काही शस्त्रक्रिया याही आपल्याला निश्चितपणे त्यातनं बरं करायला मदत करतात. या सगळ्या शस्त्रक्रिया किंवा काही प्रकारचे लेझर उपचार हे दिवसभराच्या प्रक्रियेनी केले जातात, ज्याला डे केअर म्हणतात, म्हणजे खूप ॲडमिट होणं, खूप काटछाट अशा गोष्टी लागतील असं नसतं आणि मग ही समस्यासुद्धा कायमची बरी होते. त्यामुळे मैत्रिणींनो लक्षात ठेवा, शिंकताना भीती वाटणं हा वयाचा नियम नाही आहे तर उपाय करायला हवा यासाठी संकेत आहे. आणि त्यामुळेच पॅड किंवा पॅन्टीलायनर्स वापरून त्रास आपला लपवण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मोकळेपणाने हसा.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक.
2: आताच आपण स्त्री आरोग्याची 52 हा कार्यक्रम ऐकला. मार्गदर्शक तज्ज्ञ होत्या डॉक्टर वैजयंती पटवर्धन. आता आपण ऐकणार आहोत केतकर वहिनी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. मूळ कादंबरी लेखन आणि आकाशवाणी रुपांतरण उमा कुलकर्णी यांचं, सादरकर्त्या गौरी लागू.

श्रोते हो नमस्कार. केतकर वहिनी या मालिकेचा आजचा तिसरा भाग. मालाडच्या इंदूचं लग्न करंबवण्यातच झालं. मालाडहून करंबवण्यासारख्या दुर्गम खेड्यातल्या वातावरणाशी जुळवून

0: घेत इंदूचा अर्थात मालतीचा संसार सुरू झाला. सहज गप्पा मारायलाही कुणी नाही ही इथली अडचण. इंदूच्या अर्थात मालतीच्या सगळ्याच नंडा शिकलेल्या त्या काळात अशा स्थळाचा मोह म्हणूनच इंदूला पडला. पण प्रत्यक्षात संवाद साधताना अनेक नात्यांचाच अडसर प्रत्ययाला आला. ऐकूया केतकर वाहिनी या मालिकेचा तिसरा भाग. मूळ कादंबरी आणि आकाशवाणी रूपांतर उमा कुलकर्णी. पार्श्वसंगीत सचिन इंगळे. केतकर वाहिनी भाग तिसरा.
1: हे पहा माझ्या मुली शिकलेल्या आहेत. स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे सामर्थ्य मी त्यांना दिले. यानंतर त्यांना लग्न करायचे असेल तर त्यांनी तसे सांगावे, म्हणजे मी काय ते बघेन.
2: मला मात्र हे तेव्हाही पटलं नव्हतं, आताही पटत नाही. कितीही कर्तबगार मुली असल्या तरी त्या कशा आपण होऊन म्हणतील माझं लग्न करा. त्यामुळे त्यांच्यापैकी चौघींनी आपापली लग्न जमवली. कुणी एखादा जीवनसाथी निवडून त्याच्याबरोबर निष्ठेनं आयुष्य काढलं. काही जणींच्या आयुष्यात बदलत्या मित्रमंडळींना विशेष स्थान राहिलं. अशा केतकर भगिनींविषयी समाजात वेगवेगळे प्रवाद नसतील तरच नवल. यात खरं दुर्दैव ठकुताईचं. त्या शिकल्या नव्हत्या, पण त्यांना संसाराची भारी हौस हो आणि त्यांचं लग्नही झालं नाही. त्यामुळे त्या सतत असमाधानी असायच्या. भावांच्या खासगी संसारात डोकवायची त्यांना फार वाईट खोड होती. लग्नानंतर वर्षभरातलीच गोष्ट, कुठलासा सण जवळ आला होता. यांना एकटं गाठून मी म्हटलं,
3: अहो
4: काय ग,
3: मला थोडे पैसे हवे होते.
4: कशाला?
3: कशाला म्हणजे काय? आईचा निरोप आलाय. तुम्ही नसताना मला अंतू मामा माहेरी बोलवायला आला म्हणजे. तुम्ही निघालात परगावी, माझ्याकडे पैसे नकोत.
4: अगं मग मामांकडून मागून घे ना.
3: त्यांनी दिले तर घेईन, पण आपणहून मागायला मला नाही जमणार. त्यापेक्षा तुम्हीच देऊन ठेवा ना थोडे.
4: किती हवेत?
3: 2 रुपये द्या.
4: हे घे.
2: हे पुण्याला निघून गेले. अंतू मामा बोलवायला आला. मी जायला निघाले तेव्हा
1: इंदे.
3: काय मामा?
1: हे घे पैसे.
3: बर,
1: असू देत तुझ्या पाशी.
2: म्हणत मामांनी मला तब्बल 10 रुपये दिले.
5: इंदे, निघताना अंगावर तोडे आणि तो मोठा हार असू दे हो.
3: सासूबाई, मी तर पाटल्याही काढून ठेवायचं म्हणते.
5: नको, सगळे दागिने असू दे अंगावर. नवी नवरी म्हणून 4 माणसं बघतील ना, लंकेची पार्वती नको दिसायला.
3: अहो पण सासूबाई, मामा तर.
2: माझं काहीही न ऐकता आईनी मला सगळे दागिने सोबत घ्यायला लावले. मालाडला गेल्यावर भावंडांनी आनंदाने स्वागत केलं.

0: हिंदे? अगं हिंदे आलीस, माझी बायको ती. आणि हे गो काय, एवढी दागिन्यांनी मढून का आलीस? नसता जीवाला घोर. अगो यातला एक जरी न घालवला तरी भरून द्यायची कुवत आहे का माझी? बरं बरं, ये आज चल हो, आधी दमली असेल माझी बाय ती.
1: मालाडमध्ये माहेरी मोकळेपणाने राहत असताना यांची मात्र आठवण यायची.

शिवाय त्यांनी दिलेले 2 रुपये खाऊच्या खोलीतल्या फडताळात ठेवल्याचंही कळवायचं होतं. म्हणून मग पत्र लिहिलं.

0: माहेरपण उरकून लवकरच करमवण्यात परतले. त्यानंतर एकदा घर आवरायला घेतलं. आमच्या गावात वाळवीचा अतिशय उपद्रव आहे, त्यामुळे घरातल्या अगदी बारीक सारीक वस्तूही उलट्या पालट्या करून बघाव्या लागतात, नाहीतर अगदी माती होऊन जाते. आवरता आवरता एका कपाटात एक पत्र लपवून ठेवलेलं दिसलं. पाहिलं तर मजकूर ओळखीचा आणि हस्ताक्षर मात्र वेगळं. पत्र वाचता वाचता मी चकितच झाले. ते मी यांना मालाडहून लिहिलेलं पत्र होतं. हस्ताक्षर मात्र दुसऱ्याचं. संतापानावर होऊन मी ते यांच्या हातात ठेवलं. सगळा खुलासा झाला. हस्ताक्षर ठकुताईंचं होतं. यांनी ठकुताईंना चांगलंच खडसावलं. थोडीशी बाचाबाचीच झाली. ही हकीकत आईंच्या कानावर गेली. त्यांची यावरची प्रतिक्रिया पाहून मला धक्काच बसला. नवरा बायकोंमधला खाजगी पत्रव्यवहार चोरून वाचणं किंवा त्याची चोरून प्रत काढून ठेवणं याबद्दल त्यांनी ठकुताईंची कान उघाडणी तर केलीच नाही, उलट
1: काय गो हे तुझं वागणं? सासूर वाशिणीला शोभत नाही हो हे. एवढीशी साधी आणि क्षुल्लक गोष्ट लगोलग नवऱ्याच्या कानात ओतलीस, मनाचा क्षुद्रपणा तरी तो किती.
0: पुढेही एक दोन प्रसंगी ठकुताईंना आमच्या खोलीला रात्रीच्या वेळी कान लावून आतलं संभाषण चोरून ऐकायची सवय असल्याचं लक्षात आलं. त्याही बाबतीत आईंनी ठकुताईंना समजावायच्या ऐवजी पाठीशीच घातलं.

0: यांचा एक लांबचा अत्तेभाऊ होता, तरुण आणि गप्पिष्ट. घरी आला की प्रत्येकाशी अगदी आवर्जून गप्पा मारायचा. तसाच मी आत कुठं कामात असले तर वहिनी कुठं आहेत म्हणत आत येऊन चार गोष्टी बोलून सांगून जायचा. एकदा असाच तो आला. बहिणीचं लग्न ठरल्यामुळे स्वारी खुशीत होती. लग्न आणि लग्नाची तयारी याविषयी किती बोलू आणि किती नको असं झालं होतं त्याला. प्रत्येकाशी तेच सांगत माझ्यापाशी आला. मी आणखी दोन चार प्रश्न विचारले, त्याचे उत्तर देऊन तो आला तसाच निघून गेला. संध्याकाळी हे घरी आल्यावर गप्पा मारताना तो येऊन गेल्याचा विषय निघाला. बहिणीच्या लग्नाविषयी तो काय सांगत होता याविषयी सगळे काही ना काही सांगत होते. मीही त्यानं मला सांगितलेल्या दोन तीन गोष्टींचा तपशील सांगितला. लगेच आई म्हणाल्या,
1: हो का, बरीच माहिती सांगितली आहे गो तुला त्यानं.
0: मला आईंचं बोलणं अगदी जिव्हारी लागलं. रात्री एकांतात मी त्रागा करत यांना म्हटलं,
2: असं का बोलल्या मला आई, या नेहमी असंच करतात. परवा मी गुळाचा खडा तोंडात टाकला तर मला चोरून खाते म्हणाल्या.
3: अगं पण
2: तुम्हीच सांगा, मी तुमच्या त्या आत्ते भावाशी आगाऊपणे वागले असं तुम्हाला वाटतंय का? तसं असेल तर मला स्पष्ट सांगा, म्हणजे यापुढे मी कसं वागायचं ते ठरवता येईल मला. घरी आलेला माणूस आस्थेनं काही सांगतंय तर आपण लक्ष देऊन ऐकायला नको.
3: पण मी तसं म्हणालो का?
2: पण त्या तसं का म्हणाल्या?
3: पण मी म्हणालो का?

या आणि अशा अनेक प्रसंगातून एक गोष्ट माझ्या लक्षात आली. मुलींच्या शिक्षणाला पराकोटीचं महत्व देणाऱ्या या घरात मुलींसाठी वेगळे कायदे आहेत आणि सुनेसाठी वेगळे कायदे आहेत. किती केलं तरी इथं नंडा, सासू, भाऊजय, सून या नात्यांना खरं महत्व आहे. त्यामुळे माणूस म्हणून माझ्याकडे कुणीच पाहत नाहीये. नात्याचा पडदा सारखा समोर येतोय. 12 मुलांची

ताई म्हणजे महामाताच ती, पण तिच्या पदरात माझ्यासारखी एखादी मुलगी होऊन काही सामावू शकली नाही.

0: एकदा घरात असंच काहीतरी घडलं होतं. माझं सगळंच बिनसलं होतं. ठकुताईंनी रात्री दाराशी कान देऊन काहीतरी ऐकलं होतं. संदर्भाशिवायच आईंना सांगितलं होतं. मग आईंची तणतण सुरू झाली. त्यात भर घालायला घरात कुणी ना कुणी वंसबाई असणार हेही मला आता ठाऊक झालं होतं. मी तरी माझा राग कुठे काढणार यांच्यावरच. त्या दिवशी मी त्राग्याने म्हटलं, काही बोलू नका तुम्ही, कुठे येऊन पडले मी.
1: माझं नीट ऐकून तरी घेशील का?
0: तुम्ही काय सांगणार ते ठाऊक आहे मला. प्रत्येक बाबतीत मीच माघार घ्यायची ना. तुमच्या आई आणि तुमच्या ताया कधीच चुकणार नाहीत.
1: अगं असं मी कुठे म्हटलंय? तू तर माझं काही ऐकूनच घ्यायला तयार नाहीयेस.
0: काही सांगू नका, मला ठाऊक आहे. मी हो म्हणाले म्हणून तुम्हाला फारशा मुलीच सांगून आल्या नव्हत्या. बोलले आणि नंतर तेवढीच घाबरले. मी बोलले त्या तथ्य होतं, खोती आणि भरपूर जमीन जुमला असला तरी दुर्गम गाव आणि केतकर भगिनींची ख्याती यामुळे यांना खरोखरच फारशा मुली सांगून आल्या नव्हत्या. पारंपरिक घरातली माणसं या घरच्या आधुनिकतेला बिचकायची आणि आधुनिक माणसं या गावाला. यांनी तिकडे फारसं लक्ष न देता सांगितलं,
1: मला सगळं समजतंय, मीही सगळ्यांना पाहत आलोय. तरीही ती माझी आई आहे आणि या माझ्या बहिणी. तुझ्याच हिताच्या दृष्टीनं मी तुला सांगून ठेवतो ते ऐक. तू त्यांच्या बरोबर वादात उतरू नयेस हेच उत्तम.
0: बघा मी म्हटलं ना.
1: आणि तरीही तुला त्यांच्यापैकी कुणाशी वाद घालायचाच असेल किंवा भांडायचंच असेल तर तुला अखेरपर्यंत पुरून उरता आलं पाहिजे. तेवढी तयारी असेल तरच भांडणात उतरायचं. मी मध्ये पडणार नाही.
0: अहो पण
1: आणि आईचं म्हणशील ना तर तू तिकडे दुर्लक्षच करणं चांगलं. अगं आपल्या लग्नात तिची हाऊस माऊस झालेली नाहीये ना, म्हणून ती तुझ्याशी तशी वागतेय. दुर्लक्ष करायला नाही जमलं तर तुलाच त्रास होईल. समजलं का? जा, परवा पोहे तळून चिवडा केलायस ना, तो घेऊन ये बरं.
0: आले. यांचं अखेरचं ऐकून मला धक्काच बसला. पण त्यात तथ्य असल्याचाही लगोलग अनुभव आला. कारण पाठोपाठ माझ्या धाकट्या दिराचं वसंत म्हणजे आप्पांचं लग्न ठरलं. मुलगी देवासची होती. बोलणी करताना एक नणंद पाहुण्यांना सांगत होती,
2: आमचं आणखी काहीही म्हणणं नाही. थोरल्या भावाच्या लग्नात आमच्या आईची काहीही हाऊसमौज झाली नाही. या लग्नात होईल असं पहा म्हणजे झालं.
0: म्हणजे या मंडळींचे सुधारले पण अंतुम आम्हाला वाटलं होतं तेवढं पक्क नव्हतं. तर तो वरवरचा मुलामाच होता.

एकीकडे हे चाललं होतं आणि दुसरीकडे आमचा संसार बहरत होता. थोरल्या प्रभाकरच्या वेळी मी बाळणपणासाठी मालाडला गेले. आईने तिच्या परीनं नेटकं बाळणपण केलं. चतुरेच्या वेळचं बाळणपण करंबवण्यातच करायचं ठरलं. आईंची सगळी बाळणपणं इथल्याच परिसरात झाली होती. दिवस भरत आले की सुईणीचं काम जाणणाऱ्या अनुभवी मोलकरणीला कायमची दारात ठेवायची. कळा सुरू झाल्या की तिला हाक मारायची. मग पुढचं सगळं ती बघून घ्यायची. चतुरेच्या वेळचं बाळणपण या पद्धतीने झालं. शोभाच्याही वेळी बाळणपण असंच झालं. पण बाळंत झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच मी बाळंतिणीच्या खोलीत डोळे मिटून पडले होते. छोट्या चतुरेला बाळ बघायची उत्सुकता होती. खिडकीचे गज

0: धरून खोलीत डोकावर तिने हाक मारली हळूच.
1: आई ए ऐक.
0: चतुरा काय करतेस ग? ये ना इकडे ये.
1: आई बाय कुठे आहे ग?
0: हे बघ इथे.
1: मी बघू हात लो.
0: ये ना. घराला वळसा घालून नाणी घराकडून यायला तिला वेळ लागणार होता म्हणून मी डोळे मिटले. तोच विहिरीत काहीतरी पडल्याचा धपकन आवाज आला आणि माग शेतात काम करणाऱ्या कुळवाडणीचा आवाज आला. हे ऐकताच माझा जीव धसकला. ते काही क्षण कसे गेले ते माझं मलाच ठाऊक. पाठोपाठ चतुरा आपल्या चालीनं रमत गमत खोलीत आली.
1: आई
0: तिला समोर बघताच माझ्या जीवात अगदी जीव आला.

त्यावेळी बसलेल्या धक्क्याचा परिणाम मला पुढे 1.5-2 वर्ष भोवला. त्यातच शकाच्या वेळी दिवस राहिले. ते बाळणपण मात्र शहरात करायचं ठरलं. म्हणून शकुंतलेचा जन्म ग्वाल्हेरचा, डॉक्टर आत्याकडे.

यांनी आणि मामांनी आधीपासूनच काळाची पावलं ओळखली होती. मध्यम आणि निकृष्ट जमीन, सामान्य माणसांचं दारिद्र्य आणि त्यात त्यांचा आळशीपणा, यात तसं नवं काहीच नव्हतं. त्यात जमिनीविषयीचे कायदे आमच्यासारख्यांच्या दृष्टीनं प्रतिकूल होत चालले होते. त्यातून एक एक खटले उभे राहायला लागले होते. खटल्याची पार्श्वभूमी आणि कायद्याचा अभ्यास या जोरावर हे स्वतःच आपली बाजू मांडत. त्यासाठी मामांशी त्यांची सतत चर्चा चालायची. खटल्याच्या कामासाठी अनेकदा त्यांना चिपळूणला मुक्काम करावा लागे, तरीही इकडंही त्यांची बारीक नजर होती.

0: अजून कसे आले नाहीत हे? आज येतो म्हणून सांगून गेले होते. अगं बाई, आलेच वाटत. अहो अहो अहो, कुठे निघालात धावत?
1: अगं, कुणीतरी गवत कापून पेंड्या बांधतोय. त्या मालदोलीच्या डोंगरावर कुणीतरी गवत चोरतायत, त्याला पकडतो आधी. मी जातो.
0: गेले पुन्हा. चिपळूणहून चालत आले हे. या माणसाला काही दमणूक वगैरे आहे की नाही?

0: एक दिवस दुपारी बाहेरच्या परसव्यात काहीतरी खसखस ऐकू आली. हे उठून बाहेर जायला निघाले. अहो काय झालं, कुठे निघालात?
1: कोणीतरी आहे, बघून येतो. गेले काही दिवस कोणीतरी चारा चोरून नेत आहे.
0: अहो चाराच ना, जाऊ दे ना.
1: अगं प्रश्न चाऱ्याचा नाहीये, चोर सोकावतोय.
0: दिसलं का कोण होतं ते? आणि हे काय, हा चपलांचा जोड कसला?
1: एका झाडाखाली सापडल्या, कोणाच्या तरी होत्या. काय रे, कोण तू?
2: मीच चोरला तुमचा चारा, करायची ती शिक्षा करा, पण माझं नाव सांगू नका. माझ्या चपला
1: पुन्हा नाही करायचं?
2: नाही,
1: आता मी सोडून देतोय.
2: हो,
1: पण पुन्हा चोरी करताना सापडलास तर सोडणार नाही.
2: माझ्या चपला, चपला
1: हे घे. या पोराला मानापमानाची चाळ दिसते, विश्वास ठेवायला लायक दिसतोय हा मुलगा.
0: पुढच्या आयुष्यात

माझ्या दोन्ही दिरांची लग्न झाली. नंडा आपापल्या परीनं शिकून मार्गी लागल्या. धाकटे आप्पाही मुंबईच्या नोकरीत स्थिरावले. येणाऱ्या उत्पन्नातले 4 पैसे शिल्लक पडू लागले आणि मामांच्या मनात उज्जैनीला घर बांधायचे विचार घोळू लागले. उज्जैनीला 3 एकर जमीन विकून अर्ध्या एकरात स्वतः राहून भाड्यानं देता येईल असं घर बांधायचं ठरलं. त्यानंतर आप्पांनी मुंबईची नोकरी सोडून उज्जैनीला जाऊन राहायचं ठरलं. देशाला स्वातंत्र्य मिळायच्या सुमाराला घर बांधूनही झालं आणि माझे धाकटे दीर आपल्या कुटुंबासह तिथं राहायला गेले. त्यावेळी माझा थोरला प्रभाकर 7 वर्षांचा होता. त्याला त्याच्या काकांकडे शिक्षणासाठी पाठवलं. पाठोपाठ चतुरा आणि शोभालाही पाठवलं. मुलांवर लक्ष ठेवायला काका काकू होते. नव्यानं बांधलेल्या घराचं भाडं येत असल्यामुळे आर्थिकही प्रश्न नव्हता.

0: देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वतंत्र भारतातलं वातावरण बदलत चाललं होतं. अनेक मूलगामी बदल होत होते. तसाच बदल शेतीविषयक कायद्यांमध्येही झाला होता. शेती हा जीवनाचाच एक भाग असलेल्या मामांना आणि यांना आधीपासूनच त्याची चाहूल लागली होती. पाठोपाठ गांधीजींची हत्या झाली. साऱ्या देशाचं वातावरण प्रक्षुब्ध झालं. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाळपोळ झाली. या घटनेचे आमच्या परिसरात तीव्र पडसाद उमटले नाहीत, पण बदललेल्या कायद्यांमुळे वातावरण बदलत चालल्याचा अनुभव मात्र अधिक तीव्रपणे येऊ लागला. ब्रिटिशांच्या काळात कुळांना फक्त एका वर्षासाठी मक्ते चिठ्ठी दिली जात असे. जमीन मालक कुळाला फक्त एका वर्षासाठी विशिष्ट खंडाच्या बोलीवर जमीन कसायला देत असे. काही कारणानं त्या वर्षी कुळ खंड देऊ शकला नाही तर पुढच्या वर्षी जमीन मालक त्याच्याकडून जमीन काढून घेऊन दुसऱ्या कुळाला देऊ शकत असे. साहजिकच कुळ हतबल होऊन पुढील वर्षभर बेकार राहत असे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कुळाच्या हिताचा विचार प्रामुख्यानं समोर आला आणि त्यांच्या हिताचं रक्षण करणारा संरक्षित कुळ कायदा अस्तित्वात आला. त्याद्वारे त्यावेळी जी कुळं होती त्यांना कायम करण्यात आलं. त्यामुळे एखाद्या वर्षी खंड भरायला जमलं नाही म्हणून त्यांच्यावर लगोलग बेकार व्हायची पाळी येईनाशी झाली. हा कायदा बनवताना सरकारनं जमीन मालकांच्याही बाजूनं काही बाबी ठेवल्या होत्या. सतत 3 वर्ष कुळानं खंड भरला नाही तर जमीन मालक कायद्यानं आपल्या जमिनीचा ताबा घेऊ शकत होता. हा केवळ भातशेतीवर लागू पडणारा कायदा होता. शिवाय खोत निस्बत प्रकरणही असे. एखादं कुळ निपुत्रिक मरण पावलं की जमीन मूळ मालकाची होत होती. खाडीलगतच्या खाजणातल्या जमिनीबाबतचे कायदे आणखीन वेगळे होते. यांनी आणि मामांनी कायद्यांचा कसून अभ्यास केला. कायद्याचा आधार घेऊन हे कुळांविरुद्धचे खटले चालवत होते, जिंकत होते. कुळवाड्यांची परिस्थिती मात्र बिकट होत चालली होती. त्यांना कुणी संरक्षित कुळ कायदा म्हणजे काय हे नीट समजावूनच सांगत नव्हतं. उलट आता तुम्ही जमिनीचे मालक झालात असं सांगून त्यांना चिथवण्यात येत होतं. त्यात काही पोटार्थी कायदेतज्ञही होते. बापलेकांचं यश न पाहणारे अगदी जवळचे नातेवाईकही होते. खटल्याचा निकाल केतकरांच्या बाजूने लागला की ही मंडळी म्हणत,
1: अरे हे बापलेक तुमच्या मालकीच्या जमिनी तुमच्याकडून हिरावून घेऊन तुम्हाला देशोधडीला लावतायत.
2: अरे तुम्ही स्वतः जमिनीचे मालक आहात, तुम्ही कसला खंड भरताय केतकराकडे.

केतकर वहिनी या मालिकेचा तिसरा भाग आज आपण ऐकलात. यातील भूमिका आणि कलावंत मालती, मानसी मागीकर आणि स्वामिनी पंडित, माधव, प्रसन्न केतकर, मालतीची आई कांचन पंडित, मालतीची सासू आशालता घोडे, मामा डॉक्टर विश्वास मेहेंदळे, याशिवाय प्राजक्ता देशमुख, अनुपमा राजोपाध्ये, श्रीपादराज अमले, बाळाजी देशपांडे, धनंजय गोळे. मूळ कादंबरी आणि आकाशवाणी रूपांतर उमा कुलकर्णी. पार्श्वसंगीत सचिन इंगळे. सादरकर्त्या होत्या गौरी लागू. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आत्ताच आपण केतकर वहिनी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं. या अभिवाचनाचा आज तिसरा भाग आम्ही प्रसारित केला. मूळ कादंबरी लेखन आणि आकाशवाणी रूपांतरण उमा कुलकर्णी यांचं, सादरकर्त्या गौरी लागू.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः.

0: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत ऋचा थत्ते हिच्या स्वरचित कविता.
1: मैत्रिणींनो नमस्कार, मी ऋचा थत्ते आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रावण महिना आहे, यातला प्रत्येक सण हा बहुतेक करून महिलांना प्राधान्य देणारा आहे आणि श्रावण महिना म्हणलं की कविता ऐकायला तर अजून छान वाटतं. तर म्हणलं असाच काहीतरी विषय निवडावा की आपल्या मैत्रिणींना ऐकायला खूप मजा येईल. आणि मग अचानक सुचलं की आपल्या ज्या कवयित्री आहेत त्यांच्यावरती मला सुचलेल्या कविता या आपण घेऊ शकतो. आणि योगायोगानं या सुचत गेल्या आणि त्यामुळे त्याचा विशेष असा आनंद आहे. आता मराठी कवयित्रींची वाटचाल असं म्हटलं की खरं तर महदंबेपासून सुरू होते, पण वारकरी परंपरेकडे पाहिलं की आद्य कवयित्री आहेत त्या मुक्ताबाई, संत मुक्ताबाई. आत्मज्ञानाचा पहिला हुंकार असं त्यांच्या कवितेबद्दल म्हटलं जातं. आणि आताची जी कविता आहे ती मुक्ताबाईंवरची अशी नाही म्हणता येणार, मुक्ताबाईंचा जो ताटीचा प्रसंग आपल्याला माहिती आहे त्या प्रसंगावरची कविता आहे आणि हा प्रसंग आपल्या सगळ्यांच्या मनात घर करून आहे. तर ऐकूया. लडी वाळ मुक्ताबाई जरी बहीण धाकली वेळ ओळखून होई माऊलींची ती माऊली. आपण ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतोच, पण तो प्रसंगच असा होता की त्यांच्याही मनात कुठेतरी अंधार निर्माण झाला होता आणि त्यावेळेला आधार देणारी होती ती मुक्ताबाई. ज्ञानियाच्या मुखावरी जसे फिकटले तेज, पाहताच प्रकटले तिच्या वाणीतून योज. काळावर कोरलेला असा अजोड प्रसंग, विश्वासाठी गायली ती 12 ताटीचे अभंग. आता विश्वासाठी का, कारण आपण म्हणतोच की माऊलींनी पसायदान हे विश्वासाठी मागितलेलं आणि विश्वाला तारणं हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय होतं आणि त्यामुळे त्याची जाणीव करून देणारे हे अभंग असल्यामुळे विश्वासाठी गायली ती 12 ताटीचे अभंग. फक्त आपल्या भावाची समजूत काढायची असा भाग नव्हता, तर भावानी रुसलेलं राहून का चालणार नाही, तर विश्वासाठी. संजीवनी लाभताच ज्ञानदेवे रचिला पाया धन्यतेला कारणती आदिशक्ती मूळ माया. तर मैत्रिणींनो, मुक्ताबाईंनंतर अर्थातच नाव समोर येतं ते जनाबाई. जशी मुक्ताई ही ज्ञानदेवांची बहीण किंवा निवृत्ती सोपान यांची बहीण, तशी जनाई ही नामयाची दासी म्हणून ओळखली जाते. कारण नामदेवांच्या घरी काबाड कष्ट करायला त्या आल्या, पण त्याचा त्यांना जराही त्रास मनाला तरी झाला नाही. कारण असं की त्या निमित्ताने त्या विठ्ठलाशी जोडल्या गेल्या. त्यांच्यावरची कविता सुचली ती अशी. माझं जातं फिरत ग विठ्ठला तुझ्या हातानं,

मंडळी जातं म्हटल्यानंतर जशी आपल्याला जनाबाईंची आठवण येते तशीच बहिणाबाईंची सुद्धा येते. आणि त्या जात्याला जातं नाही बरं का, घरोट म्हणतात. का? कारण त्याच्यामध्ये आपल्या घराची घरघर आहे असं त्याचं म्हणणं आहे. आणि ज्याच्यातून येतं पीठ त्याले जातं म्हणूनही असंही त्या सांगतात. तर त्यांच्यावरची ही कविता

आता बहिणाबाई या निसर्गकन्या म्हणून ओळखल्या जातात आणि आसोद हे त्यांचं माहेर, सोपानदेव चौधरी हे त्यांचे सुपुत्र.

बहिणाबाईंबद्दल मैत्रिणींनो इंदिरा संत असं म्हणून गेल्या की जसे त्यांच्या घरी सोपानदेव जन्माला आले आणि सोपानदेवांमुळे त्यांची गाणी आपल्या घराघरात मनामनात पोचली बहिणाईची गाणी, तर असे सोपानदेव घराघरात जन्मले असते तर जात्यावरच्या ओव्या नक्की कोणी रचल्यात हे आपल्याला कळलं असतं. कारण त्या काळी घराघरामध्ये जात्यावरती दळलं जायचं आणि जात्यावर बसलं की ओवी सुचते असं म्हणतात. तर विरंगुळा म्हणून किंवा कष्ट हलके होण्यासाठी, मन मोकळं होण्यासाठी या ओव्या उमटायच्या त्या बायकांच्या मनातून विचार करत असताना, अभ्यास करत असताना मला सुचलेली ही कविता. बाई मालन मालन जात्यावरी गदळते.

पोहोचते. आता मी इंदिराबाईंचा उल्लेख केला होता. इंदिराबाईंनी या ओव्यांचा खूप अभ्यास करून मालनगाथाचे दोन खंड आकाराला आणलेत. तर त्यांनी एक अशी आठवण लिहिली आहे बरं का, की त्या एका आजीबाईंना भेटल्या होत्या आणि त्यांच्याकडनं आठवणाऱ्या ओव्या त्यांनी लिहून काढल्या आणि मग म्हणल्या की आता तुम्ही तयार करून सांगा. तर त्या म्हणाल्या की अशी येत नाही, जात्यावर बसल्यावर येते या, त्यामुळे जात्यावर बसल्यावरच ओवी येते, ती सुचते. काम कठीण कठीण रोज जात उढायाच.

याचं आता सुद्धा बघा, आपण भाजी निवडताना वगैरे काहीतरी पॉडकास्ट वगैरे ऐकत बसतो नाही का, पण जात्यावर दळता दळता त्या काय करणार होत्या, तर त्या स्वतःच ओव्या गायच्या. त्याच्या गीतकारही त्याच, संगीतकारही त्याच, आणि गायिका सुद्धा त्याच. पुढे ऐका, शब्द शब्द ती सहज ओवी मध्ये ग ओवते, शब्द नव्हे तनुसते अनुभव अमृतते.

0: साथ, त्या दगडाजवळ त्या मन मोकळं करायच्या. तर अशा या मालानी मैत्रिणीत नो बघता बघता आपण शेवटाकडे आलोय आणि मुक्ताबाईंपासून आपण सुरुवात केली. मुक्ताबाई ते आता शांताबाई. तर ही कवयित्रींची वाटचाल कवितांमधून कशी उमटली माझ्या, कधी कधी मलाच आश्चर्य वाटतं. पण या प्रत्येक कवयित्रीबद्दल वाचन करताना, अभ्यास करताना, त्याबद्दल कधी सादरीकरण करताना मला या कविता सुचत गेल्या आणि वेगवेगळ्या वेळेला सुचत गेल्या. आणि कविता कुठल्या सादर कराव्यात श्रावणानिमित्त असा जेव्हा विचार केला तेव्हा मला पटकन हा विषय सुचला आणि खूप आनंद वाटला आपल्याशी संवाद साधून. आणि आता आपण शेवटाकडे येतोय या कवितांच्या आणि शांताबाईंना मानवंदना देऊया. इंदिराबाईंचा मी उल्लेख केला तशीच शांताबाईंना सुद्धा ओव्यांची खूप आवड होती. सरोजिनी बाबर यांच्याबरोबर त्यांनी ओव्यांबद्दलचा एक कार्यक्रम दूरदर्शनवर सादर केला होता, तो आजही उपलब्ध आहे. तर त्यानिमित्ताने शांताबाईंची याही संदर्भात आठवण झाली. आणि शब्द हा त्यांच्या साहित्याचा आत्मा होता, म्हणजे कविता, गीत, अनुवाद असे कितीतरी साहित्य प्रकार हे त्यांनी हाताळले आहेत. ललित लेख तर फारच सुंदर आहेत त्यांचे. तर त्यांच्याविषयी असं म्हणावंसं वाटतं, अमर विदुषी अजोडती कीर्ती, अमर विदुषी अजोडती कीर्ती, सात्विक अशी मूर्ती शांताबाई. ललित लेखन अनुवाद घडे, जीव मग जडे रसिकांचा, ऐशी रसवती कविता प्रकटे, गीतही उमटे मनावरी, बालविश्वतेही काव्य गीतातून, सान मनातून साकारले, स्मरते अजूनी ओघवती वाणी. त्यांची वाणीही तेवढीच गोड होती. स्मरते अजूनी ओघवती वाणी, जिव्हे सरस्वती विराजली. तर मैत्रिणींनो, या सगळ्या कवयित्रींना आपण मानवंदना देऊया आणि सरस्वती मातेच्या चरणी हीच प्रार्थना करूया की कवयित्रींची ही वाटचाल, तिचा वरदहस्त, सरस्वतीचा वरदहस्त आजच्या काळातील कवयित्रींवरही राहो आणि ही वाटचाल अखंड चालू राहो. तर याच प्रार्थनेसह मी आपला निरोप घेते. धन्यवाद.
1: आताच आपण रुचा थत्ते हिच्या स्वरचित कविता ऐकल्या. तिने त्या कविता कशा सुचल्या, कशा घडत गेल्या याबद्दलही आपल्याशी बातचीत केली.

मैत्रिणींनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला फोन करून, पत्र पाठवून अथवा मेसेज करून तुम्ही जरूर कळवा, किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर लगेच मेल करा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

श्रोतेहो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. आज या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला आपण ऐकलं तर स्त्री आरोग्याची बाबांनी तज्ज्ञ सहभाग होता डॉक्टर वैजयंती पटवर्धन यांचा. त्यानंतर आपण ऐकलात केतकर वहिनी कादंबरी अभिवाचनाचा भाग तिसरा. मूळ कादंबरी आणि आकाशवाणी रुपांतरण उमा कुलकर्णी यांचं होतं. सादरकर्त्या होत्या गौरी लागू. आणि त्यानंतर म्हणजे आता शेवटी आपण ऐकलं रुचतत्ते हिच्या स्वरचित कवितांचं सादरीकरण. कार्यक्रमाचं सूत्रसंचलन होतं प्राची परांजपे यांचं. आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. याबरोबरच वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोतेहो, आपण जोडले गेले आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. वेळ लक्षात घ्या, दुपारचे 12:59 झाली आहेत.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी, जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या.

0: अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
3: श्रोतेहो, आपण ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM। वेळ लक्षात घ्या, दुपारचे ठीक 1:30 झालेले आहेत। आता प्रसारित करणार आहोत नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह। द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह। श्रोतेहो, द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत मिका सिंग, श्रेया घोषाल आणि हिमेश रेशमिया यांच्या स्वरामध्ये, शब्बीर अहमद यांचं हे गीत ओ माय गॉड या चित्रपटातून।

श्रोतेहो द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत इर्शाद कामिल यांचं, अमित त्रिवेदी यांचं संगीत आणि स्वर आहे, अभय जोधपूरकर आणि मधुबंती बागची यांचा. चित्रपट तेरा क्या होगा लवली ऐकूयात.

0: प्रेक्षकांनो खबरदार, जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा.
1: RBI सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी साडेंची महाराणी, लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये. स्वामिनी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
6: द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात आता यानंतर तुम आओगे या चित्रपटासाठी सोहम नाईक आणि रित्रिषा शर्मा यांच्या स्वरामध्ये कुणाल वर्मा यांचं गीत, अनुराग सैकिया यांचं संगीत.

ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटासाठी विशाल दादलानी आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरामध्ये अमिताभ भट्टाचार्य यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं अजय अतुल यांचं. श्रोते हो द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम सुरू आहे. पुणे विविध भारती 101 FM वरून.

कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात धडक 2 या चित्रपटातलं रश्मी विराग यांचं हे गीत, जावेद मोहसिन यांचं संगीत आणि स्वर आहे, श्रेया घोषाल आणि जुबिन नौटियाल यांचा.

0: सोनू की टिट्टू की स्वीटी या चित्रपटातलं अरिजित सिंग, प्रकृती कक्कर आणि अमाल मलिक यांच्या स्वरातलं हे गीत कुमार यांचं होतं. संगीत होतं अमाल मलिक यांचं. श्रोते हो द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम सुरू आहे पुणे विविध भारती 101 FM वरून.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,000,000+ अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
4: रोज सकाळी 11 ते 12

0: या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती, प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून, परंपरा तीच रूप नवे.
1: द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात इर्शाद कमिल यांची गीतरचना. एम एम करीम यांनी संगीतबद्ध केली आहे. स्वर आहे चित्रा यांचा आणि चित्रपट स्पेशल 26.

हमशक्ल या चित्रपटातलं हे ऍश किंग आणि नीती मोहन यांच्या स्वरातलं समीर अंजान यांचं गीत होतं. हिमेश रेशमिया यांचं संगीत होतं. द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम सुरू आहे पुणे विविध भारती 101 FM वरून. आता ऐकूयात मा या चित्रपटातलं श्रेया घोषाल आणि जुबिन नोटियाल यांच्या स्वरामध्ये मनोज मुंतशीर यांची ही गीतरचना रॉकी शिव यांनी संगीतबद्ध केली आहे.

वायू यांचं हे गीत सचिन आणि जिगर यांनी संगीतबद्ध केलं होतं. आस्था गिल, सचिन संघवी, जिगर सावरिया आणि दिव्या कुमार यांच्या स्वरातलं हे गीत होतं स्त्री या चित्रपटातलं. श्रोतेहो, ऐकूयात कार्यक्रमातलं यानंतरचं गीत. कार्यक्रमातलं हे गीत राप्ता या चित्रपटातून अरिजित सिंग, नेहा कक्कर आणि मीट ब्रदर्स यांच्या स्वरात. कुमार यांची ही रचना, संगीतबद्ध केली सौरभ दीन आणि सौरव रॉय यांनी.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा आपला द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आला.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
0: श्रोतेहो, आपण जोडले गेला आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तसंच आमचे कार्यक्रम आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकता जगभरात सर्वत्र. दुपारचे 2:30

आनंद होत आहेत. प्रसारण सभे तथा यानंतर जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा आनंद घेऊयात. श्रोते हो, आज ज्येष्ठ संगीतकार सलील चौधरी यांची पुण्यतिथी आणि त्यानिमित्तानंच आजची ही हिंदी चित्रपट संगीतातली गीतं त्यांच्या संगीतावर आधारित. कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत माया या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं, अर्थातच सलील चौधरी यांनी.

0: मिळतात. पण मला मन मोकळं करायला एक माणूस तरी आहे का? तरुणाईच्या या वेगवान जगात अपेक्षांचं ओझ, नात्यांमधला ताण, अपयशाची भीती आणि नेहमीची तुलना, जोडीला सोशल मीडियामुळे वाढणारा न्यूनगंड, या सगळ्याचा आपल्या मनावर किती परिणाम होतोय. मानसिक संघर्ष, मुलांचं भावविश्व, पालकांची धावपळ, मध्यमवयीन व्यक्तींचा ताण आणि ज्येष्ठांचा एकटेपणा, प्रत्येक वयाला गरज आहे कोणीतरी आपलं ऐकून घेण्याची. म्हणूनच आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त मनातलं ओझ ओळखूया, संवादाची दारं उघडूया. डॉक्टर अमोल जावळे आपल्याशी संवाद साधायला येत आहेत. हॅलो डॉक्टर, कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025317005 किंवा 6. तेव्हा मनमोकळं बोलूया, नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात आनंद या चित्रपटातलं मुकेश यांनी गायलेलं गीत. योगेश यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली आहे सलील चौधरी यांनी.

श्रोतेहो, जुन्या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया तर लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये छोटी सी बात या चित्रपटातलं योगेश यांचं गीत, संगीत सलील चौधरी यांचं.

0: ज्येष्ठ संगीतकार सलील चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं आजच्या जुन्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं ऐकलीत. याबरोबरच आजचा आपला हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे 2:15 आहेत. यानंतर हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून.
1: नमस्कार. आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं विशाल शर्मा. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने कहा

आता ऐकूया टीव्ही सिने जगताचे लेखक, गीतकार आणि दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीची गाणी. आज भाग 8 आणि शेवटचा विशेष गीत गंगा. सादर करते संजय भुजबळ.

0: त्या संगीतावरच्या प्रेमामुळे आणि नाटकात एकत्र काम करत असल्यामुळे मोडकांची माझी मुडकांची खूप चांगली मैत्री झाली. दुर्दैवाने ते लवकर गेले. आमचा नरेंद्र भिडे पण आमचा खूप लवकर गेला, जी आमच्याबरोबर काम करणारी माणसं होती. परंतु मोडक नाटकाच्या संगीतात जेवढे रमले त्यापेक्षा थोडेसे कमीच ते चित्रपट संगीतात रमले
1: म्हणता येईल
0: असं आपण म्हणू शकतो. कारण त्यांनी जेवढं व्हॉल्युम त्यांचा जेवढं वर्क त्यांचं किंवा व्हॉल्युम ऑफ वर्क ज्याला म्हणतो आपण जेवढं नाटकाच्या बाबतीत आहे
1: बरोबर
0: तेवढं त्यांचं सिनेमाच्या बाबतीत नाही आहे. तर एरवी जो अत्यंत लोकसंगीतामध्ये किंवा भारतीय संगीतामध्ये सतत घडलेला असायचा त्यालाही अशा वेगळ्या प्रकारचं संगीत ऐकायला खूप आवडायचं. तर तो मला म्हणायचा अरे या मस्त आहे मला आवडलं आणि मी नेहमी त्याला काहीतरी असा वेगळंच काहीतरी ऐकवण्याचा प्रयत्न करायचो. मी अगदी गंमत सांगायची झाली तर आम्ही जेव्हा ईस्ट युरोपमध्ये जेव्हा गेलो होतो युगोस्लाव्हियामध्ये आम्ही फिरत होतो तेव्हा आम्ही तिथल्या दुकानांमध्ये तिथलं लोकसंगीत शोधत फिरत होतो. कारण म्हटलं की ना हे आपल्याला कधी ऐकायलाच मिळणार नाहीये
1: खरंच
0: तर आपण असं काहीतरी घेऊया. मग आम्ही तिकडनं अशा काहीतरी आपल्याला काहीच न कळणाऱ्या अशा कॅसेट्स आणल्या. पण नंतर आमच्या लक्षात आलं की एक याच्यामध्ये एक युनिव्हर्सॅलिटी आहे, याच्यामध्ये एक सार्वत्रिकता आहे संगीतामध्ये. कुठे गेलो तरी सुद्धा तुम्हाला कोमल स्वर आणखीन शुद्ध स्वर तीव्र स्वर मध्यम स्वर हे सगळं त्या त्या भावनाच तुमच्यापर्यंत आणून पोहोचवतं वगैरे वगैरे. तो भाग सोडून द्या. आनंद मोडक, चंद्रकांत काळे, माधुरी पुरंदरे यांनी शब्दवेद या संस्थेनं निर्माण केलेली अनेक गाणी असतील, मग त्याच्यामध्ये अमृतगाथा आहे, शेवंतीचं बन आहे, अशी त्यांनी निर्माण केलेली जी गीतं आहेत ती गीतं अप्रतिम असंच मी म्हणू शकतो.
2: माझी भवरी गाय, माझी भवरी गाय,

0: आणि सिनेमामध्ये त्यांना आम्हाला माहिती होतं की तो किती मोठा संगीतकार आहे
1: खरंच,
0: पण सिनेमा संगीतामध्ये त्याला जेवढं यश मिळायला पाहिजे तेवढं नाही मिळालं चित्रपट संगीतात. पण तरी सुद्धा त्यांनी जी काही मोजकी गाणी केली
1: बरोबर,
0: आणि विशेषतः सुधीर मोगे आणखीन आनंद मोडक हे कॉम्बिनेशन फार सुंदर व्हायचं.
1: नक्कीच.
0: अजून एक प्रयोग सांगतो तुम्हाला मी, तुम्हाला जर का मिळालं तर आनंद मोडकनी संगीत दिग्दर्शित केलेली पहिली रॉक सॉंग्स, चार रॉक सॉंग्स ही आकाशवाणीने प्रोड्यूस केली होती.
1: हो
0: हा, मग त्याच्यामध्ये रवींद्र साठे, नंदू बेंडे, लालन पळसुले आणखी माधुरी

0: सुंदर आहे. या चार जणांनी ती गाणी गायली होती. हे चार गायक, सुधीर मोघ्यांचे शब्द आणि आनंद मोडकरांनी दिलेल्या चाली.
1: आय विश हे सापडेल,
0: हे असेल, 100% मिळेल तुम्हाला. आणि ती जी गाणी होती, त्या गाण्यांचा कार्यक्रम जेव्हा झाला तेव्हा मोहन गोखल्यांनी एक अशी सूचना केली होती प्रेक्षकांना की आता आम्ही तुम्हाला जी गाणी ऐकवतोय ती गाणी ऐकताना कृपया तुमच्या टेलिव्हिजनचा किंवा रेडिओचा व्हॉल्युम हा फुल करा. कारण ही गाणी हळूहळू ऐकायची गाणी नाही, दणदणीत ऐकली पाहिजे. कारण रॉक रॉक रॉक म्युझिक होतं आणि ती अप्रतिम गाणी होती. आणि एक अत्यंत वेगळा प्रयोग त्यांनी तो केला होता.

0: तर आनंद मोडक नी माझ्याकरता पण संगीत केलं, पडगम पडगंबरे मी गायचो त्याचं पण म्युझिक त्यांनी केलं, परंतु ती नाटकातली गाणी आहेत. पण चित्रपटातली त्याची काही काही गाणी जी आहेत ती गाणी अजरामरच म्हणायला लागतील.
1: बरोबर.
0: म्हणजे एक झोका असेल किंवा असे नमी नसे नमी,
1: बरोबर,
0: हे गाणं असेल. मला वाटतं ते शांता शेळकेन लिहिलं.
1: होय होय.
0: परंतु एक झोका मला वाटतं सुधीर मोघ्यान लिहिलेलं आहे.
1: नक्कीच.
0: तुटे चुके काळजाचा ठोका एक झोका. म्हणजे स्मिता तळवलकर, बरं त्याच्यातली पहा कशी दैव दुर्विलास आहे की स्मिता तळवलकर नाहीत, संजय सुरकर नाहीत, आनंद मोडक नाहीत,
1: खरंच,
0: आणि मोगी नाहीत,
1: खरंच
0: सगळे गेले. पण या सगळ्यांची आठवण म्हणून आपण ते गाणं ऐकू.
1: हे गाणं ऐकू नक्की.

0: सरगप्पा खूप छान रंगत आहेत. सुरुवातीलाच आपण तारीख आणि वेळ पण सांगण्याचा प्रयत्न केला होता की आपण संध्याकाळी बोलत आहोत 10 जून 2024 पण ही संध्याकाळ उलटत आता रात्रीकडे जातीये, त्यामुळे कुठेतरी थांबणं आहे. म्हणून विनंती करेन की शेवटचं गाणं कुठलं निवडणार, कुठल्या गाण्यानं आपल्या बोलण्याचा समारोप करूया?
1: मला असं वाटतं की ओम नमोजी आद्याने आपण सुरुवात केली, लताबाईंच्याच आवाजातलं गाणं आपण शेवटी ऐकूया. याचं कारण त्या गाण्याला एक पावित्र्य आहे, त्या गाण्याने एक कुठल्याही गोष्टीचा समप करण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे. तर ते गगनसरण तेजोमुळे गाणं ऐकूया.
0: उंबरडाचं अनेक खरं गोष्टी याला जुळलेल्या आहेत. या गाण्याच्या निर्मितीपासून, संगीतापासून अनेक गोष्टी सर्वश्रुत आहेत. त्या सगळ्यांकडे न वळता मी या गाण्याचं आपलं आस्वादन ऐकण्यासाठी उत्सुक आहे.
1: काय आता परत गगनसरण तेजोमय काय किंवा उंबरठा काय, तर या सगळ्याच म्हणजे सामना असेल, उंबरठा असेल, सिंहासन असेल, जब्बर पटेल असतील, स्मिता पाटील असतील, या सगळ्याच ही सगळी मंडळी आणि हे सगळे सिनेमे आमच्या आसपास कायम होते. यात सगळ्यात मित्रच आहेत आमचे, म्हणजे जयत्री जयसुद्धा असेल, त्यामुळे आम्हाला या हे सिनेमे परके नाही वाटत.
0: बरोबर,
1: हे सिनेमे आम्हाला आपलेच वाटतात, आमच्या भोवतालातले वाटतात. त्यामुळे हे गाणं काय किंवा यातली अनेक गाणी जी आता आपण ऐकली, तर ती गाणी तुम्हाला तुमच्या बकेट लिस्टमधली गाणी आहेत असं म्हणेन मी. म्हणजे तुम्हाला जर का सांगितलं की बाबा तू आता उद्या मरणार आहेस, तर कुठलं गाणं ऐकायला आवडेल तुला मरायच्या आधी? म्हणजे तुला असं म्हणतो ना आपण एक फॅन्टसी म्हणून, तुला काय खायला आवडेल, तेरे आखरी ख्वाहिश क्या,
0: ख्वाहिश क्या,
1: तर फाशी बिशी द्यायच्या आधी म्हणतात तसं. तसं मला असं वाटतं की काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी नितांत सुंदर असतात, आणखीन ते आपल्या कायमच जवळ राहतात. त्यातलं हे गाणं या सगळ्या असोसिएशनमुळे असेल मला माहीत नाही. या विविध प्रकारच्या त्याच्याशी असलेल्या अनुबंध जे आहेत त्याच्यामुळे असेल, परंतु मला असं वाटतं की जी काही गाणी आयुष्यभर तुमच्या जवळ राहतात, तुमच्या मर्मबंधात राहतात कायमस्वरूपी, तसं गगनसजन गाणं आहे.
0: प्रश्न
1: तेव्हा आपण ते सांगता म्हणून ते गाणं लावलं.

0: सर कार्यक्रमात शेवटी थेट श्रोत्यांशी काय बोलणार आहात?
1: मराठीवर प्रेम करा, कवितेवर प्रेम करा, गाण्यांवरती प्रेम करा, तुम्ही करतच आहात, जास्ती करा. याचं कारण आज आपल्या भाषेला गुणग्राहकांची अत्यंत आवश्यकता आहे. याचं कारण घसरत चाललं आहे सगळं, असं माझं मत आहे. मी असं म्हणत नाही की जुनं असावं तसंच सगळं असावं, पण नवनवीन प्रयोग जे व्हायला पाहिजेत, भाषेमध्ये नवीन प्रयोग व्हायला पाहिजेत, आणखीन त्या प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पाहिजे. तर मला असं वाटतं की ते प्रयोग करण्याची जी एक धारिष्ट्य जे आहे, ते धारिष्ट्य होण्याकरता समोरनं प्रतिसाद पाहिजे. मला असं अनेक वेळा वाटतं, मी नाटक पण करतो, मी चित्रपट करतो, मालिका करतो, मला असं अनेकदा वाटतं की भरभरून प्रतिसाद मराठी प्रेक्षक देत नाहीत. आपली भाषा आपल्याला जिवंत ठेवली पाहिजे, तिचं संवर्धन केलं पाहिजे, ती श्रीमंत केली पाहिजे. ते करण्यासाठी जेवढं कलाकारांवरती एक ओझं आहे, तेवढंच ओझं वाहिलं पाहिजे रसिक प्रेक्षकांनी. ज्या अर्थी तुम्ही हा कार्यक्रम ऐकता, त्या अर्थी तुम्ही हे करत आहातच, परंतु तुमच्यासारखे आणखीन गुणी गुणग्राहक असे प्रेक्षक श्रोते जास्तीत जास्त तयार होत, तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा तुम्ही, या नव्या पिढीला सुद्धा तुम्ही ही सकस मराठी काय आहे, हे सूर काय आहेत, हे गीत काय आहे, हा तेवढा मोठा ठेवा आपल्याकडे आहे, याची तुम्ही ओळख करून द्या, आणि मग आपल्याला कुठल्याच गोष्टीची काळजी नाही. मला असं वाटतं की हे थोडंसं तुमच्या पारड्यामध्ये एक उत्तरदायित्व सोडून मी इथे थांबतो.
0: खूप खूप धन्यवाद सर. तर श्रोतहो, आपण ऐकत होता टीव्ही सिने जगताचे लेखक, गीतकार, दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांच्याशी गप्पांचा आठवा आणि शेवटचा भाग. मालिकेतील पुढच्या भागांसाठी ऐकत रहा विशेष गीत गंगा. सादर करते संजय भुजबळ. तुमच्यात सामील हो.

श्रोतेहो, विशेष गीत गंगा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला पुणे विविध भारती 101 FM वरून. आपण जोडले गेले आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती. हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता यानंतर दुपारी ठीक 3 वाजल्यापासून आमच्या राष्ट्रीय वाहिनीच्या कार्यक्रमांचं दर्जेदार प्रसारण आम्ही सहक्षेपित करणार आहोत ठीक 3 वाजल्यापासून.

0: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
1: भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी साड्यांची महाराणी, लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा।

0: समृद्ध
1: आणि सहप्रायोजक जोगळेकर हॉस्पिटल अँड IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: तेव्हा नक्की ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली
1: आणि सहप्रायोजक जोगळेकर हॉस्पिटल अँड IVF सेंटर शिरवळ.

0: ये गाना कहता है ऐसी भी बातें होती हैं और दीपाली की जिंदगी में ऐसी ही बातें हो गई थी। गाना वापस लौट गया था
1: बिल्कुल। बॉम्बे टॉकीज कार्यक्रम में अभी आप सुन रहे थे जानी मानी गायिका दीपाली सहाय से यूनुस खान की बातचीत। आज आप सुन रहे थे
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। संध्याकाळचे 5 वाजले आहेत, प्रसारित करत आहोत
3: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल। असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी।
4: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया। अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया।
5: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
4: संपर्क 89 29 30 41 42।

0: नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो नमस्कार, मी प्रसाद कुलकर्णी आणि माझ्या सहकारी स्नेहा ओसरीकर। स्नेहा नमस्कार।
1: नमस्कार।
0: आम्ही दोघेही मिळून आज ज्या तरुण लेखकाशी गप्पा मारणार आहोत तो आपला लेखक मित्र म्हणजे प्रणव सखदेव। प्रणव नमस्कार।
2: नमस्कार।
0: तुझी ओळख करून देणं म्हणजे तसं सोपं पण आहे पण अवघड पण आहे। कारण असं की म्हणजे काय म्हणूया की आत्ताची जी एक पिढी आहे ती छान कनेक्शन लावू शकेल अशीच तुझी ओळख आहे। कारण आत्ताच्या पिढीचा तू अगदी प्रतिनिधी म्हणून असा लेखक आहेस ज्याच्या लेखनामध्ये आपण असं म्हणूया की आजच्या पिढीचे प्रश्न आहेत, महानगरीय जीवन आहे, मानवी नातेसंबंध आहेत, याभोवती प्रामुख्याने तुझ्या लेखनाची गुंफण आहे सगळी। आणि आणखीन सांगायला असं आवडेल की कमी वयात आणि कमी वेळात तू तुझी एक ओळख वेगळी निर्माण केलीस। अर्थात आणखीन महत्वाचं ह्याच्यात म्हणजे साहित्य अकादमी युवा लेखक पुरस्कार तुला मिळालेला आहे, त्यामुळे आणखीन तुझ्या या ओळखीमध्ये खूप छान असा मानाचा तुरा खोवला गेलेला आहे। कल्याण सारख्या उपनगरातून तुझा प्रवास सुरू झालाय आणि विज्ञान शाखेचा विद्यार्थी होतास, मग नंतर कला शाखेतनं हे झालं, मग पत्रकारितेचा प्रवास आहे एकंदर, आणि मग एक प्रस्थापित लेखक अनुवादक कवी म्हणूनही नावारूपाला आलेला। म्हणजे मी म्हटलं तसं की ओळख करून देणं सोपं आहे पण ते सोपं नाही, पण बोलता बोलता इतकं काही आहे तुझ्याकडनं माहिती करून घेण्यासाठी, त्यामुळे थेट तुझ्याकडेच मी येतो की प्रणव, ही जेव्हा आपण ओळख करून देतो तेव्हा तुझ्या डोळ्यासमोरून काय काय तरळून जातं, केव्हापासून हे सगळे प्रवास सुरू झालाय काय सांगशील?
2: एक आणखीन आपली ओळख इथे मी सांगेन।

0: की जे जे मुलाखत घेत आहेत म्हणजे स्नेहा मॅडम तर
1: म्हणजे
0: ओळखतातच,
1: के
0: पण
1: कनेक्शन
0: के कनेक्शन आहे
2: आहे. ते मीच म्हणते की प्रसाद आणि आजचा जो लेखक आहे प्रणव सखदेव आणि प्रसाद कुलकर्णी जो मुलाखत घेणार आहे त्यांचं कनेक्शन इतकं जवळचं आहे की प्रणवला बहुतेक आज इथं दिसतंय की के कनेक्शन आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळणार आहे की यांच्यातही के कनेक्शन आहे, के कनेक्शन आहे.
0: प्रसाद सरांनी मला खूप लहान असल्यापासून बघितलेलं आहे, नंतर ते पुण्याला आले आणि आम्ही पण तिथून गेलो, पण जी जडणघडणीची वर्ष होती त्यावेळेला मात्र प्रसाद सरांनी अगदी असल्यापासून बघितले. मी त्यांच्या घरी खेळायला जायचो. मी 8वीत असताना साधारणतः लिहायला सुरुवात केली, म्हणजे जे आठवतंय मला अगदी ते, तर ती कविता होती. म्हणजे कवितेपासून सुरुवात झाली आणि सगळ्यांची जशी होते तशीच ती सुरुवात होती की एक काहीतरी शिकलो होतो कविता आणि पावसाची कविता होती पाठ्यपुस्तकातली. आणि ती जेव्हा वाचली त्यावेळेला असं वाटलं की अरे पाऊस तर आपण सुद्धा असा अनुभवलाय, मग आपण पण असं काहीतरी लिहू शकतो, असं काहीतरी डोक्यात घोळायला सुरुवात झाली. आणि मला अगदी क्लिअर तो प्रसंग आठवतोय की मी आंघोळ करत होतो आणि अचानक काहीतरी असे शब्द सुचायला लागले. पाऊस पडत होता आणि मुंबईतला पाऊस कल्याणचा तुला माहिती की खूप प्रचंड पाऊस पडतो आणि ते सगळं असं डोक्यात होतं. आणि मी बाहेर येऊन म्हटलं अरे हा मला आता लिहायचं आहे कविता, आणि मी ती कविता लिहून काढली. हा पहिला लिखाणाचा नाही आठवत, आता काहीच आठवत नाही एवढं नक्की. ती टला
1: त्या पावसात वाहून गेली,
0: पावसात वाहून गेली, कारण की टला ट मला म अशीच कविता होती हे मला आठवतंय, कारण पहिला प्रयत्न होता.
1: बरोबर,
0: पण एक नक्की की तेव्हा कळलं की आपण आपला अनुभव जेव्हा शब्दांमधून पुन्हा मांडतो पुन्हा रचतो
1: बरोबर
0: त्याचा एक आनंद असतो.
1: बरोबर,
0: मजा येते ते काहीतरी करण्यात. त्याच्या आधी म्हणशील ना तर मी तुला अरे तुरेच म्हणतो, कारण तेव्हाही मला असं आठवतंय की म्हणायचो तर ते मला असं आठवतंय की लहान असताना आमच्या घरी तसं काही वाचनाचं खूप वातावरण नव्हतं.
1: बरोबर,
0: घरी एक पेपर यायचा, त्याच्या पलीकडे असं काही फार हे नव्हतं. आणि मला सुद्धा अगदी जेव्हा जोस्तोर मी कविता लिहित होतो तोस्तोर जे पाठ्यपुस्तकातले धडे असायचे कविता असायच्या तेवढंच साहित्य माहिती होतं. पण हे कंटाळाच यायचा की हे संदर्भ असेल स्पष्टीकरणासाठी येतं का, हे धडे आहेत का, कविता आहेत, इथपर्यंत तो टोकाचा असा कंटाळा यायचा. कोण कोणास म्हणाले गाळलेल्या जागा भरा. तर मला आठवते की माझा राजीव जोशी जे आमच्या शेजारी राहायचे तो मामा होता माझा, तर त्यांनी मला पहिल्यांदा कल्याण सार्वजनिक वाचनालयात नेलं आणि मला कळलं की जगात इतकी पुस्तकं आहेत. मग मी वाचायला लागलो, मी म्हटलं की
1: जग कळलं
0: कळलं पहिल्यांदा कळलं. आणि मी आजही म्हणतो की मी वाचतो म्हणून मी लिहितो. जो कोण लेखक आहे पहिले चांगला वाचक असला पाहिजे जर तुम्हाला चांगलं लिहायचं असेल तर.
1: बरोबर,
0: तर मी तेव्हा मग वाचायला लागलो, लिहायला लागलोच होतो. पण माझ्या लक्षात आलं की नुसतं लिहून फायदा नाहीये, काहीतरी नीट वाचलं पण पाहिजे, काय लोकांनी लिहिलं हे आपल्याला कळलं पाहिजे.
1: बरोबर,
0: म्हणून पहिले वाचायला सुरुवात करू. मग कविता ज्या काय तुटक्या मुटक्या टला ट मला मग जे काय जमायचं ते करत राहिलो.
1: बरोबर,
0: मग बाबांच्या ते एमएसबी मध्ये होते तर त्यांचं एक वार्षिक निघायचं, त्याच्यात त्या छापून पण आल्या. तर छान वाटलं ते सगळं सुरुवातीचं हे होतं. पण गंभीरपणे मी म्हणेन की 10वी नंतर त्याच्याकडे मी गंभीरपणे जरा बघायला लागलो आणि मग ते कुठेतरी सुरू झालं.
1: म्हणजे कवितेकडनं कथांकडे वळण्यासारखं काय पहिला लेख असं काय लिहिलंस?
0: हो, कथांकडे म्हणजे मी जेव्हा कविता लिहित होतो आणि कॉलेजमध्ये सुद्धा लिहित होतो, मग कॉलेजमध्ये गेल्यावरती आणखीन व्यापक झालं विश्व. इंग्लिश वाचायला लागलो, मराठी माध्यमात मी शिकलो होतो त्यामुळे इंग्लिश वाचायला लागल्यावर खूप वेगवेगळे लेखक कळले, साठोत्तरी पिढीतले लेखक मराठीतले कळले, तोच तर थोडे पॉप्युलर आणि या प्रकारचे लेखक जास्त वाचायला मिळायचे.
1: बरोबर,
0: मग ते वाचल्यावर कळलं की अरे साहित्य हे तसं गंभीर प्रकरण आहे, म्हणजे आणखीन गंभीर आहे. ऑलरेडी कळलं होतं, मर्डेकरांचं पहिलं पुस्तक मी वाचलं होतं, जे आयुष्यात पहिलं वाचलेलं लायब्ररीतून आणलेलं पुस्तक होतं ते. कारण आम्हाला ती कविता होती 10वीला, मुंबापुरीचं उजळीत जाई माघा मधली प्रभात सुंदर, अचेतनांचा वास कोवळा सचेतनांचा हुरूप शीतल. त्यामुळे मी मर्डेकर हा काही काहीतरी इंटरेस्टिंग आपल्या शहराचं काहीतरी लिहितोय तर आपण वाचूया. मग त्यांची कविता वाचल्यावर कळलं की हे काही सगळं आपल्याला समजत नाहीये, कारण काही काही गोष्टी आहेत त्या खूपच ऍबस्ट्रॅक्ट लेवलवर आहे. मी तेव्हा ऍबस्ट्रॅक्ट वगैरे असं एवढं पण माहिती नव्हतं, पण कळत नाहीये, पण काहीतरी इंटरेस्टिंग आहे, म्हणजे हे काहीतरी वेगळं आहे. आणि मी ज्या कविता वाचत होतो लिहित होतो त्या आणि याच्यात काहीतरी अंतर आहे, वेगळं आहे. मग इकडे ओढा जास्त सुरू झाला, म्हणजे मग गंभीर आहे.

0: आणखीन हे कळायला लागलं.
1: बर
0: इंग्रजी वाचल्यावर तर आणखीनच ते विश्व मोठं झालं. त्यावेळेला कविता लिहित होतो आणि साधारण 2013 आसपास, म्हणजे
1: बर
0: कॉलेज सोडून नोकरीला लागूनच्या नंतर पहिली मी कथा लिहिली, तोच तोर कविताच लिहित होतो. आणि तो एक झगडा होता 3-4 वर्ष चालू, की जे म्हणायचं आहे
1: हो
0: ते कवितेतून व्यक्त होत नाहीये कारण ते काहीतरी जास्त दीर्घ आहे, मोठं आहे.
1: बरोबर.
0: पण कथा अजून लिहिता येत नाहीये कारण त्याच्यासाठी जो बैठक आहे, जो एक विचार तुमचा फुलवण्याची एक जी कौशल्य असतं ते आहे, किंवा आणखीन मोठा विचार करायचा,
1: बरोबर,
0: ते काही जमत नव्हतं. तर त्या संघर्षात स्ट्रगलमध्ये ती काही वर्ष गेली आणि त्यावेळेला मी ठरवलं की आता लिहायची तर कादंबरीच लिहायची पहिले,
1: अच्छा,
0: की नाही आता कादंबरीच लिहूया आणि कादंबरीलाच सुरुवात करूया. आणि ती तशी सुरू पण केली, एक 40-50 पानं साधारणतः मी लिहिली असेन
1: त्यावेळेला. असं कुठल्या लेखकाचा असा पगडा होता कादंबरीकार म्हणून वाचलेला असं काही?
0: साठोत्तरी ह्याचा जास्त होता, काही इंग्रजी लेखकांचा होता त्यावेळेला. मला असं आठवतं मी हारुकी मुराकामी, काही सर्बियन लेखक, असे काय काय वाचत होतो. तर मला मला कायम असं वाटतं की जे जे आपण वाचतो त्याचा प्रभाव आपल्यावर पडतच असतो.
1: आणि मांडणी थोडीशी तशी
0: तशी होते, किंवा काय म्हणूया की त्या लेखकाचं जी काय स्टाईल असते म्हणण्याची, आपण आपलं म्हणत असतो पण मांडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपण कुठेतरी शोधत असतो, किंवा मी तरी शोधत असतो, तर त्या कुठेतरी आपण शोषून घेत असतो. त्याच्यातून मग ती कादंबरी मी लिहायला सुरुवात केली. पण लक्षात आलं की नाही, हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे, म्हणजे कविता कथा आणि कादंबरी याच्यासाठी जो दमसा आहे तो आणखीन मोठा आहे. तो काही आपल्यात नाही, म्हणजे प्रामाणिकपणे हे अगदी सांगितलं पाहिजे की हे हा साक्षात्कार होता की नुसतं म्हणणं कादंबरी लिहू हा एक काय म्हणूया भाग झाला.
1: बरोबर.
0: पण ती लिहिणं आणि त्यासाठी बसणं हा एक वेगळा भाग झाला.
1: बरोबर.
0: कारण लेखन ही प्रत्यक्ष कृती आहे.
1: अगदीच अगदी.
0: मग मी त्यातला काही भाग काढला, जे काही लिहिलं होतं त्यातला.
1: बरोबर.
0: आणि त्याची कथा कथा सांगण्याची गोष्ट नावाची गोष्ट कथा प्रकाशित झाली, ती अनुष्टुपच्या अंकात प्रकाशित झाली. आणि मग कथेकडे सुरुवात झाली कथेपासून, अशा प्रकारे ती प्रकाशित झालेली पहिली.
2: पण ज्या कथेने तुला नाव मिळवून दिलं, नाभीच्या वृक्षाचं रहस्य, त्या कथेचा अनुभव सांग ना. तिचं सुचणं आणि आता तू जे म्हणालास की लिहिण्यासाठी एक दमसाच लागतो, किंवा तुला हे लक्षात आलं का की शैली आपल्याला सापडायला हवी आहे, किंवा आपल्याला त्याच्यावर काहीतरी क्राफ्ट करायचंय, हे तुला कसं कसं समजत गेलं?
0: हो नक्कीच. म्हणजे आता जसं मी म्हणालो की कादंबरी सुरुवातीला लिहायला घेतली होती पण तेवढा दमसाच नव्हता, किंवा त्याच्या थोडंसं अलीकडे कथा कविता लिहित असताना जेव्हा सुचत होतं पण लिहायचं कसं, म्हणजे समजा एखादी कविता असते ती 100-150 शब्द असतील, 500 जास्तीत जास्त दीर्घ कविता, पण जेव्हा तुम्हाला त्याच्या 10 पट साधारण 3,000-5,000 शब्दांचं काहीतरी लिहायचं असतं, त्यावेळेला जो दमसास लागतो तो कसा मिळवायचा हा पहिल्यांदा माझ्या पुढचा प्रश्न होता.
1: बरोबर.
0: म्हणून मग मी काय केलं, म्हणजे मी वाचलं की इतर लेखकांनी काय बाबा केलं असेल, तर इतर लेखक काय करायचे की म्हणजे सगळे मोठे लेखक जवळपास ते रोज त्यांचा एक लिखाणाचा वेळ ठरलेला असायचा आणि त्यानुसार ते लिहायचे. मग काहीही लिहू, काय लिहिलं हे महत्वाचं नाही, लिहायला बसणं आणि तो डेडिकेटेड एक वेळ देणं हे महत्वाचं होतं.
1: व्यक्त होणं,
0: व्यक्त
2: रियाज,
0: प्रॅक्टिस प्रॉपर, म्हणजे मी त्याला असं म्हणतो की तो लिखाणाचा व्यायाम आहे. जसं आपण मसल्स आपले बिल्ड करण्यासाठी व्यायाम रोज करतो, जिम मध्ये जातो, तशी ती जिमच आहे एक.
1: बरोबर.
0: त्याप्रमाणे मी लिहायला सुरुवात केली,
1: वळण लावलं,
0: वळण लावलं एक्झॅक्टली, आणि डोक्याला म्हणजे विचारांना
1: विचारांना
0: की बसलं की तुम्ही जे तुम्हाला लिहायचंय ते लिहिता आलं पाहिजे.
1: बरोबर.
0: मग हळूहळू ती सवय लागत गेली, ती कोंडी हळूहळू फुटली, एकदम नाही फुटली. मग त्याच्यानंतर मी कथा सांगण्याची गोष्ट झाली, मग निळ्या दाताची दंतकथा एक कथा झाली. मग त्याच्यानंतरचा म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक संग्रह जो आला, इव्हन कादंबरी जी आली, तो एक टप्पा होता. तसं नाभी हा एक
2: खूप मोठा आणि महत्वाचा टप्पा आहे तुझ्या लेखनातला.
0: हो, कारण मी ती जेव्हा लिहिली तेव्हा मला असं लक्षात, म्हणजे सुचली पहिल्यांदा, त्यावेळेला असं लक्षात आलं की अरे हे आतापर्यंत जे केलं होतं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं सुचलेलं आहे आणि हे नेहमीपेक्षा दीर्घ सुद्धा आहे.
1: बरोबर.
0: तर ते आपण नीट पुढे आणखी नेलं पाहिजे. त्यामुळे ती साधारण एक 2-1 वर्षावर त्याच्यावर मी काम करत होतो आणि मग ती चांगल्या प्रकारे
2: इत्यादीमध्येच
0: ती प्रकाशित झाली होती. म्हणजे त्याला खूप चांगला आणि प्रतिसाद सुद्धा मिळाला.
2: मला वाटतं हा कथालेखक म्हणून तू प्रस्थापित होण्याची ही कथा आहे सगळ्यात महत्वाची तुझी कथा मला ही वाटते नेहमी.
1: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
4: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
3: संपर्क 89 29 30 41 42.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा. आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
2: प्रणव, मला तुझ्या बाबतीत नेहमी असं वाटतं की तू या काळातला सगळ्यात प्रयोगशील लेखक आहेस. 96 मेट्रोमॉल ही जी तुझी कादंबरी आहे ती त्या या काळामध्ये सुद्धा समकालीन लेखक म्हणून अशा पद्धतीचा विषय आणि अशा पद्धतीची शैली वापरून केलेलं लेखन फार कुणी केलेलं नाहीये. त्यामुळे मी तुला नेहमी असं म्हणते की तू एक फार प्रयोगशील लेखक आहे. तर त्या कादंबरीविषयी तू सांगावंस की कशी सुचली आणि शैली काय होती.
1: तुझी कशी सापडली? व्यायामशाळा जबरदस्त आहे त्यामुळे तुझी लेखन शैली.
0: हो, आणि मी अजूनही रोज तोच हे आहे की माझा ठरलेला वेळ असतो सकाळी त्या वेळेला मी तो बसतो. काही नाही सुचलं तर नुसतं बसून राहतो.
1: पण
0: ती वेळ
1: काहीतरी सुचत राहत.
0: हा, टाळायची नाही ती वेळ. ती वेळ त्याचसाठी ती डेडिकेटेड त्याचसाठी असेल. 96 मेट्रोमॉल मला खूप स्वतःला आवडणारी कादंबरी आहे. कारण एकतर ती पहिली कादंबरी आहे, मी लिहिलेली पहिली कादंबरी आहे. काळेकरडे पहिले प्रकाशित झाली पण 96 लिहिलेली पहिली आहे. मी आर्याची अद्भुत नगरी या नावानं ऍलिस इन वंडरलँडचा एक रूपांतरण केलं होतं आणि ते करत असताना मला 96 मेट्रोमॉल ही कादंबरी सुचली. म्हणजे अगदी साधं त्याची सुचण्याचा जो ट्रिगर पॉइंट होता तो होता की जर का म्हणजे ऍलिस हे त्याच्यामध्ये एक छोटी मुलगी आहे पण जर का 20-21 वर्षाचा मुलगा आहे तो एखाद्या मॉलमध्ये गेला आणि वस्तू जर त्याच्याशी बोलायला लागल्या तर काय घडेल. इथून ती त्याचा तो कथाबीज सुचलं पहिले. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की 20 वर्षाचा मुलगा हा ऍलिस सारखा निरागस नसणार आहे.
1: बरोबर.
0: आणि दुसरं तो मॉलमध्ये गेलेला आहे. मग मी एक कवितेसारखं काहीतरी लिहून काढलं पहिल्यांदा. मला लक्षात आलं अरे नाही, ही कवितेत तर अजिबातच आता जमत नाही. आता आपल्याला याची काहीतरी एक दीर्घ लिखाण होईल, कादंबरी होईल नाही होईल माहिती नाही. मग आणखीन विचार करताना लक्षात आलं की जर का असं करता आलं आपल्याला की जे सध्याचं ज्याला आपण काय म्हणूया उपभोगवाद आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण वस्तू वापरतोय. आता हळूहळू वस्तूच आपल्याला वापरायला लागल्यात की काय इतक्या प्रश्नापर्यंत आपण येऊन पोचलोय. जर का हे आपल्याला या मॉलच्या रूपकातून फॅन्टसीच्या पद्धतीने सांगता आलं तर मग काहीतरी इंटरेस्टिंग होईल. आणि मग ती मी लिहायला घेतली आणि ते चांगल्या प्रकारे हे आलं की तो मॉलमध्ये जातो, मग त्याला वेगवेगळ्या वस्तू भेटतात. तो स्तोर त्याला वाटत असतं अर्ध्या कादंबरीपर्यंत की आपण वस्तूंशी खेळतोय म्हणजे त्यांना वापरतोय. हळूहळू वस्तूच त्याला वापरून मग ती थोडीशी उपहासात्मक, थोडी डार्क कॉमेडी, थोडी आणखीन डार्क कडे जात जात ती संपते कादंबरी.
1: बरोबर.
0: अशा प्रकारे ती घडत गेली कादंबरी. आणि मी बरेचदा खूप ड्राफ्टिंग करतो पण ही एक 2-3-4 ड्राफ्ट मध्ये झालेली कादंबरी. कारण ती जी जशी आली तशीच ती इतक्यात व्यवस्थित आली होती. कारण ती खूप चांगल्या प्रकारे तयार होती आणि मग ती झाली आणि मग नंतर प्रकाशित झाली.
1: तुला नाही म्हणजे सामान्य वाचक म्हणून मला तुला इथे विचारायचं आहे की असं तुझ्याकडनं काहीतरी घडलं पण आता हे छापून पण आलं पाहिजे. तर म्हणून मग तो आनंद जो असतो की प्रकाशकाने आपलं साहित्य त्याला होकार देणं हे वगैरे, हा आनंद तुला कधी मिळाला? कशा पद्धतीने म्हणजे तुझ्या कुठल्या पहिल्या याला? असं
0: पहिल्या याला म्हणाल तर 96 मेट्रोमॉल हे पहिले. निळ्या दाताची दंतकथा हा पहिला संग्रह प्रकाशित झाला होता तेव्हा.
1: बरोबर.
0: पण ते प्रकाशन नवीन होतं. पण नंतर जेव्हा मी बदललं प्रकाशन. त्यावेळेला जेव्हा प्रकाशकांना ते दिलं मग त्यांनी ते वाचलं.
1: बर.
0: मग एक मीटिंग बोलवली, आम्ही भेटलो आणि मग त्यांनी सांगितलं की हे चांगलं आहे आणि आपण हे करूया. तर तो आनंद ऍक्च्युली खरा आनंद होता की कोणी

0: तरी वाचलं आणि पूर्णपणे त्रयस्थ व्यक्तीने ते वाचून त्याच्यावर काही कॉमेंट्स, म्हणजे असं नाही की नुसतं छान आहे असं सांगितलं, नाही नाही या गोष्टी सुद्धा आणखीन याच्यावर काम करूया, हे काही बदल सुचवले, काही आणखीन सुचवल्या गोष्टी, त्यानुसार आम्ही काम केलं आणि मग ते प्रकाशित झालं. तर मला ते अपेक्षित होतं की नुसतं वा म्हणणं आणि हे नाही, तर आणखीन काही गोष्टी आपल्याला चार सांगितल्या पण पाहिजेत, जेणेकरून ते लिखाण कदाचित फार आपल्याला सुधारता नाही येणार, पण पुढच्या लिखाणात त्याचा फायदा झाला पाहिजे, म्हणजे आपला थॉट प्रोसेस त्याची थोडीशी बदलली पाहिजे.
1: म्हणजे आपण काय म्हणूया, लेखकापासून थोडंसं प्रथित यश लेखक किंवा मान्यताप्राप्त लेखक असं होण्यासाठी काहीतरी एक थोडंसं लागतं. हो, तुम्ही अगदी सुपरफाईन करून द्यायचं असतं.
0: हो, नाही नाही, आणि
1: ती प्रोसेस सुरू झाली.
0: हो, ती प्रोसेस. आणि मला वाटतं की आपल्या, म्हणजे आपण, म्हणजे लेखक बरेचदा एका त्याच्या काहीतरी चौकटीतून तो बघत असतो त्या संहितेकडे, त्यांनी जे काही निर्माण केले त्याच्याकडे, पण संपादक असेल, प्रकाशक असतील, ते आणखीन एका वेगळ्या अँगलनी त्याच्याकडे बघतात, त्रयस्थपणे बघतात, तर त्यामुळे ते जे काही सांगतात ते कदाचित काहीतरी आणखीन चांगलं पण असू शकतं. म्हणजे आपण जे करतोय ते चांगलंच आहे, पण आणखीन दोन पावलं पुढे जाण्यासाठी,
1: म्हणजे तू म्हणलं त्रयस्थ नजरेनी बघणं आपल्याच कलाकृतीकडे, हे फार
0: गरजेचं असतं
1: बरोबर
0: कुठल्याही कलाकृतीकडे.
1: आता 96 मेट्रो मॉल बद्दल बोलताना तू म्हणलास की अनुवाद थोडासा उपयोग किंवा त्याचा पगडा कुठेतरी तुझ्या याच्यावरती आहे, तर अनुवादाच्या क्षेत्रात तू कसा काय वळलास? अनुवाद आपण करावेत आणि ते काहीतरी जागतिक साहित्य जे आहे ते पोचवावं असं का वाटलं तुला?
0: सुरुवात झाली वैयक्तिकच कारणासाठी, कारण जेव्हा मी म्हणाल तसं की मी लिहायला बसायचो तेव्हा कधी कधी तर सुचायचं नाही, मग काय करायचं, नुसतं बसून काय करायचं, म्हणून म्हटलं की आता मग जे आवडतंय ते अनुवाद करायला सुरुवात करू. मग एक कथा अनुवादित केली, मग असं लक्षात आलं अरे हे चांगलं जमतंय, मग ती प्रकाशित झाली, मग असं लक्षात आलं की ओके मग पुस्तकं पण आपण करू शकतो, मग आवडलेलं एखादं पुस्तक पहिल्यांदा करून बघू, मग ते असंच करून बघितलं, त्याच्यात काही व्यावसायिक अशा काही गोष्टी
1: नव्हत्या,
0: मग ते पण चांगलं झालं, मग ते कोणाला तरी वाचायला दिलं तर त्यांनी म्हणलं नाही हे चांगलं आहे आणि तू आणखीन काम करू शकतोस, आणि मग अशा प्रकारे ते सुरुवात झाली. मग आवडलेली पुस्तकं सुचवायची की अरे हे पुस्तक करूया प्रकाशकांना, मग त्यातून अनुवादाला ऍक्च्युली सुरुवात झाली, म्हणजे ती आवड पहिल्यांदा आणि गरज स्वतःची की बैठक बसवण्यासाठी, कारण अनुवादाने काय होतं आपोआप तुमचं एक लिखाणाचा हात चालू राहतो.
1: हो हो, खरं.
0: आणि असं वाटतं आपण सर्जन, म्हणजे सर्जनशील कामच आहे ते, पण त्याला एक चौकट आहे त्या लेखकाने घातलेली, तर त्या चौकटीत ते सर्जनशील काम करताना चांगला कॉन्फिडन्स येतो सुरुवातीच्या काळामध्ये, की जो जेव्हा तुम्ही खूप असे असता की अरे मला जमेल का नाही जमेल का नाही, तर ते एक
2: नियमितपणे लिहिण्याची सवय लागते,
0: नियमितपणे लिहिण्याची सवय लागते.
1: आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक लेखकाचा जो दृष्टिकोन असतो किंवा त्याची लिहिण्याची शैली असते ती कदाचित आपण आपल्या हातात मांडायचा प्रयत्न करतो
0: अगदी, आणि
1: कारण तो लेखक म्हणूनच लिहून काढायचा फक्त आपल्या भाषेत,
0: आपल्या भाषेमध्ये. अगदीच अगदीच, म्हणजे अनुवाद करताना तो खूप फायदा होतो की जे अनुभव एरवी मी घेणार नाही कदाचित किंवा ते घेता येणारच नाहीत मला, ते मला तो लेखक घेऊ देतो, कारण त्याच्याच दृष्टिकोनातून शिरायचं असतं, ते सगळं बघायचं असतं, किंवा नवीन संस्कृती कळते, नवीन अनुभव, नवीन शैली सुद्धा कळते की अरे असं पण काहीतरी करता येऊ शकतं, त्यामुळे अनुवादाचा फायदा भरपूर होतो.
1: आता पुढच्या या मुलाखतीच्या टप्प्यामध्ये महत्वाचं म्हणजे तुला आम्ही सगळे बघतो ते नवीन पिढीचा प्रतिनिधी म्हणून, आणि नवीन पिढीवर सध्या खूप आरोप होता की स्क्रीन टाइम त्यांचा प्रचंड आहे, त्यामुळे कौशल्य हरवून बसले,
0: कौशल्य
2: किंवा आपली वाचनाची लेखनाचं स्किलच कमी होत चाललंय आणि आपण फक्त पाहतोय. म्हणजे आपली ही जी तुझी ही जी पिढी आहे ना, ती वाचणारी लिहिणारी पेक्षा बघणारी पिढी जास्त आहे असं म्हटलं जातं.
0: 100% हो,
1: वाचणं लिहिणं आणि ऐकणं हे सगळं बंद आहे, फक्त बघायचं, आणि ते सुद्धा इतक्या कमी वेळासाठी, म्हणजे संयमच कुठेतरी कमी झालेला आहे असं वाटतं की काही सेकंदासाठी बघायचं आणि आवडलंच बघायचं तर पुढे जागलाय. तर अशा या परिस्थितीमध्ये नवीन माध्यमांमधनही थोडस काही लिहिलं जातं, पण ते नवीन माध्यमांवर असतं, म्हणजे आपण म्हणूया की
0: समाज माध्यमांवर
1: ते असं. तर या लिखाणाकडे तू कसा बघतोस नवीन पिढीचा प्रतिनिधी म्हणून, आणि तुझ्या याच्यात बरंच नवीन पिढीचं प्रतिनिधित्वच लेखनात येत आहे, तर त्यामुळे या सगळ्याकडे तू कसा बघतोस?
0: मला असं वाटतं की समाज माध्यमांमुळे लेखनाचं लोकशाहीकरण झालेलं आहे, हे अगदी म्हणजे काय म्हणूया ती चांगली गोष्ट झाली आहे, कारण वेगवेगळ्या प्रकारचा आशय, भाषा, बोलीभाषा, शैली या त्याच्यामधून आपल्या पुढे येत आहेत, लोक तसा आशय निर्माण सुद्धा करतायत, म्हणजे हे अगदी दृश्य माध्यमातून सुद्धा म्हणजे रील्स आणि जे काय असतात त्यातून सुद्धा हे होते.
1: बरोबर.
0: फक्त दुधाची दुसरी बाजू अशी आहे की त्यामुळे मग ते इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन पटकन लाईक

0: लाईकसाठी कमेंटसाठी लिहिणं, जसं लोकांना आवडेल तसं लिहिणं, म्हणजे लोकांनु नये. हे त्याची दुसरी बाजू आहे की मग तसंच लिहिलं जातं, मग त्याच्यात काहीतरी वेगळा प्रयोग करूया, लोकांना नवीन काहीतरी देऊया आणि काहीतरी आणखीन त्यांना सवय वेगळी लावूया. हे थोडंसं कमी होतंय असं माझं निरीक्षण आहे.
1: बरोबर.
0: पण मला असं वाटतं की कोविड नंतर खास करून असं एक ट्रेंड आहे लक्षात येते की परत लोक पुस्तकांकडे वळायला लागलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये जी जेनझी पिढी, म्हणजे माझ्याही आणखीन एक पुढची पिढी म्हणून, ती बऱ्यापैकी जास्त वळायला लागलेली आहे की त्यांना असं वाटतं नाही हार्डबुक पाहिजे, म्हणजे कागदाचं पुस्तक पाहिजे.
1: बरोबर.
0: रील्स सी आता झालंय असं ना की समाज माध्यम आता कुठे जात नाही, ती आता आपल्या आयुष्याचा एक भाग झालेली आहेत, हे 100% सत्य आहे. माझं स्वतःचं पण म्हणाल ना तर मी जेव्हा कविता लिहित होतो पण त्या प्रकाशित कुठे करायच्या हे माहिती नव्हतं, जी नियतकालिके होते ती प्रकाशित करतील का माहिती नव्हतं.
1: बरोबर.
0: तर त्याला मी 2008 साली फेसबुकवर ते टाकायला सुरुवात केली. मग हळूहळू लक्षात आलं की लोक तिकडे काही साहित्यिक मंडळी होती, त्यांना लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं आहे, हा चांगला लिहिते, आणि माझ्यासारखी आणखीन 10 जण होती.
1: बरोबर.
0: मग त्या दिवाळी अंकात आल्या, मग त्या नियतकालिकात आल्या, मग ते हळूहळू झालं. पण तेव्हाचं फेसबुक आत्ताचं फेसबुक याच्यात पण खूप फरक आहे, खूप बदलत गेलं फेसबुक सुद्धा.
1: बरोबर.
0: त्यामुळे आत्ताचं त्याची तुलना नाही होऊ शकत. तर असा तो फायदा सुद्धा आहे.
1: बरोबर.
0: की तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता, तुम्ही तुमचं काहीतरी एक तयार करू शकता.
1: बरोबर.
0: आणि मग वाचकांपर्यंत पोहोचू शकता. पण त्याचा दुसरा परिणाम असा पण आहे की त्यामुळे हळूहळू तुम्ही तसंच नाही ना देणार.
1: बरोबर.
0: लोकांना जे आवडेल ते, हे एक त्याची तारेवरची कसरत आहे असं मला वाटतं, आणि ती आपल्याला कायम आता करत राहावी लागणार आहे. ह्याचा सुवर्ण मध्य गाठत गाठत
1: रेट आपल्याला कुठे
0: थांबवता येणार नाही, कारण ते माध्यम असं आहे सोशल मीडिया किंवा आणखीन पुढे जी काही येतील ती, की ती प्रचंड त्याच्यात ताकद आहे की तुम्ही एकाच वेळेला काही लाख लोकांपर्यंत पोहोचू शकता. फक्त त्याचं जे तारतम्य आहे ते कुठे थांबायचं कुठे नाही करायचं, हे मात्र आता तो ज्याचा थोडासा प्रश्न आहे, विवेकाचा सुद्धा तो प्रश्न.
1: तुझ्या 96 मेट्रो मॉल मध्ये जे आहे तसंच
0: तसंच
1: की तुम्हाला खेळवलं जात आहे का तुम्ही?
0: एक्झॅक्टली. तुम्ही कसं वापरताय का तो मला असं वाटतं कळीचा प्रश्न आहे, आणि दोन्ही त्याच्यात बाजू दिसतात की खूप सुद्धा आहेत, काही जण खूप चांगल्या पद्धतीने वापर करतायत असं आहे. अजून थोडे काही दिवसांनी कदाचित, म्हणजे जेनझी आणि त्याच्यानंतरची पिढी थोडी असं मला वाटतं की त्यांना कळेल, म्हणजे माझी जी पिढी आहे मिलेनियल आणि त्याच्या आधीची, ते असे जरा अरे एकदम मिळालेलं आहे असं काय करायचं याचं.
1: हो खरंच आहे, खरं
0: असं झालंय. पण हळूहळू कदाचित काही गोष्टी सेटल होतील आणि लक्षात येतील की नाही एवढा एवढा वेळ दिला पाहिजे, याच्यापेक्षा जास्त नको. आणि असं तर माझ्या ओळखीतले खूप जेनझी आहेत की जे साधा कँडी मोबाईल वापरतात, त्यांना नको आहे मला हे. आम्ही जेव्हा आम्हाला हवंय तेव्हा आम्ही लॅपटॉपवर नेट वापरू, आम्हाला हवंय ते बघू, पण एरवी आम्ही 24 तास आम्हाला नकोय,
1: सतत स्क्रीनवर नकोय
0: नकोय असे सुद्धा आहेत.
1: बरोबर.
0: अर्थात ही संख्या कमी आहे.
1: बरोबर.
0: पण कदाचित समतोल काहीतरी साधू शकेल पुढच्या काळामध्ये असं एक मला तरी वाटतंय. पण हे माध्यम वापरलं पाहिजे हे मात्र
1: हे तू म्हणलास ते खरं की तारतम्याने वापर
0: तारतम्याने
1: तंत्रज्ञान चांगल्या गोष्टीसाठी
0: वापरलंच पाहिजे. हो म्हणजे ह्याला टाळून नाही चालणार असं मला वाटतं.
2: श्रोते हो, या मुलाखतीचा पूर्वार्ध आज आपण ऐकला, उत्तरार्धात पुन्हा भेटूया. नमस्कार. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुमित श्रीबाद.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: श्रोते हो, संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत
2: पुना आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
1: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
2: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
1: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
3: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया ग दी माडगुळकर यांचं गीत, माणिक वर्मा यांच्या स्वरात. संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवड गाव चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोते हो, आता लता मंगेशकर यांच्या स्वरात रमेश अणावकर यांचं गीत ऐकूया. संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा।
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय, पण खास ऑफर हवी, मग चला पुना गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात। जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट। ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत।
2: पुना गाडगे आणि सन्स, पारंपरिक साज, आधुनिक अंदाज। पुना गाडगे आणि सन्स यांच्या पुणे जिल्ह्यात 11 प्रशस्त शोरूम्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड पुणे सह।
3: देशपांडे आय हॉस्पिटल मध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांचे सर्व उपचार उपलब्ध।
4: देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू। संपर्क 89 29 30 41 42।
5: जनसेवा फाउंडेशन पुणे द्वारा संचालित सौ कुमुदबेन मदनभाई सुरा स्कूल ऑफ नर्सिंग मध्ये फक्त महिलांसाठी 2 वर्षांचा ANM परिचारिका कोर्स।
6: शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण, वयोमर्यादा 17 ते 35 वर्ष।
5: ऍडमिशन जोरात सुरू।
6: गरजूंना मोफत शिक्षण, मोफत निवास आणि भोजनाची सोय, सरकार मान्य प्रमाणपत्र आणि नोकरीची हमी।
5: संपर्क डॉक्टर शोभा सुपेकर, जनसेवा फाउंडेशन, शास्त्री रोड पुणे। फोन 9422081497।
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
8: संत एकनाथ यांची रचना आपण ऐकूया, वैशाली सामंत आणि सहकार्यांच्या स्वरात। संगीत आहे कमलेश जाधव यांचं।